प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात दत्ता पाटील यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं मधुकर पाठक यांचं. स्वरांजली या कार्यक्रमात आता ऐकूया दीपा काळे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात सतीश जावळे यांची रचना. संगीत विश्वनाथ ओक यांचं.

या गीताबरोबरच आजचा स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम संपला. आता प्रसारित करीत आहोत आषाढी वारीनिमित्त विशेष कार्यक्रम आषाढवारी आनंदवारी.

0: आषाढ़ वारी आनंद वारी प्रसारित करीत आहोत आषाढ़ी वारी निमित्त विशेष कार्यक्रम आषाढ़ वारी आनंद वारी। लेखन आणि निवेदन प्राध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी वतनी।
1: आज आपण सासवडकरांचा निरोप घेऊन जेजुरीच्या दिशेने निघालो आहोत। जेजुरी म्हणजे आपल्या खंडेरायाची जेजुरी, सोन्याची जेजुरी, म्हाळसा बानूच्या पतीची जेजुरी, माऊलींना ज्या सद्गुरू निवृत्तीनाथांनी नाथ संप्रदायाचं सारं गूढ गम्य असं ज्ञान दिलं, त्या नाथ परंपरेतील सकळ सिद्धांचे गुरु असलेले आदिनाथ महादेव यांचाच अवतार असणारे खंडेराय यांच्या भेटीला जेजुरीला आता माऊली निघालेली आहेत। आपल्या गुरु परंपरेतील आद्य गुरूंना आदिनाथांना भेटण्याची ओढ वाढलेली आहे। टाळ मृदुंगाच्या गजरात वारकरी माऊलींच्या पालखीसोबत मार्गक्रमण करत आहेत। आता अनेक दिंड्या पालखीला येऊन मिळाल्याने वारकऱ्यांची संख्या वाढलेली आणि त्यांच्या भजनाचा आवाज आसमंतात घुमू लागला, त्यामुळे सर्व वातावरण भक्तिमय झालेलं आहे। आणि दुग्ध शर्कर आयोग म्हणजे अधूनमधून पावसांच्या सरीनं मन कसं आनंदून गेले, कोलचिंब झाले। यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर, याप्रमाणे आता वारीमध्ये कसलाच द्वैतभाव उरला नाही। उरला आहे तो फक्त माऊली हा अद्वैतभाव आणि हा वैष्णवांचा मेळा जेजुरीच्या वाटेने आनंदात मार्गक्रमण करू लागला। आर्य देणाऱ्या वारकऱ्याच्या मनात शब्दविना झनकारली आणि म्हाळसा बाणूचा पती खंडेराया शिवशक्ती माया जेजुरीची, कर्मभक्ती ज्ञान बेलाची त्रिपुटी, भंडारा गोमटी उधळणं, शिव अवतार खंडोबा जेजुरी, भक्तास सावरी भोळा सांब, वर्णिता महिमा वाणी थिटी पडे, मौनात सापडे खंडेराया, कायावाच्या मने स्मरतात

तयाशी ब्रह्मचैतन्याशी भेट होते. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा म्हणजेच महादेवाचा अवतार असणाऱ्या खंडेरायाच्या आणि माऊलींचा विचार आणि मुखाने रामकृष्ण हरी भजन करण्याच्या नादात बोरावके माळा हे सकाळच्या विसाव्याचं ठिकाण केव्हा आले ते कळलंच नाही. बोरावके माळाच्या ग्रामस्थांनी पालखीचे आणि वारकऱ्यांचं उत्स्फूर्तपणे स्वागत केलं. त्यांच्या स्वागताचा आणि पाहुणचाराचा स्वीकार करून माऊली पुढील प्रवासाला निघाली. संत परंपरेमध्ये अभंग भजन हे तर असतातच, पण समाज जागृती करण्यासाठी अतिशय साध्या सोप्या आणि रोजच्या व्यवहारातील उदाहरणांचा मोठ्या खुबीने संतांनी रचलेल्या अजरामर अशा रचना केल्या आहेत. उदाहरणार्थ गोंधळ, भारूड, जोगवा वारकरी हे फार सुंदररित्या सादर करतात. हे ऐकणं आणि पाहणं मनाला एक वेगळाच आनंद देतात. अर्घ्य देणारा वारकरी विचार करता करता वारी भोजनाच्या ठिकाणी केव्हा आली ते समजलंच नाही. यमाई शिवराई हे पालखीच्या भोजनाचं ठिकाण. गावकऱ्यांनी पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. नियोजित ठिकाणी माऊलींची पालखी ठेवण्यात आली. यमाई शिवरीतील अबालवृद्धांनी माऊलीचं मोठ्या भक्तिभावानं दर्शन घेतलं. समस्त गावकऱ्यांनी वारकऱ्यांच्या भोजनाची उत्तम व्यवस्था केली होती. वारकऱ्यांनी भोजनानंतर थोडा वेळ विश्रांती घेतली आणि पालखी पुढील प्रवासाच्या प्रस्थानासाठी सज्ज झाली. वारकऱ्यांनी जय जय रामकृष्ण हरीचा गजर सुरू केला आणि टाळ मृदुंगाच्या गजरात यमाई शिवरीकरांचा निरोप घेऊन माऊलीच्या पालखीने जेजुरीच्या दिशेने प्रस्थान केले. आता सर्वांना वेध लागले होते ते खंडाऱ्याचे जेजुरीचे, त्यामुळे पावलांना वेग आला. तुकारामादी संतांचे अभंग गात भजन म्हणत दुपारच्या विसाव्याचे ठिकाण म्हणजे साकुर्डे केव्हा आले ते कळालंही नाही. अर्घ्य देणारा तो वारकरी चहा घेऊन आपल्या कारभारणीसह थोडा निवांत बसला. तेवढ्यात एक जीन्स पॅन्ट टीशर्ट घातलेला तरुण तिथे आला आणि त्यानं विचारलं की माऊली, मी सुरुवातीपासून बघतो आहे की आजी एवढं वजनदार तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन येत आहेत, ते कशासाठी? त्यांची मान दुखत नसेल का? वाटलं हा वारकरी नेहमीसारखं ठराविक उत्तर देईल की तुळस ही सौभाग्याचं, पतिव्रतेचं आणि पावित्र्याचं प्रतीक आहे, ती विठ्ठलाला फार प्रिय आहे, म्हणून बायका डोक्यावर तुळस घेऊन पंढरीच्या वाटेनं चालतात. हे तर 100% खरंच आहे, पण त्या अर्घ देणाऱ्या वारकऱ्यानं अतिशय थोडक्यात पण मार्मिक असं उत्तर दिलं, आळस वारीमध्ये येऊ नये म्हणून ही तुळस आहे बाबा. पांडुरंगाचं दर्शन झालं की आमचं आणि या तुळशीचं सार्थक होतं. किती समर्पक आणि आध्यात्मिक उंची असणारं हे उत्तर होतं. अंगणातल्या तुळशीला सकाळी पाणी घालून प्रदक्षिणा घालणारी आणि रात्री सांजवात लावून प्रदक्षिणा घालणारी स्त्री संसारात इतकी उत्साही का असते? तर ती ऊर्जा तिला तुळस देते हे किती सहजपणे त्या वारकऱ्यानं त्या तरुणाला दिलं होतं. यासाठीच तर पायी वारी करायची असते. कधी कुणाच्या माध्यमातून किंवा मुखातून पांडुरंग या नरजन्माचं रहस्य कसं सहजपणे उलगडून सांगेल ते सांगता येत नाही. आपण फक्त सतर्क राहून वारीशी एकरूप व्हायला हवं एवढंच. मग वारी आनंदाचा सोहळा कशी होते ते सहज समजतो. आता दुपारचा विसावा घेऊन पालखी पुढे निघाली. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा म्हणत हरिपाठाला सुरुवात झाली. सूर्य तर केव्हाच माळतीला गेलेला आहे. समोर सुंदर आकर्षक अशा रोषणाईने खंडेरायाचा जेजुरीगड माऊलींचे स्वागत करण्यासाठी नटलेला आहे. पाहता पाहता माऊलींची पालखी गडाच्या पायथ्याशी आलेली आहे. येळकोट येळकोट जय भंडार, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, या घोषणांनी आकाश दुमदुमून गेलं. वाघ्या मुरळी संबळ वाजवत खंडेरायाचं गीत गात नाचत नाचत पालखीच्या स्वागताला समोर आलेले आहेत. पालखीवरती बेल भंडाऱ्याची उधळण केली जात आहे. संबळाने मृदुंगाला गळा मिठी मारलेली आहे आणि माऊलीच्या हृदयाहृदय एक झाले, ये हृदयचे ते हृदय घातले, द्वैत न मोडता केले आपणासारखे अर्जुना, याची प्रचिती येथे येते. आणि अर्घ देणाऱ्या वारकऱ्याच्या मनात शांतीब्रह्म एकनाथ महाराज रुंजी घालू लागतात. एका जनार्दनी हरिहरा एका वेलांटीचा फेरा, हरी म्हणजे विठ्ठल आणि हर म्हणजे महादेव, हे काही वेगळे नाहीत, एकच आहेत. या दोघात असलाच तर फक्त एका वेलांटीचा फरक आहे. जीवनाचे किती महान तत्त्वज्ञान ही वारी सांगून जाते. एवढ्यात कर्णा झाला, तशी समाजारतीची वर्दी आली आणि सर्वजण पालखीसमोर बसले. चोपदाराने दंड वर केला
तसे सर्व दिंड्यांचे टाळ मृदंग

0: शांत झाली. चोपदाराचा दंड हवेत फिरू लागला आणि समाज आरतीला सुरुवात झाली. सगळ्या जेजुरीमध्ये माऊलींच्या आगमनाने आनंदाला उधाण आलं होतं. साऱ्या जेजुरीला आज जत्रेचं स्वरूप आलं होतं. रात्रीची भोजनं आटोपली आणि मानाच्या दिंडीचं कीर्तन सुरू झालं. कीर्तन उत्तरोत्तर रंगत गेलं. कीर्तनानंतर मानाच्या दिंडीचा रात्रभर जागर झाला. सारी जेजुरी आज माऊलींच्या दर्शनासाठी आली होती आणि माऊली मात्र आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा यांच्या पायथ्याशी मुक्कामी विसावा घेत होते. उद्या सकाळी वाल्हे या गावी प्रस्थान करायचे म्हणून सर्वजण विश्रांती घेऊ लागले.
1: आषाढी वारीनिमित्त विशेष कार्यक्रम आपण ऐकलात. आषाढ वारी आनंद वारी. लेखन आणि निवेदन प्राध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी वतनी. निर्मिती सहाय्य मदालसा कानडे. आणि सादर करते नयन पवार.

0: आषाढ़ वारी आनंद वारी आषाढ़ी वारी निमित्त विशेष कार्यक्रम आपण ऐकलात. आषाढ़ वारी आनंद वारी आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो प्रसारित करीत आहोत कृषीवाणी शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम. पण त्याआधी
1: प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

आषाढी वारी आनंद वारी, आषाढी वारी आनंद वारी, विठ्ठल नामाची गोडशी दोरी, टाळ मृदुंगाचा गजर भारी, भक्ती रंगली पंढरी दारी, माऊली माऊली मुखी जय घोष, दुमदुमला हरिनामाचा घोष, आषाढी वारी आनंद वारी, विठुरायाच्या भेटीची आसही भारी। आषाढी वारीनिमित्त विशेष कार्यक्रम आषाढ वारी आनंद वारी 8 जुलैपासून रोज सकाळी 6:30 वाजता। लेखन आणि निवेदन प्राध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी वतने, निर्मिती सहाय्य मदालसा कानडे आणि सादर करते नयन पवार। तेव्हा श्रोते हो, ऐकायला विसरू नका आषाढ वारी आनंद वारी।

आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: वाजून 45 मिनिटं झाली आहेत. आरोग्यम धनसंपदा.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोतांचं मी सुमेधा कुलकर्णी सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण त्वचेविषयीचे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
2: श्रोते हो नमस्कार. आज आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात त्वचेविषयी होणारे आजार आणि त्यांची घ्यावयाची काळजी हे बघणार आहे. तर श्रोत्यांनो, आपण त्वचा म्हणजे एक साधं अवयव नाही समजायला पाहिजे. आपल्याला असं वाटतं की त्वचा म्हणजे काय, वरचं शरीराचं फक्त कातड आहे. तर ते कातड नसून ते एक अवयव आहे आपल्या शरीराचं. त्यामुळे त्याची जर काळजी घेतली तर आपण समोरच्याला निरोगी दिसू. त्यामुळे त्वचेतले आजार हे सांगायची गरज नसते, समोरचा तुम्हाला दाखवतो. त्यामुळे त्याची जास्त काळजी घेणं गरजेचं असतं. आजच्या काळात, आजच्या युगात माणूस म्हणा की बाई म्हणा, हे प्रत्येकजण प्रेझेंटेशन आलेला आहे. पहिल्या काळात फक्त शेती हा व्यवसाय होता, पण आज शेती हा व्यवसाय नसून आज आपण इंडस्ट्रियल एरियामध्ये किंवा बिझनेसमध्ये उतरलेलो आहे प्रत्येक माणूस, प्रत्येक बाई. त्यामुळे तुमचं आतून निरोगी राहणं जेवढं जरुरी असतं तेवढं तुमचे बाहेरून, म्हणजे तुमची त्वचा सतेज दिसणं, निस्तेज न दिसणं गरजेचं असतं. त्यामुळे श्रोत्यांनो, जितकी तुम्ही काळजी तुमच्या मधल्या शरीराची घेता, जसं तुमचं पोट बिघडू नये किंवा मग तुमचं हाडं ठिसूर होऊ नये त्याच्यासाठी तुम्ही मल्टिपल मल्टीव्हिटॅमिन कॅल्शियम घेता, तशी तुमची त्वचा पण निरोगी राहण्यासाठी काय काय करायला पाहिजे, त्याचे आजार काय असतात, हे सगळं जाणून घेणं तुमच्यासाठी फार गरजेचं असतं. त्वचेचे विविध आजार असतात, पण गैरसमज त्याच्यामध्ये भरपूर असतात. कोणी गचकरण म्हणतं, कोणी नायटा म्हणतं, तर कोणी अंजूत म्हणतं. पण तुम्ही अंजूताला गचकरण म्हणणे आणि गचकरणाला अंजूत म्हणणे हे योग्य नसतं. तर जसं आपण बीपीच्या पेशंटला शुगरची गोळी देणं आणि शुगरच्या पेशंटला बीपीची गोळी घेणं जितकं हानिकारक असतं, तितकं हानिकारक आजच्या वापरलेल्या ट्यूबबद्दल असतं. म्हणजे क्रीम्स ज्या बाजारात भरपूर मिळालेल्या आहेत, तुम्हाला खाज येते. आमच्या त्वचेच्या आजारामध्ये प्रत्येक बिमारीला खाज आहे, पण तो बिमारी कोणती, त्या खाजेसाठी कोणता क्रीम वापरावा हे

0: आपल्याला जाणून घेणं फार गरजेचं आहे. आजकाल स्किन लाईट, मेलॅमेट, स्किन पॅन्ड्रम, डर्मी फाईव्ह असे बरेचसे क्रीम बाजारात आहेत, पण ती क्रीम कोणती, कुठे, कधी वापरावी, त्याची वापरताना काळजी काय घ्यावी, ती कधी वापरावी, हे सगळं डॉक्टर सांगणार, मेडिकलवाले नाही सांगणार. पण आपण असं म्हणतो की कशाला डॉक्टरकडे जायचं, त्यांची फीस द्यायची, त्यापेक्षा आपल्याला मेडिकलवाला सांगतोय ना, ते का नाही घ्यायचं, असा विचार करून आपण मेडिकल सेल्फ पर्चेसिंग करतो. आणि या सेल्फ पर्चेसिंगमध्ये तुम्ही तुमच्या स्किनची जी सेन्सिटिव्हिटी असते, म्हणजे स्किन पातळ होणे, कोणते क्रीम तुम्हाला सहन न होणे, किंवा मग उन्हात गेल्यानंतर तुमची लाल होणे, पुरळ येणे, ह्या सगळ्या ज्या साईड इफेक्ट होतात, ह्या सगळ्या या क्रीममुळे होतात. त्यामुळे श्रोत्यांनो, जेवढं होईल तेवढं तुम्ही कन्सल्ट करा. पहिले त्वचेचे आजार नव्हते, कारण क्रीम्स ह्या मिळतच नव्हत्या. का? कारण लोकांना प्रेझेंटेशन हा माहीतच नव्हतं की आपण चांगलं दिसावं. पण आजचा जो भर झाला या गेल्या 5 वर्षात, हा चांगल्या दिसण्यावर झाला, स्पेशली गोरेपणा. तो गोरेपणा हा कोणत्या क्रीमने येत नसतो, हा नैसर्गिक असतो. कुठल्याही क्रीमने गोरे तुम्ही होऊ शकत नाही, हे तुमच्या मनाला सांगा. तुमचा कलर कसा आहे हे महत्त्वाचं नाही, तुमच्या स्किनमध्ये चमक किती आहे, कशी आहे, हे तुम्हाला पाहणं गरजेचं असतं. म्हणून गोरं व्हायच्या आधी लागू नका. तर तुमची स्किन हेल्दी कशी दिसेल, तुमची स्किन शायनी कशी दिसेल, ह्याच्याकडे लक्ष द्या. तुमची स्किन म्हणजे एक सगळ्यात मोठा अवयव आहे तुमच्या शरीरातला, तिला जपा. नमस्कार.
1: श्रोते हो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत त्वचेविषयीचे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
2: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:05. सकाळचे 6:50 होत आहेत. परिसर.
1: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या भागात आपण पावसाळ्यातील सण उत्सव याविषयी माहिती करून घेणार आहोत. ही माहिती देत आहेत प्राध्यापक बापूराव आंधळे.
3: नमस्कार श्रोते हो, आपल्याकडे सण उत्सव हे मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले जातात. भारत हा कृषी प्रधान देश असल्यामुळे भारतातील सण उत्सव हे सुद्धा शेतीशी संबंधित असे आहेत. पावसाळा हा ऋतू तर सण उत्सवाचा ऋतूच आहे. मृग नक्षत्र आले की इथं पावसाला सुरुवात होते. पहिल्या पावसाच्या सरी बरसल्या की मातीचा सुगंध सर्वत्र दरवळतो. या मातीचा कपाळी टिळा लावून इथल्या वारकरी भगवी पताका खांद्यावर घेऊन बाहेर पडतो. आषाढी एकादशी निमित्त निघणाऱ्या दिंड्या पताका महाराष्ट्राच्या गावागावातून दिसू लागतात. करी मोठ्या भक्तिभावाने पायी चालत पंढरपूरला निघतात. ज्ञानोबा तुकारामाचा मुखी गजर करतच पुढे आषाढी पौर्णिमा येते. आषाढी पौर्णिमा म्हणजेच गुरु पौर्णिमा. आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरुबद्दल आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक सण शाळा, महाविद्यालय आणि विविध स्तरांवर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. याच आषाढ महिन्यामध्ये शेतशिवारात शेतकरी पेरणी आणि लावणीचे काम करतो आणि आपल्या शेतात नव्याने येणाऱ्या आषाढ पालवीची पूजा करतो. या निमित्ताने वेगवेगळ्या रान देवदेवतांची पूजा अर्चना करून येणाऱ्या पावसाळ्यात सुख समृद्धीचे दान मागितल्या जाते. मग येतो श्रावण महिना. भारतीय संस्कृतीमध्ये पवित्र असलेल्या श्रावण महिना म्हणजे रोज सण. श्रावण महिन्याच्या शुद्ध पंचमीला नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहाने महाराष्ट्रात साजरा केला जातो. या सणाला नागदेवतेची पूजा करून शेतकरी मित्राबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. तसेच नवीन लग्न झालेल्या मुली माहेरी येऊन आपल्या माहेरात भुलईचे गाणे गातात. झाडाला झोके बांधून ते खेळतात. याच श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारी महादेवाची विशेष उपासना केली जाते. महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र वाहून आणि पूजा करून सोमवारचे उपवास केले जातात. महाराष्ट्रातील 12 ज्योतिर्लिंग आणि महादेवाची ठिकठिकाणी असलेली मंदिरे भक्तांनी फुलून जातात. त्यानंतर येते ती नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी कोळी बांधव मोठ्या उत्साहाने नाच गाणी गात समुद्राला सुवर्ण नारळ अर्पण करतात. तसेच महाराष्ट्रात घरोघरी बहीण भावाला राखी बांधते आणि आपल्या रक्षणाची ग्वाही घेते. रक्षाबंधन

0: हा बहीण भावाच्या पवित्र नात्याचा एक उत्सव असतो. याच महिन्यात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गोकुळ अष्टमी म्हणजे श्रीकृष्ण जन्मदिवस साजरा केला जातो. या निमित्ताने दहीहंडी हा कार्यक्रम साजरा केला जातो. पुणे मुंबई यासारख्या मोठ्या शहरामधून दहीहंडी पथके इमले रचून दहीहंडी फोडतात. त्यानंतर येतो बैलपोळा. श्रावण महिन्याच्या शेवटी आलेल्या अमावस्येला इथला शेतकरी मोठ्या उत्साहाने बैलपोळा सण साजरा करतो. पुरणपोळीचा नैवेद्य आपल्या शेतात राबणाऱ्या बैलाला भरवून त्याची पूजा व लग्न सोहळा साजरा करतो. बैल या मुक्या प्राण्याप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. त्यानंतर गणेश उत्सव हा सण सुद्धा महाराष्ट्राच्या घरोघरी साजरा केला जातो. महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करणारा हा एक मोठा उत्सव आहे. गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रात निसर्गाशी नाते जोडणारे हे सण उत्सव साजरे केले जातात. पाऊस, पीक पाणी, प्राणी, पक्षी, कीटक यांच्याशी नाते जोडणारे हे सण उत्सव माणसाच्या मनाला एक सकारात्मक ऊर्जा देतात. म्हणून शेवटी एक म्हणता येईल, सर्व सण उत्सव मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने साजरे करूया आणि महाराष्ट्राची महान संस्कृती जपूया. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर कार्यक्रमांतर्गत पावसाळ्यातील सण उत्सव याविषयीची माहिती ऐकलीत. माहिती देत होते प्राध्यापक बापूराव अंधळे. सादर करते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
2: पावसाळ्यातील सण उत्सव याबद्दलची माहिती आपण ऐकली परिसर या कार्यक्रमात. परिसर या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:10.
3: FM 101.7 MHz आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपटातील भक्तिगीतं. पण त्याआधी
4: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.

0: सावित्रीच्या लेकींसाठी क्रांतिकारी योजना, आर्यनंदी ग्लोबल स्कूल इंग्लिश मीडियम, कारकीन फाटा ढोरकीन तालुका पैठण इथं इयत्ता 7वीत प्रवेश घेणाऱ्या मुलींसाठी शिक्षण अगदी मोफत. आजच संपर्क साधा. मोबाईल 705-705-2639.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.

वसंतराव देशपांडे, सुधीर फडके आणि सहकाऱ्यांच्या स्वरात झाला महार पंढरीनाथ या चित्रपटातलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सुधीर फडके यांचं.

पंढरीची वारी या चित्रपटातलं अनुराधा पोडवाल, श्रीकांत पारगावकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संत एकनाथ महाराजांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं बाळ परसुले यांचं.

0: सुधीर फडके यांच्या स्वरात प्रपंच या चित्रपटातलं ग. दी. माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सुधीर फडके यांचं. मराठी चित्रपटातील भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या प्रसारित करत आहोत. पण त्याआधी
1: दुःखाच्या कडक उन्हात हक्काचा आधार म्हणजे सावली. खचलेल्या प्रत्येक जीवासाठी प्रेमाची जणू माऊली. कोल्हापूरमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत सावली केअर सेंटर या संस्थेचे संचालक किशोर देशपांडे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका.
2: गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी रात्री 8 आणि शुक्रवार दिनांक 17 जुलै रोजी दुपारी 2 मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
3: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. येत्या 3 145 रेल्वे उड्डाण पुलांचं बांधकाम पूर्ण करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत, लोकसभा अध्यक्षांचं प्रतिपादन. पिंपरी चिंचवड इथं कचरा डेपोत एकूण 9 मृत्यू, बचाव कार्य थांबलं. आषाढी यात्रेसाठी एसटी महामंडळाकडून 5,500 विशेष बस सोडण्यात येणार. आणि लॉर्ड्स क्रिकेट कसोटी सामन्यावर भारतीय महिलांची मजबूत पकड. आता सविस्तर बातम्या. रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या 3 रेल्वे उड्डाण पुलांचं बांधकाम केलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नागपूर इथून महारेलद्वारे विकसित नागपूर सांगली सातारा नाशिक चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्यातल्या 484 कोटी रुपयांच्या 9 महत्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. विक्रमी वेळेत आणि उत्कृष्ट दर्जा राखून ही सर्व कामं पूर्ण केल्याबद्दल त्यांनी महारेलचं अभिनंदन केलं. पुढील 3 हे सर्व पूल उभारण्याचं आश्वासन महारेलनं दिल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. ते म्हणाले,
4: आपल्या देशामध्ये दरवर्षी रेल्वे फाटकाच्या मुळे 21,000 लोकांचा मृत्यू होतो आणि म्हणूनच आपण हा निर्णय केला की किमान महाराष्ट्र तरी रेल्वे फाटक मुक्त झाला पाहिजे. उड्डाण पूल बनवण्याकरता महारेलच्या माध्यमातून आम्ही हा निर्णय केला की राज्य सरकार कर्ज घेईल आणि हे सगळे उड्डाण पूल आम्ही पूर्ण करू जेणेकरून महाराष्ट्रामध्ये एकही रेल्वे फाटक वाचू नये, सगळीकडे रेल्वे फाटक मुक्त अशा प्रकारचं महाराष्ट्राचं चित्र आपल्याला तयार करायचं आहे.
3: या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल तसंच स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी नितीन गडकरी यांनी महारेलकडून सुरू असलेली पायाभूत सुविधा विकासाची कामं वेगानं आणि दर्जेदार पद्धतीनं पूर्ण होत असल्याचं सांगितलं. दरम्यान नागपूर इथं महापालिकेतर्फे महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत स्वप्नपूर्ती सदनिका प्रकल्पाचं भूमिपूजन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. सफाई कर्मचाऱ्यांसह राज्यातल्या प्रत्येक घटकाच्या आर्थिक सामाजिक उन्नतीसाठी राज्य सरकार वचनबद्ध असल्याचं ते यावेळी म्हणाले. महानगरांच्या वाढत्या गरजा व आव्हानं लक्षात घेता लवकरच लाडपागे समितीच्या शिफारशींनुसार सुमारे 500 लोकांना नियुक्तीचे आदेश दिले जात असल्याचं त्यांनी सांगितलं. गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा समाज

0: राज्यातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे. नाशिक इथं काल अशोका हेल्थ सिटी तसंच अशोका महिला आणि बालरुग्णालयाचं लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांचं आरोग्य जपण्यासाठी विविध योजना राबवल्या जातात, त्याचा लाभ नागरिकांना होत असल्याचं बिर्ला म्हणाले. निरोगी आणि रोगमुक्त आयुष्य जगण्यासाठी प्रत्येकानं योगासनं आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अंगीकार करणं अत्यंत आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यावेळी उपस्थित होते. पिंपरी चिंचवडमधल्या मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या 9 जणांचे मृतदेह सापडल्यानंतर तिथं सुरू बचाव कार्य काल थांबवण्यात आलं. गेल्या 8 दुपारी 1:30 सुमारास इमारतीवर कचऱ्याचा ढीग कोसळून ही दुर्घटना घडली होती. मृतांमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या एका व्यक्तीचा समावेश आहे. मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना पिंपरी चिंचवड महापालिकेकडून प्रत्येकी 10 लाख रुपये मदतनिधी देण्याबाबत तातडीनं कार्यवाही करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी दिले. कतारचे माजी अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी यांचं काल निधन झालं. ते 74 वर्षांचे होते. शेख हमद यांनी 18 वर्ष कतारचं नेतृत्व केलं आणि 2013 स्वेच्छेने आपल्या मुलाकडे सत्ता हस्तांतरित केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेख हमद यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत ते भारताचे खरे मित्र असल्याचं सांगितलं. त्यांच्या निधनाबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी भारत सरकारनं आज 1 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून 5,500 विशेष बसेस सोडणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. आषाढी यात्रा नियोजनासाठी पंढरपूर इथल्या चंद्रभागा बसस्थानकात एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते काल बोलत होते. राज्यातल्या कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठीची विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास तर महिलांना तिकीट दरात 50% सवलत दिली जाणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर महिला आणि बालविकास विभाग आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगातर्फे महिला उन्नती वारी 2026 या विशेष उपक्रमाला काल पुणे जिल्ह्यात उरळी कांचन इथं सुरुवात झाली. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते डिजिटल जनजागृती चित्ररथाचं उद्घाटन करण्यात आलं. महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा तसंच वारीदरम्यान उपलब्ध आरोग्य तपासणी, हिरकणी कक्ष, महिला सक्षमीकरण केंद्र आणि इतर सुविधांचा जास्तीत जास्त उपयोग करावा असं आवाहन तटकरे यांनी केलं. या उपक्रमांतर्गत पालखी मार्गावर डिजिटल चित्ररथ आणि लोककलेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, सुरक्षा हक्क आणि शासकीय योजनांविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातून 4,000 सायकल्सची दिंडी काल पंढरपुरात पोहोचली. त्यानिमित्त पंढरपुरात सायकल संमेलन पार पडलं. यावेळी सायकलस्वारांनी वारकरी परंपरेप्रमाणे सायकलवरून नगर प्रदक्षिणा केली. भारतीय क्रीडा प्राधिकरणचे संचालक पांडुरंग साटे आणि आषाढी पंढरपूर सायकलवारी असोसिएशनचे अध्यक्ष उमेश परिचारक यांनी सायकल दिंडीचं उद्घाटन केलं. फिट इंडिया राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत या दिंडीमध्ये सायकलसारख्या व्यायामाचं महत्व पटवून देण्यात आलं. दरम्यान राज्यभरातून निघालेल्या पालख्या उत्साहात पंढरपूरच्या दिशेनं आगेकूच करत आहेत. वारकऱ्यांच्या हरिनामाच्या गजरानं आणि भक्तिमय वातावरणानं वारीचा उत्साह अधिक वाढला आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा काल सासवड इथं मुक्काम होता. माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी भाविक आणि वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी काल यवत मुक्कामी होती. श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी काल अहिल्यानगर इथं दाखल झाली. बेसिक ट्रेनिंग रेजिमेंट या लष्करी संस्थेतर्फे यावेळी वारकऱ्यांना फराळ तसंच पाण्याचं वाटप करण्यात आलं. पैठणच्या संत एकनाथ महाराजांची पालखी काल रायमोह इथं मुक्कामी होती. कोलंबियात बुकारामांगा इथं झालेल्या 56 आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 सहभागी 5 भारतीय विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं जिंकली आहेत. विद्यार्थ्यांमध्ये मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष्क जैन, इंदूरचा रिद्धेश बेंड

0: काळे आणि नवी दिल्लीचा ऋषित गर्ग, अहमदाबादचा स्वरित जोशी यांचा समावेश आहे. 85 देशातल्या 381 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. देशनिहाय पदक तालिकेत भारतीय संघ चीन, कझाकस्तान, रशिया, दक्षिण कोरिया आणि तैवान यांच्यासह संयुक्तपणे प्रथम स्थानावर राहिला. भारतानं आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये 5 सुवर्णपदकं जिंकण्याची ही दुसरी वेळ आहे. महिला क्रिकेटमध्ये लॉर्ड्स मैदानावर सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आपला दुसरा डाव 7-3 धावांवर घोषित केला. काल तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडच्या 6-130 धावा झाल्या होत्या. दुसऱ्या डावात भारताकडून यास्तिका भाटिया हिनं 113 धावा केल्या, तर सायली सातघरे, क्रांती गौड आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी 2 खेळाडू बाद केले. भारताकडे सध्या 327 धावांची आघाडी आहे. बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ तालुक्यात सिरसाळा इथं जलसंधारण, वृक्ष संवर्धन आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी जलवृक्ष समृद्धी अभियानाचा प्रारंभ झाला. या उपक्रमात जिल्हा प्रशासन आणि ग्लोबल विकास ट्रस्ट यांच्या संयुक्त प्रयत्नातून विविध कामं हाती घेण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी नदी पुनरुज्जीवन तसंच तलावांच्या खोलीकरणाच्या कामांमुळे भविष्यात पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होईल असं यानिमित्त म्हटलं आहे. मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अभियानाला गती देण्यासाठी लातूर इथं नगरसेवक प्रवीण कस्तुरे यांच्या पुढाकारातून जनजागरण रथ तयार करण्यात आला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष अजित पाटील कभेकर यांच्या हस्ते या रथाचं उद्घाटन झालं. हा रथ विविध विभागांमध्ये फिरून मतदार यादी पुनरीक्षण, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि मतदार नोंदणीचं महत्त्व याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणार आहे. राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार पुढील काही दिवस महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी अपेक्षित असून मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाण पुलांचं बांधकाम पूर्ण करणार मुख्यमंत्र्यांची माहिती. गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवल्या पाहिजे लोकसभा अध्यक्षांचं प्रतिपादन. आणि आषाढी यात्रेसाठी एसटी महामंडळाकडून 5,500 विशेष बस सोडण्यात येणार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. ऐकूया आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलासा पण ऐकू शकाल. 8:40 पायी वारी पंढरीची हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.
2: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95-95-24-25-59.
1: सकाळी 9:10 आणि 2:02 हिंदी चित्रपटातील भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 10 मराठी चित्रपटातील भक्तिगीतं आपण ऐकू शकाल. 10:45 ध्वनिचित्र. 11:05 गात रहे मेरा दिल हा कार्यक्रम निवेदनांजली खंडाळीकर यांचं. 12:00 वनिता मंडळ महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 1:05 गीत बहार हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 1:40 नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. 2:30 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

मिनिटांनी वृत्तविशेष. 7:30 शेत शिवार. शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम. यामध्ये राज्यस्तरीय कृषी प्रसारण मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:15 लोकसंगीत. 8:30 भावधारा. 10:00 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत.

0: आषाढवारी आनंदवारी लेखन आणि निवेदन प्राध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी वतनी, निर्मिती सहाय्य मदालसा कानडे आणि सादर करते नयन पवार। तेव्हा श्रोते हो, ऐकायला विसरू नका रोज सकाळी 6:30 वाजता।
1: आकाशवाणीचे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे, 7:25 होत आहेत। प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सत्यमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमाचा आढावा घेताना आपण त्याची संकल्पना, परिणाम, तंत्रज्ञानाचा वापर आणि गटशेतीचं महत्व जाणून घेतलं. मात्र आज शेतीसमोर उभं असलेलं सर्वात मोठं आव्हान म्हणजे हवामान बदल, अनिश्चित पर्जन्यमान आणि पाण्याची टंचाई. अशा परिस्थितीत जलसंधारण, पाणी अडवा आणि पाणी जिरवा, पीक नियोजन, शाश्वत शेती पद्धती आणि सामूहिक प्रयत्नांची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीही अल निनोमुळे कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी जलसंधारणाच्या सर्व कामांना प्राधान्य द्यावे असे आवाहन केले आहे. दुसरीकडे पाणी फाउंडेशन, जलसंधारण, ग्रामस्तरीय लोकसहभाग आणि गटशेती या तिन्ही गोष्टींना एकत्र आणत शेती समृद्धीचा व्यापक मार्ग उभा करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्याच अनुषंगाने आजच्या भागात हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी, जलसंधारण आणि गटशेतीचा परस्पर संबंध काय आहे, ग्रामीण तरुणांना शेतीकडे कसं आकर्षित करता येईल आणि पुढील 5 ते 7 वर्षांसाठी महाराष्ट्राच्या शेतीबाबत पाणी फाउंडेशनचं विजन काय आहे, त्या सगळ्यांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सत्यजित भटकळ सर. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: या फार्मर कप मध्ये ना महिला शेतकऱ्यांचा खूप वाढता उत्साह आहे, तर त्याच्या यशामागे नक्की काय महत्वाचे घटक आहेत आणि काही अनुभवही

0: मला ऐकायला नक्कीच आवडते.
1: पहिली गोष्ट म्हणजे महिलांकडनं काम जास्तीत जास्त होण्याची नेहमी अपेक्षा असते, पण त्या कामाचं चीज होत नाही, त्याचा सन्मान मिळत नाही. आपण गृहित धरतो हे तर तिचं कामच
0: आहे,
1: पण तसं नाहीये. तर मला वाटतं फार्मर कप एक निमित्त ठरलेलं आहे की हे जे इतकं मोठं काम आहे की या महिला आपल्याला अन्न देतात, त्या अन्नदात्या महिलांना की फक्त स्वयंपाक नव्हे ते तयार करण्यापासून, म्हणजे धान्य तयार करण्यापासून त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याची

0: अन्न देतात, त्या अन्नदात्या महिलांना की फक्त स्वयंपाक नव्हे ते तयार करण्यापासून, म्हणजे धान्य तयार करण्यापासून त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याची योग्य दखल, त्याचा योग्य यथोचित सन्मान आणि त्यासाठी त्यांना पुढे जाण्यासाठी व्यवस्था ही फार्मर कपमध्ये होते. म्हणजे अनेक महिला म्हणतात की आमची शाळा काय 8वी 10वी 12वी नंतर सुटली किंवा त्याला काही विशेष महत्त्व नव्हतं, आता कुठे आम्ही पुन्हा शाळा किंवा कॉलेजमध्ये गेल्याचं आम्हाला फिलिंग येते की आम्हाला मोठमोठ्या केमिकल्सची नावं शिकवली जातात आणि या महिला इतक्या सुंदर क्लास घेऊ शकतात. आता म्हणजे तुम्हाला खूप आनंद होईल, तुम्ही फील्डवरनं एकदा मी तुम्हाला आमंत्रण देतो, तुम्ही या, तुम्हाला खूप आवडेल की त्या महिला इतक्या म्हणजे ताकदीने विषय समजून घेतात, इतरांना समजावतात. तर मला वाटतं की हा प्लॅटफॉर्म अनफॉर्च्युनेटली दुर्मिळ होता, तो मिळाल्यामुळे महिलांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात होता. दुसरं कारण असं आहे की आपला समाज एकंदर हा खूप आपण म्हणू शकतो की आपण एकमेकांपासून खूप दुरावलेले आहोत. समाज म्हणून म्हणजे कुटुंब म्हणून आपण दुरावलेले आहोत, कुटुंब म्हणजे जे व्यापक कुटुंब होतं तेही तुटलेलं आहे, गाव समाजातलं कुटुंब ही ते तुटलेलं आहे, थोडं एक्झॅजरेशनच होईल, पण ते जे ती जीवनशैली अशी झाली आहे की माणूस जेवढा एकमेकांजवळ होता तेवढा तो आज राहिलेला नाही. वॉटर कप स्पर्धा फार्मर कप स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे की माणसाला एकमेकांबद्दल प्रेम तयार करतं, विश्वास तयार करतं. म्हणजे अनेक महिला म्हणतात की आमची शेती तर सुधारलीच पण मला नवीन मैत्रिणी मिळाल्या,
1: तिचा मानसिक विकासही होतो
0: आणि अडीअडचणीला या महिला इतक्या ग्रेट गोष्टी करतात. म्हणजे मी तुम्हाला काही उदाहरणं देतो की एक महिला होती, म्हणजे मला नावं आता लगेच लक्षात येत नाहीत आणि कदाचित सर्वांसमोर नावं घेणं तेवढं औचित्य नसेलही, तर त्या महिलेचे आई वडील नव्हते. गावात जेव्हा धोंडे जेवणाचं वेळ आलं तेव्हा आता हे धोंडे जेवण कोण करणार, तर गटाने तिच्या नवऱ्याला जावई समजून ते धोंडे जेवण केलं आणि प्रेझेंट सकट इतकं प्रेमाने सगळं तिचं कौतुक झालं की तिला एक नवीन माहेर गटाच्या रूपात मिळालं. कुठे कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी गटाने एकत्र आणले आलेलं आहे, कुठे आम्ही बघितलंय की डिलिव्हरीसाठी गट एकत्र येतो त्या महिलेची देखभाल करतो. म्हणजे इतक्या ठिकाणी महिलांनी डोळ्यात अश्रू आणून म्हटलंय की माहेरचं जे प्रेम नव्हतं ते प्रेम मला गटाच्या रूपात मिळालेलं आहे. तर खूप मोठा आधार एकमेकींचा ही विशेष गोष्ट. हा काही पाणी फाउंडेशनचा आहे का, शासनाचा आहे का, कॉर्पोरेटचा आहे का, तर अजिबात नाही. स्वतः त्या शेतकरी महिला एकमेकांना आधार देत आहेत आणि नवीन वाट स्वतःसाठी स्वतःच्या जिद्दीने स्वतःच्या ज्ञानाने आणि स्वतःच्या प्रेमाने त्या तयार करतात.
1: आयुष्य जगण्याचं एक आपण म्हणू शकतो की एक रोजचा नवीन दिवस, जे रोज रोजचाच होता पण एक नवीन दिवस आता त्या जगत असतील.
0: अगदी अगदी. आणि त्याचं श्रेय पूर्णपणे त्यांचं आणि त्यांचंच आहे.
1: म्हणजे जी गोष्ट त्यांना मार्ग दाखवण्याचं काम,
0: कॅटलिस्ट. कॅटलिस्ट कसा असतो की तो स्वतः काहीच करत नाही, बाकी सगळं काम त्यांनीच केलेलं आहे. म्हणजे आम्हाला खूप अभिमान आहे आपल्या शेतकरी पुरुषांचाही आणि पण खास करून महिलांचा.
1: वा, खूपच छान सर. या सगळ्यांमध्ये खरंच आता जसं तुम्ही सांगितलं की 1-to-1 क्लासेस होतात, तसं स्मार्ट शेती ॲप किंवा डिजिटल तंत्रज्ञान जी पूर्वी एक पारंपरिक शेती केली जात होती त्याला कुठेतरी आता एक छेद गेलेला आहे, AI तंत्रज्ञान आलेलं आहे, याचा सगळा कसा फायदा करून घेत आहेत?
0: महाराष्ट्र शासनाने AI तंत्रज्ञानामध्ये राष्ट्रीय पातळीवरती कदाचित आंतरराष्ट्रीय पातळीवरती पुढाकार घेतलेला आहे. काही महिन्यांपूर्वी AI फॉर ॲग्री हे खूप मोठं एक कॉन्फरन्स महाराष्ट्र सरकारने ऑर्गनाईज केलं, जगभरातनं लोकं आली होती. त्यात विशेष गोष्ट अशी, तर महाराष्ट्र सरकारने महाविस्तार नावाचं AI एनेबल्ड ॲप तयार केलेलं आहे.
1: okay.
0: ज्याच्यामध्ये AI मार्फत डेटा कॅप्चरही केला जातो आणि त्या आधारावरती शेतकऱ्यांना ॲडवायझरीज दिल्या जातात. आणि याच्यामध्ये त्यावेळचे जे सचिव सर होते, रस्तोगी सर, परिमल सर जे आता कृषी सचिव आहेत, यांनी खूप पायनियरिंग काम केलं. त्यांच्या सोबतीला नंदन निलेकणीची टीम जी आहे त्यांनी खूप महत्त्वाचं काम केलं आणि आय फील की दिस इज द फ्युचर. आणि हे खूप सुंदर काम आपल्या महाराष्ट्रात होत आहे, अर्थात त्याचा वापर आता आपण हार्डली सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही, पण येणाऱ्या दिवसात हे नावारूपाला येईल आणि खूप मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे अनेक गोष्टींमध्ये. म्हणजे AIचा वापर करून तुम्ही अनेक गोष्टी खूप छान प्रेडिक्ट करू शकता. उदाहरणार्थ एखादी कीड जर पसरती आहे तर ती पसर येण्या अगोदर तुम्ही

0: त्याला थांबवू शकता, कारण तुम्हाला ए आय मार्फत अशा सूचना मिळू शकतील की ही कीड या या भौगोलिक दिशेने पसरती आहे. तसंच वेदरच्या बाबतीतील ॲडवायझरीज अनेक क्षेत्रामध्ये, किंवा कोणतं पीक घ्यावं, कशाचं प्रोडक्शन जास्त होतं आहे, कुठे डिमांड कमी आहे, कुठे जास्त आहे, म्हणजे ए आयचे ॲप्लिकेशन अनंत आहेत. आणि मला वाटतं निश्चित येणाऱ्या 1-2 वर्षात आपण त्याचा प्रत्यय आपण पाहत राहू. तर मला वाटतं ही अभिमानाची गोष्ट आहे की महाराष्ट्राने याच्यात खूप मोठा पुढाकार घेतलेला
1: आहे. सर, खरं तर इतक्या अनेक गोष्टी तुम्ही आम्हाला सांगत आहात, प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्या शिकताना किंवा ते शिकल्यावर त्याचा जो फायदा होत असेल, त्याने खरंच म्हणजे एक वेगळी दिशा त्यांना मिळत आहे शेती करण्याची. आणि मुळात जेव्हा आपल्याला फायदा दिसतो किंवा त्याचा रिझल्ट दिसतो तो खूप महत्त्वाचा असतो. पण सर, यावर्षी आपण म्हणतो की अल निनोमुळे पावसाची शक्यता जरा कमी आहे, मग अशा वेळेला त्यांनी कुठल्या उपाययोजना करणं फार गरजेचं आहे किंवा काय केलं पाहिजे?
0: एल निनो हे खूप मोठं संकट आहे. त्याचा एक प्रकारे दुष्परिणाम आपण म्हणजे ऑलरेडी आपण पाहत आहोत की पाऊस खूप उशिरा झाला. म्हणजे आता जुलै महिना सुरू झाला आणि तरी पेरण्या म्हणजे भात शेतीच्या जर सोडल्या तर महाराष्ट्रात हार्डली 10% झाले असतील की काय, मला एक्झॅक्ट आकडेवारी नाही माहिती, पण खूप कमी प्रमाणात पेरण्या झालेल्या आहेत. त्यामुळे पेरण्या जवळजवळ महिन्याभराने आपण म्हणू शकतो की ऑलरेडी उशीर झाला आहे. आणि पाऊस जरी आता पडला तरी त्यानंतर पावसामध्ये खंड पडणार साधारणपणे आपल्याला, म्हणजे आणि तो खंड कधी पडणार हेही आपल्याला नक्की माहीत नाही, पण तो पडणार याची दाट शक्यता आहे असं म्हणायला हरकत नाही. तर या सगळ्या कारणामुळे निश्चित त्याचा शेतीवर खूप भयंकर परिणाम पडणार आहे किंवा पडतो आहे. आणि मी म्हणेन की फक्त शेतीवर नव्हे तर एकंदर शहरी आणि ग्रामीण जीवनावरती प्रचंड परिणाम त्याचा दुष्परिणाम पडणार आहे. आता कितपत होईल हे आपण सांगू शकत नाही, कारण जोपर्यंत पावसाळा पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला ही पूर्ण चित्र हे आपल्यासमोर नाही आहे. तर आव्हानात्मक वर्ष आहे. या आव्हानांना तोंड देण्यासाठी मी म्हणेन की गटशेती हा एक महत्त्वाचं माध्यम आहे. त्यातनं सुटका होईल का? तर नाही. पण काही प्रमाणात आपण त्याचे दुष्परिणाम कमी करू शकतो का? तर होय. तर शेतीतल्या काही अशा पद्धती आहेत, प्रॅक्टिसेस आहेत की ज्याच्यामुळे आपण पाणी बऱ्यापैकी वाचवू शकतो की पाण्याची गरज आपण कमी करू शकतो. तर एक उदाहरण मी तुम्हाला देतो. एक उदाहरण आहे म्हणजे BBF पेरणी करणे. एकतर BBF किंवा सरीवरंबा, याच्यामुळे काय होतं की अतिवृष्टी जरी झाली तरी पाणी सऱ्यातनं निघून जातं, आणि अतिवृष्टी नाही आहे, दुष्काळ जरी असला तरी पाण्याच्या बाबतीत कमी ताण पडतो आपल्या पिकावर बेडवरती त्याची शेती केली असल्यामुळे. तर असे अनेक लहान मोठे प्रॅक्टिसेस आहेत की जे आपण आपल्या शेतीशाळामार्फत व्हिडिओ SOP कॉलमार्फत आपण शेतकऱ्यांपर्यंत आपण पोचवत असतो.
1: ओके, पण म्हणजे त्यातूनही मार्ग काही ना काहीतरी काढणं गरजेचं आहे.
0: हो, निश्चितच. म्हणजे आपण त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. म्हणजे एक म्हणजे तुम्ही कोणतं पीक घेता, की दीर्घ पिरियडचं पीक जर तुम्ही घेतलं तर निश्चितच त्याला अधिक पाणी तुम्हाला लागणार आहे. 6 महिन्यांसाठी काही पिकं असतात, ती मोसमी पिकं तुम्ही घ्यावीत का, ते शेतकऱ्यांनी आपला विवेक वापरून ते ठरवावं. कारण कमी अवधीची सुद्धा पिकं आहेत, तर ती कमी अवधीची पिकं घेतली तर ते बेटर आहे का, हे एक सुचवत आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा ताण अधिक सहन करणारे वाणही असतात, किंवा एखाद्या पिकामध्ये सुद्धा कमी कालावधीचे वाण असतात. उदाहरणार्थ सोयाबीन हे जे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं खरीफाचं पीक आहे, त्याच्यामध्ये काही वाण आहेत की जे 120 दिवसात येतात, पण काही वाण अशी आहेत की जे 100 दिवसात येतात. तर कमी पावसाच्या वर्षामध्ये मग ते 100 दिवसाचे वाण आपण घ्यावेत की नाही हे शेतकऱ्यांनी विचार करावा. तर असे सगळे लहान मोठे पर्याय आपण शेतकऱ्यांसमोर सतत आपण मांडत
1: असतो. सर, आता तुम्ही सांगितलं
0: त्यातनं सुटका होईल का एल निनो, तर नाही. पण आपण काही प्रमाणात कमी करू शकतो का? तर निश्चित आपण कमी करू शकतो.
1: नक्कीच, त्याच्यामध्येही अजून काही प्रयोग करून आपण त्याला तोंड देऊ शकतो. सर, शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, स्मार्ट शेती ऍप, कृत्रिम बुद्धिमत्ता, मार्गदर्शकांची भूमिका आणि विविध यंत्रणांमागील समन्वयातून शेती परिवर्तनाला मिळणारी गती, याविषयी आपण अत्यंत सविस्तर आणि मोलाची माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, आजच्या भागातून आधुनिक शेती ही केवळ मेहनतीवर नाही तर ज्ञान, तंत्रज्ञान, माहिती आणि सामूहिक कृतीवर आधारित असते, हे स्पष्ट झालं.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सकाळी 7:40 आपण ऐकू शकाल ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी
2: आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपटातील भक्तिगीतं. कार्यक्रमात ऐकूया माळावरचं फूल या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात शांता शेळके यांचं गीत, संगीत विश्वनाथ मोरे यांचं.

सावित्रीच्या लेकींसाठी क्रांतिकारी योजना, आर्यनंदी ग्लोबल स्कूल इंग्लिश मीडियम, कारकीन फाटा ढोरकीन तालुका पैठण इथं इयत्ता 7वीत प्रवेश घेणाऱ्या मुलींसाठी शिक्षण अगदी मोफत. आजच संपर्क साधा. मोबाईल 705 705 26 39.

0: अरे संसार संसार या चित्रपटातलं वसंतराव देशपांडे, सुधीर फडके आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात जगदीश खेबूडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनिल अरुण यांचं.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. का हो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.

0: गड्यानो? अरे पीक उसाच नवह गड्यानो
1: अस का?
0: रूप ही साधू संतांची, रूप ही साधू संतांची।
1: भर भर
0: तुर नवया उभ्या पताका।

राजा पंढरीचा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया अजित कडकडे यांच्या स्वरात डेबू या चित्रपटातलं जगदीश खेबोडकर यांचं गीत, संगीत अशोकजी पत्की यांचं.

मराठी चित्रपटातील भक्तिगीतं आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून, तसंच 8:30 राष्ट्रीय बातमीपत्र आणि 8:40 पायी वारी पंढरीची हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला 8 वाजता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून.

0: आकाशवाणी
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:15 झालेली आहेत. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
2: आकाशवाणी सविता मस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून स्पेन, बेल्जियम आणि फिनलंडच्या दौऱ्यावर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज इंटरपोल डिजिटल न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या समूहाच्या 11व्या बैठकीचं उद्घाटन. विकसित भारतासाठी नशामुक्त युवक या मोहिमेच्या पुढच्या टप्प्याला देशभरात सुरुवात. देशभरात व्यापक प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम. उत्तर प्रदेश सरकारनं एकाच दिवसात विक्रमी 35,27,00,000 रोपं लावली. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या महिला क्रिकेट कसोटीमध्ये भारतीय संघ भक्कम स्थितीत. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून स्पेन, बेल्जियम आणि फिनलंडच्या दौऱ्यावर जाणाऱ्या एका उच्चस्तरीय भारतीय व्यावसायिक शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहेत. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि शाश्वतता यावर लक्ष केंद्रित करून युरोपबरोबरची भारताची आर्थिक भागीदारी अधिक बळकट करणं हा या दौऱ्याचा उद्देश आहे. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात गोयल स्पेनला भेट देणार आहेत. स्पेन चेंबर ऑफ कॉमर्स आणि ICEX स्पेन ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट यांच्यासोबत एका व्यावसायिक गोलमेज परिषदेत ते सहभागी होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज गांधीनगर इथं इंटरपोल डिजिटल न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या समूहाच्या अर्थात इंटरपोल डिजिटल फॉरेन्सिक एक्सपर्ट ग्रुपच्या 11व्या बैठकीचं तसंच आंतरराष्ट्रीय तपासनीस गुन्हे तपास स्पर्धा आणि शिखर परिषदेचं उद्घाटन होणार आहे. भारत या परिषदेचं यजमानपद दुसऱ्यांदा भूषवत आहे. या परिषदेत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुख्यमंत्री हर्ष संघवी आणि 47 देशातील कायदा अंमलबजावणी क्षेत्रातील प्रतिनिधींसह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आर्थिक गुन्ह्यांचा तपास, गुन्ह्याच्या ठिकाणाचं व्यवस्थापन, भारतातील पहिल्या उत्कृष्टता केंद्रांचं अनावरण आणि आशियातील पहिल्या स्वदेशी मोबाईल प्रयोगशाळेचं लोकार्पण शहा यांच्या हस्ते करण्यात येईल. विकसित भारतासाठी नशामुक्त युवक या मोहिमेच्या पुढच्या टप्प्याला देशभरात सुरुवात झाली आहे. युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या या उपक्रमात जिल्हा, राज्य आणि देशपातळीवर विविध स्पर्धांचं आयोजन केलं जाणार आहे. यासाठीची नोंदणी आजपासून माय भारत या पोर्टलवर सुरू होईल. जिल्हास्तरीय स्पर्धा 24-27 जुलै दरम्यान होणार आहेत. यातील विजेते पुढे राज्य पातळीवर सहभागी होतील. या स्पर्धांची राष्ट्रीय स्तरावरील अंतिम स्पर्धा राष्ट्रीय युवा महोत्सवादरम्यान 12-13 ऑगस्टला होणार आहे. नृत्य, संगीत, रील्स आणि लघुपट, नुक्कड नाटक आदी 5 विभागात या स्पर्धा होतील. काल देशभरात व्यापक प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल गुजरातच्या गांधीनगरमध्ये वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ केला. या मोहिमेअंतर्गत गांधीनगरमध्ये 1,25,00,000 अधिक रोपं लावण्यात आली. उत्तर प्रदेशात एक पेड माँ के नाम या मोहिमेअंतर्गत काल एकाच दिवसात 35,27,00,000 रोपं लावून पर्यावरण संवर्धनात एक नवा विक्रम प्रस्थापित करण्यात आला. ही संख्या सरकारच्या 35 कोटींच्या उद्दिष्टापेक्षा 27,89,000 अधिक आहे. भारतीय

अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं गगनयान क्रू मॉड्यूल प्रणालीच्या 3 महत्वाच्या यशस्वी चाचण्या घेतल्या आहेत. अंतराळवीरांना पृथ्वीवर सुरक्षित उतरण्याच्या दृष्टीनं या 3 चाचण्या महत्वाच्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 जुलैला आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून देश परदेशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 136वा भाग आहे. या कार्यक्रमासाठी नागरिक त्यांच्या कल्पना आणि सूचना नरेंद्र मोदी ॲप किंवा माय जी ओ व्ही ओपन फोरमच्या माध्यमातून 24 तारखेपर्यंत पाठवू शकतात. कतारचे नेते अमीर शेख हमद बिन खलीफा अल थानी यांचं काल निधन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्याप्रति आदर व्यक्त करण्यासाठी आज देशभरात 1 दिवसाचा शासकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेनं इराणविरुद्ध पुन्हा एकदा लष्करी हल्ले सुरू केले आहेत. होर्मुझची समुद्रधुनी ओलांडणाऱ्या व्यापारी जहाजांना आणि त्यावरील कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्याची इराणची क्षमता आणखी कमकुवत करणं हा या हल्ल्यांचा उद्देश असल्याचं US सेंट्रल कमांडनं समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. आखातात अगोदरच तणाव वाढलेला असताना पुन्हा नव्यानं हे हल्ले झाले आहेत. दरम्यान संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस आंतोनिओ गुटेरस यांनी इराण आणि अमेरिकेदरम्यान सुरू झालेल्या या लष्करी संघर्षाचे गंभीर स्वरूपाचे प्रादेशिक आणि जागतिक परिणाम होण्याची शक्यता असल्यानं त्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. भारतीय कर्मचारी असलेल्या GFS गॅलेक्सी या व्यापारी जहाजावर ओमानच्या किनाऱ्यानजीक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जहाजावरील 11 भारतीय कर्मचाऱ्यांपैकी 10 जणांची सुटका करण्यात आली असून 1 कर्मचारी बेपत्ता आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं या हल्ल्याचा निषेध केला असून या भागात व्यापारी जहाजांवर होणाऱ्या सततच्या हल्ल्यांच्या घटनांबद्दल मंत्रालयानं चिंता व्यक्त केली आहे. या भागात शांतता आणि स्थिरता परत यावी यासाठी राजनैतिक तोडगा काढण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. येमेनला जाणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी 2017 लागू करण्यात आलेल्या अधिसूचना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं काल मागे घेतल्या. येमेनमधील गृहयुद्ध आणि सशस्त्र संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं या अधिसूचना जारी करण्यात आल्या होत्या. केवळ आवश्यक असेल तरच येमेनला प्रवास करण्याचा सल्ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिला आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांच्या इंजिनचं नुकसान होतं या दाव्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत झाली असून आयात कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मोठी मदत होत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. या कार्यक्रमामुळे गेल्या 10 वर्षात सुमारे 1,90,000 कोटी रुपयांहून अधिक परकीय चलनाची बचत झाली असून शेतकऱ्यांना 1,60,000 कोटी रुपयांहून अधिक अतिरिक्त उत्पन्न मिळालं आहे. व्हिएतनाममधील फुकवॉक बेटाजवळ झालेल्या पर्यटकांच्या बोट दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या 15 भारतीयांचे मृतदेह हो ची मिन शहरात काल आणण्यात आले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे मृतदेह भारतात आणले जातील असं व्हिएतनाममधील भारतीय दूतावासानं समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. मृतांमध्ये 10 जण तामिळनाडूचे, 3 जण आंध्र प्रदेशचे आणि 2 जण केरळचे होते. कोलंबियातील बुकारामंगा इथे नुकत्याच झालेल्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या 5 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली. सुवर्णपदक विजेत्यांमध्ये पुण्याचा कनिष्क जैन, इंदूरचा रिद्धेश अनंत बेंडाले, नवी दिल्लीचा रुषित गर्ग, मुंबईचा श्रेष्ठ सुरैया आणि अहमदाबादचा स्वरित जोशी यांचा समावेश आहे. याबरोबरच या स्पर्धेत भारतानं रशिया, चीन, कझाकस्तान, दक्षिण कोरिया आणि तैवान यांच्यासह संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत इटलीच्या जेनिक सिनर यानं सलग 2 अजिंक्यपद पटकावलं. काल झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात सिनरनं जर्मनीच्या अलेक्झांडर स्वेरेववर 6-7, 7-6, 6-3, 6-4 अशी मात केली. याच स्पर्धेच्या महिला दुहेरीत चिनी फ्रेंच जोडीनं कॅनेडियन ब्राझील जोडीचा 6-3, 7-5 असा पराभव करून अजिंक्यपद पटकावलं. फिफा विश्वचषक स्पर्धेचे सर्व उपांत्यपूर्व सामने पार पडले असून उपांत्य फेरीचं चित्र स्पष्ट झालं आहे. या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना फ्रान्स आणि स्पेन यांच्यात बुधवारी 15 तारखेला खेळला जाईल.
महिला क्रिकेटमध्ये लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडनं दुसऱ्या डावात

0: सहा खेळाडूंच्या मोबदल्यात 130 धावा केल्या आहेत. इंग्लंडला विजयासाठी अद्याप 327 धावांची गरज आहे. तत्पूर्वी भारतानं दुसऱ्या डावात 7 खेळाडू गमावत 341 धावा केल्या आणि इंग्लंड समोर 457 धावांचं लक्ष ठेवलं. या ऐतिहासिक सामन्यात यस्तिका भाटियाच्या 113 धावांच्या जोरावर भारतानं मोठी धावसंख्या उभारली. हवामान. पुढील 2 ते 3 दिवसात ईशान्य भारत, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे. तर पुढील 4 ते 5 दिवसात पूर्व उत्तर प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून स्पेन, बेल्जियम आणि फिनलंडच्या दौऱ्यावर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज इंटरपोल डिजिटल न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या समूहाच्या 11व्या बैठकीचं उद्घाटन. विकसित भारतासाठी नशामुक्त युवक या मोहिमेच्या पुढच्या टप्प्याला देशभरात सुरुवात. देशभरात व्यापक प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम. उत्तर प्रदेश सरकारनं एकाच दिवसात विक्रमी 35,27,00,000 रोपं लावली. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या महिला क्रिकेट कसोटीमध्ये भारतीय संघ भक्कम स्थितीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: राष्ट्रीय
2: आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र यानंतर ठीक 8:40 पायीवारी पंढरीची हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

ते यवत प्रवासावर आधारित आकाशवाणी वृत्तांत कार्यक्रमासाठी निवेदन केलं आहे विकास जोशी यांनी, तर निर्मिती सहाय्य आहे आरती गाढवे यांचं. सादर करते गौरव शिंपी आणि धीरज केदारी.

रामकृष्ण हरी। श्रोते हो, आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग। संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी देहूहून पंढरपूरकडे निघते आणि या प्रवासातील प्रत्येक टप्पा वारकरी संप्रदायाच्या भक्ती, समता, सेवा आणि शिस्तीचा अनुभव देणारा असतो। लाखो वारकऱ्यांच्या मुखी अखंड नामघोष, हातात टाळ मृदुंग आणि हृदयात विठ्ठल भक्तीचा अखंड झरा घेऊन ही पालखी आपल्या पुढील मुक्कामाकडे वाटचाल करत असते। त्यापैकी लोणी काळभोर ते यवत हा टप्पा विशेष महत्वाचा मानला जातो। ग्रामीण भागातून होणारा हा प्रवास वारकरी आणि ग्रामस्थ यांच्यातील आत्मीयतेचं सुंदर दर्शन घडवतो। आजच्या आकाशवाणी वृत्तांतमध्ये आपण अनुभवणार आहोत लोणी काळभोर ते यवत या प्रवासातील भक्तिमय वातावरण, वारकऱ्यांचा उत्साह, सेवा, शिस्त आणि वारीची समृद्ध परंपरा। श्रोते हो, पहाटेच्या मंगल वातावरणात टाळ मृदुंग, वीणा आणि हरिनामाच्या गजरात पालखी पुण्याहून पुढील मुक्कामासाठी मार्गस्थ

ज्ञानोबा तुकाराम, पांडुरंग हरी या जयघोषांनी परिसर दुमदुमून जातो. भगव्या पताका वाऱ्यावर डोलत असतात आणि लाखो वारकरी एकाच लयीत एकाच भावनेनं विठुरायाच्या भेटीसाठी पुढे चालत असतात. लोणी काळभोर परिसरातून पुढे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ग्रामस्थ वारकऱ्यांच्या स्वागतासाठी उभे होते. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, फराळ, वैद्यकीय सेवा, विश्रांतीची सोय अशा विविध प्रकारच्या सेवांमधून समाजातील सेवाभावाचं दर्शन घडतं. वारकरीही शिस्त, स्वच्छता आणि परस्पर सहकार्य यांचं उत्तम उदाहरण घालून देतात. वारी ही केवळ धार्मिक यात्रा नसून सामाजिक एकात्मतेची आणि लोकसहभागाची चळवळ आहे हे या प्रवासातून प्रकर्षानं जाणवतं. या प्रवासादरम्यान पालखी कुंजीरवाडी फाटा, सोसायटी ग्राउंड

0: द उरळी कांचन, जावजी बुवाची वाडी या ठिकाणी विसावा घेत घेत यवतच्या दिशेनं मार्गक्रमण करत होती. श्रोतेहो, संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचं उरळी कांचन नगरीत आगमन होताच संपूर्ण परिसर ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषानं दुमदुमून गेला. ठिकठिकाणी रांगोळ्या, फुलांची उधळण आणि टाळ मृदुंगाच्या गजरात भाविक आणि ग्रामस्थांनी पालखीचं उत्स्फूर्त स्वागत केलं. दर्शनासाठी आणि स्वागतासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दुपारच्या विसाव्याच्या वेळी आकाशवाणी पुणेचे प्रसारण अधिकारी गौरव शिंपी यांनी प्रशासनाच्या विविध विभागामार्फत करण्यात आलेल्या सुविधांबाबत जाणून घेतलं.
1: भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची. मी डॉक्टर सागर नाशिककर, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र उरळी कांचन. आमच्या उरळी कांचन गावामध्ये पालखीचा 2 तास विसावा असतो. वारकरी मंडळींना आणि ग्रामस्थांना आरोग्याच्या सर्व सेवा सुविधा आमच्याकडून 3 बूथच्या मार्फत पुरवल्या जातात. 2 अधिकारी आणि 52 कर्मचारी यांच्या मार्फत आम्ही आरोग्याच्या सेवा पुरवतो. तसंच पालखीमध्ये आलेल्या वारकरी भक्त मंडळींसाठी पाण्याची तहान भागवण्यासाठी जे टँकर्स असतात, त्या टँकर्सच्या पाण्याची गुणवत्ता आम्ही तपासतो आणि जिथे आम्हाला ते चांगले वाटत नाही ते पाणी आम्ही शुद्ध करून घेतो. अशा प्रकारे आम्ही सर्व वारकऱ्यांना आरोग्याच्या आणि पिण्याच्या स्वच्छ पाण्यासाठी सेवा पुरवतो. वारकरी भक्त मंडळींमध्ये मुख्यतः सांध्यांचं दुखणं, पायाचं दुखणं यासाठी आम्ही त्यांना पेनकिलर जेल असेल किंवा पेनकिलर गोळ्या, आणि जर त्यांना काही डिहायड्रेशन वगैरे त्रास झाला त्यासाठी क्षार संजीवनी, तसंच इतर आनुषंगिक सर्व प्रकारचे औषधोपचार आम्ही करतो. आणि आमच्याकडे रुग्णवाहिका एक थांबून असते. जर कुठलेही गंभीर स्वरूपाचे रुग्ण आले तर खाजगी यांच्यामध्ये 10% बेड राखीव ठेवण्यासाठी आम्ही त्यांना आवाहन केलेलं असतं आणि इतर ठिकाणी देखील आम्ही ते तत्काळ संदर्भित करतो.
2: माझे नाव कमल दिलीप कांचन. माझी अंगणवाडी पानरस्तर मध्ये गारुडी वस्ती म्हणून ठिकाण आहे, तिथे माझी अंगणवाडी भरते. पण आता हिरकणी कक्ष म्हणजे ICDचं हे आहे ना, त्यामुळे आम्ही पूर्णपणे सगळं लक्ष देऊन करतो. 2 दिवस झाले आम्ही याच्यासाठी इथंच आहे, सगळी व्यवस्था केली, त्यामुळे कोणाची जशी गैरसोय होणार नाही अशा पद्धतीने. यामध्ये इथे नाही का बाळकृष्ण कोपरा केलेला आहे, त्यामध्ये लाडू वगैरे असं मुलांना खायचं ठेवलेले आहे. आणि इथं मुलांसाठी खेळणी, आता ही लहान लहान मुलं येतात मग त्यांना खेळावंसं वाटतं, हे आपले फुगे मुलांना त्याच्याकडे पाहून आकर्षण वाटतं, त्यामुळे ते पण सगळी व्यवस्था केलेली आहे. आणि म्हणजे काय खावं काय खाऊ नये हे पण फ्लेक्स वगैरे लावले. परत आम्ही प्रधानमंत्री मातृवंदना योजना हा फॉर्म भरतो आम्ही, म्हणजे नाही का डिलिव्हरी झाल्यानंतर त्या महिलेला 5000 रुपये मिळतात, ते पण काय डॉक्युमेंट लागतात ते सगळं आम्ही इथं फ्लेक्सद्वारे सांगतो आणि करून पण घेतो आम्ही. आमचे जवळजवळ 13 फॉर्म 14 फॉर्म झालेले.
0: यावेळी आम्ही काही वारकऱ्यांशी संवाद साधला. अनेक वर्षांपासून वारी करणाऱ्या वारकऱ्यांनी पायी वारीचा आध्यात्मिक आनंद, विठ्ठल भक्तीची अनुभूती आणि वारी म्हणजे चालतं बोलतं संस्कार विद्यापीठ असल्याच्या भावना आमच्या जवळ व्यक्त केल्या. ऐकूया.
3: रामकृष्ण हरी, मी दिलीप मोरे, जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा विश्वस्त. जगद्गुरु तुकोबारांचा 341वा पालख आज उरळी कांचन येथे दुपारच्या मुक्कामाला येत आहे. त्याचबरोबर सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे या सोहळ्यामध्ये जवळजवळ 400 दिंड्या अधिकृत आहे, बऱ्याचशा दिंड्या स्वयंभू आहे. या दिंड्यांना काही कमी पडलं त्या संस्थांमार्फत, इतर शासकीय प्रशासनामार्फत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत त्यांची योग्य प्रकारे दखल घेऊन पाणी निवारा सावली करत असतात. आणि एक मोठं जगातलं आश्चर्य आहे की एकही माणूस या टायमाला उपाशी राहत नाही किंवा उन्हाळा पावसाला कधी भेट नाही आणि त्याची वारी तो निरंतर करीत असतो. विठ्ठला या वारीमध्ये विठ्ठलाला भेटायला जात असताना पांडुरंग तुमच्या बरोबर असतो असं मनाभावेप्रमाणे तुम्ही वारी जर कराल तर तुम्हाला या योग्य फळ मिळतं. रामकृष्ण हरे.
4: मधुकरण देवे, आम्ही तुळजापूरचे. वारीच्या निमित्तानं पंढरपूरला वारी चालली आहे. आम्ही आपलं दर्शनासाठी रोडला आलेलो आहे, 2 तास झालो उभा आहे. इथं वारीमध्ये लय वारी वाढतं, वारीमध्ये एवढा आनंद वाढतं ना अहो सगळंच आहे. इथं आपण नुसतं वारीत उभारलं तरी देव मिळलं असं वाटतं, एवढं समाधान आहे इथं, काही अडचण नाही.
5: माझं नाव श्रावणी सुदर्शन पवार. आपल्या उळी गावांमध्ये पालखी येते तर खूप छान प्रसन्न वाटतं वातावरण, सगळेजण मनोभावाने देवाची पूजा करतात, सगळेजण दर्शन घेतात, खूप छान वाटतं.
0: श्रोते हो, वारी ही केवळ पंढरपूरकडे जाणारी पायी यात्रा नाही तर ती संतांच्या विचारांचा, नामस्मरणाचा आणि समाज प्रबोधनाचा अखंड प्रवाह आहे. आजच्या तरुण पिढीपर्यंतही

0: या परंपरेचा संदेश प्रभावीपणे पोहोचवणारे अनेक युवा कीर्तनकार या वारकरी परंपरेला नवी ऊर्जा देत आहेत. अशाच एका युवा कीर्तनकार श्रेयस कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेऊयात वारीचं अध्यात्म, तिचं सामाजिक महत्व आणि आजच्या काळातील तिची प्रेरणा.
1: रामकृष्ण हरी. वारी कशाला म्हणायचं वारी, जी जन्म मरणाते वारी, जी जन्म मरणापासून जीवाला मुक्त करते, तिचं नाव वारी. एक प्रकारचं कायिक तपच या वारीमध्ये साधतं. आजूबाजूला असलेली प्रतिकूल परिस्थिती, सोयीसुविधा असोत नसोत, पण या सगळ्याकडे दुर्लक्ष करून एका विवक्षित ध्येयाकडे आपण आपल्या जीवनाची मार्गक्रमणा कशी करत राहायची हे आपल्याला वारीतून शिकायला मिळतं. आणि वैशिष्ट्य याचं असं आहे की हे चालणं एकट्याचं नाही आहे, ही सामूहिक उपासना आहे, ही सामुदायिक उपासना आहे आणि संतांच्या संगतीमध्ये केलेली उपासना आहे. खरं म्हणजे हा चमत्कारच म्हणायला पाहिजे, कारण या कोणालाही कोणीही निमंत्रण करत नाही, पण प्रत्येकाला एक भक्तीनं निर्माण होणारी ओढ असते. त्या भक्तीपोटी हजारो लोक या वारीमध्ये सहभागी होताना आपल्याला दिसतात. महाराज सांगतात, यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर. हे सगळं का? तर लागला टकळा पंढरीचा. जय जय राम कृष्ण हरी.
0: श्रोते हो, वारीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरणपूरक जीवनशैली आणि सामूहिक जबाबदारी. अनेक स्वयंसेवी संस्था अशा सेवांसाठी कार्यरत असतात. त्याच अनुषंगानं इंडो ॲथलेटिक सोसायटीच्या वतीनं सायकल वापरा, आरोग्य उत्तम करा असा संदेश देण्यासाठी देहू ते पंढरपूर असं सायकल वारीचं आयोजन करण्यात आलं होतं. या सायकल वारीमधील सहभागी रामदास चौधरी यांच्याशी आकाशवाणी पुणेचे कार्यक्रम अधिकारी धीरज केदारी यांनी संवाद साधून या उपक्रमाविषयी अधिक जाणून घेतला.
2: नमस्कार. हे आता 10वं वर्ष आहे इंडो ॲथलेटिक सोसायटीचं पुणे देहू ते पंढरपूर सायकल वारी. मी तर फार उत्साही आहे. खरं तर हा एक शक्ती आणि शक्तीचा संगम आहे असं मला वाटतं, कारण विठुरायाच्या दर्शनाची ओढ सर्वांना पंढरपूरकडे घेऊन जाणार आहे. म्हणजे ती त्यांची भक्ती आणि स्वतःच्या पायातील ताकदीच्या जोरावर हे सायकल स्वार पंढरपूरपर्यंत पोहोचणार आहेत, म्हणजेच ती त्यांची शक्ती. अशा अर्थाने भक्ती आणि शक्तीचा हा सुरेख संगम आहे असं मला वाटतं. आणि ही वारी जाता स्वच्छ पर्यावरण आणि निरोगी आरोग्य याचा संदेश देत ही वारी पंढरपूरपर्यंत जाणार आहे. सुरेख असा संदेश ती जगाला देत आहेत, त्याबद्दल मीही फार उत्साही आहे या वारीबद्दल. आणि या सायकल स्वारांच्या तोंडावरचा उत्साह पहा, कारण त्यांच्या घामाचा प्रत्येक थेंब हा निसर्गाची आणि त्यांच्या शरीराची भक्ती करणार आहे. या वारीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी 2500 जास्त सायकल स्वारांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. 300 जास्त महिला याच्यामध्ये सहभागी आहेत. तसेच 10 मुलामुलींपासून 80 आजोबापर्यंत लोक या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत. ही पर्यावरणपूरक अशी वारी आहे, आरोग्याचा फिटनेसचा मंत्र देत चाललेली आहे. त्याच्यामुळं पर्यावरण स्वच्छ राहतं, पोल्युशन होत नाही, फ्युएलची बचत होते आणि आपलं स्वतःच आरोग्य फिट राहतं.
0: श्रोते हो, वारीमध्ये वारकऱ्यांचं आरोग्य उत्तम राहावं यासाठी आदर फाउंडेशनच्या वतीनं वारकरी वैद्यकीय सेवा शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी आदर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष स्वानंद पाटील यांच्याशी आकाशवाणी पुणेचे कार्यक्रम अधिकारी धीरज केदारी यांनी संवाद साधला.
3: नमस्कार. जय हरी विठ्ठल. आदर फाउंडेशन पुणे यांच्यातर्फे आज वारकरी आरोग्य सेवा शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. पुण्यात 3 आपले 200+ डॉक्टर्स आणि मेडिकल स्टुडंट्स कार्यरत आहेत. वारकऱ्यांना बेसिक ओपीडी, दंतचिकित्सा, फिजिओथेरपी आणि त्याचबरोबर आदर फाउंडेशनचा एक अनोखा उपक्रम म्हणजे आरोग्यविषयक जनजागृती. सर्वायकल कॅन्सर असेल, ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन असेल महिलांसाठी, मुखकर्करोग म्हणजेच ओरल कॅन्सर याबाबत जनजागृती, फिजिओथेरपी, अंगदुखी अशा अनेक बाबत आपण काम करत आहोत. आपण बघू शकतो आत्ता आपले जे वारकरी आहेत, माऊली आहेत, यांना वारकरी आरोग्य सेवा शिबिरात आपले सगळे डॉक्टर सेवा देत आहेत. आपले वर्षभर अनेक उपक्रम सुरू असतात. संजीवनी बेसिक लाईफ सपोर्ट असेल, अनेक ग्रामीण भागात जाऊन आरोग्यविषयक काम असेल, असे आम्ही सगळे

0: मी स्वानंद पाटील अध्यक्ष आदर फाउंडेशन किंवा सर्वांचा ऋणी आहे असाच तुम्ही सगळे आशीर्वाद आणि प्रेम देत राहा. धन्यवाद.
1: श्रोते हो, संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी केवळ अध्यात्माचा मार्गदर्शक नाही तर आधुनिक उद्योजकतेसाठीही एक कालातीत दिशादर्शक आहे. वारीत सहभागी होणाऱ्या युवकांसाठी उद्योजकांसाठी ज्ञानेश्वरीची जीवनमूल्य प्राध्यापक हेमंत भागवत यांनी मांडली ती या शब्दात.
2: नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका महान ग्रंथाविषयी संवाद साधणार आहोत जो केवळ अध्यात्माचा मार्गदर्शक नाही तर आधुनिक उद्योजकतेसाठीही एक कालातीत दिशादर्शक आहे. हा ग्रंथ म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी. आज जगभरातील व्यवस्थापन शास्त्रात नेतृत्व, नवकल्पना, ग्राहक केंद्रितता, भावनिक बुद्धिमत्ता, नैतिक व्यवसाय आणि शाश्वत विकास यावर मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे. अनेक उद्योजक जागतिक व्यवस्थापन संस्थांकडून प्रेरणा घेतात, परंतु या सर्व तत्वांचे मूळ आपल्या भारतीय ज्ञान परंपरेत शेकडो वर्षापूर्वी सापडते. संत ज्ञानेश्वरांनी जी जीवनमूल्य अत्यंत सर्वसामान्यांना समजणाऱ्या भाषेत मांडली, पहिले तत्व निष्काम कर्मयोग. उद्योजकांना आपल्या कामावर प्रेम केलं पाहिजे, केवळ नफ्यावर नाही. जो गुणवत्तेवर भर देतो, ग्राहकांचा विश्वास जिंकतो आणि सातत्यानं प्रयत्न करत राहतो त्याच्याकडे यश आपोआप चालत येतो. पैसा हा यशाचा परिणाम असतो, परंतु विश्वास हा यशाचा पाया असतो. दुसरे तत्व ज्ञान सर्वांसाठी. संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचं ज्ञान संस्कृतमधून मराठीत आणून सामान्य माणसांपर्यंत पोहोचवलं. हा त्या काळातील सर्वात मोठा सामाजिक नवोपक्रम होता. आजच्या उद्योजकांसाठीही हा एक मोठा धडा आहे. उत्पादन कितीही उत्कृष्ट असलं तरी ते ग्राहकाला सहज समजलं नाही तर त्याचा उपयोग नाही. साधेपणातच मोठी ताकद असते. तत्व तिसरे नम्रता. व्यवसाय वाढला की अहंकार वाढण्याची शक्यता असते, पण खरा नेता तोच जो सतत शिकतो, ऐकतो आणि स्वतःला सुधारत राहतो. ग्राहक, कर्मचारी आणि सहकारी यांच्या मताचा आदर करणारा उद्योजकच दीर्घकाळ यशस्वी राहतो. तत्व चौथे, धर्म म्हणजे व्यवसायातील नैतिकता. धर्म म्हणजे केवळ पूजा किंवा कर्मकांड नव्हे. धर्म म्हणजे सत्य, न्याय, प्रामाणिकपणा आणि जबाबदारी. योग्य किंमत, दर्जेदार उत्पादन, पारदर्शक व्यवहार आणि ग्राहकांचा विश्वास यावर उभा राहिलेला व्यवसायच खऱ्या अर्थानं टिकाऊ ठरतो. जाहिराती ब्रँडची ओळख निर्माण करू शकतात, पण विश्वास निर्माण करतो तो फक्त प्रामाणिक. मित्रांनो, ज्ञानेश्वरी आपल्याला केवळ व्यवसाय करण्याची पद्धत शिकवत नाही, ती व्यवसाय करणारा सुसंस्कृत, संवेदनशील, नैतिक आणि दूरदृष्टी असलेला माणूस घडवतो.
1: श्रोते हो, यांच्यासोबतच प्रशासन आणि स्थानिक नागरिक, स्वच्छता, आरोग्यसेवा, वाहतूक नियोजन आणि आपत्कालीन सेवांसाठी कार्यरत होते. लाखो भाविकांच्या उपस्थितीतही शिस्तबद्ध व्यवस्थापन हे वारीचं वेगळेपण ठरतं. श्रोते हो, यवत हा पालखी सोहळ्यातील महत्वाचा मुक्काम. दिवसभराचा प्रवास पूर्ण करून पालखी यवत इथं पोहोचली. वारकऱ्यांच्या मुक्कामाची व्यवस्था, दिंड्यांचं नियोजन, भजन, कीर्तन, हरिपाठ आणि सामूहिक नामस्मरण यामुळं संपूर्ण परिसर भक्तिरसानं भारावून गेला. सायंकाळी विविध दिंड्यांमधील अभंग, भारुड आणि कीर्तनांचे अनेक कार्यक्रम रंगले होते. संत तुकाराम महाराजांच्या अभंगामधून समाजाला समतेचा, सत्याचा, प्रामाणिकपणाचा आणि सदाचाराचा संदेश दिला जात होता. इथं श्रीमंत गरीब, जातपात, भाषा किंवा प्रदेश याचा कोणताही भेद राहिला नव्हता. प्रत्येकजण वारकरी म्हणून एकाच भावनेनं विठ्ठलाच्या नामात तल्लीन झाला होता. श्रोते हो, लोणी काळभोर ते यवत हा प्रवास म्हणजे केवळ पालखीचा मार्ग नाही तर तो भक्तीचा, संस्कारांचा आणि मानवतेचा प्रवास आहे. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून दिलेला संदेश आजही प्रत्येक पावलावर अनुभवायला मिळतो. म्हणूनच वारी ही केवळ परंपरा नसून ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा आणि आध्यात्मिक वारशाचा अमूल्य ठेवाय. विठ्ठल नामाचा गजर, वारकऱ्यांचा उत्साह आणि सेवाभावाची परंपरा हीच या प्रवासाची खरी ओळख आहे. याच भक्तिभावासह आजच्या आकाशवाणी वृत्तांतमधून आम्ही आपला निरोप घेतो. तोपर्यंत नमस्कार आणि

अमर प्रेम या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राहुल देव बर्मन यांचं. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या स्वरात शकील बदायनी यांची रचना, संगीत रवी यांचं, तर चित्रपट घराना.

हिंदी चित्रपटातील काही भक्तिगीतं आपण ऐकलीत. आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 9:35 होत आहेत. उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: तुम्हें किबरियाई तुझे को शाया है,
1: तुझको जेबा गुरूर है।

सुधीर फडके यांच्या स्वरात झाला महारा पंढरीनाथ या चित्रपटातलं गदी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सुधीर फडके यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटातलं सुधीर फडके यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत सुधीर फडके यांचं.

0: तिन्ही कॉलेजला
1: काळजी करू नकोस.
0: फीस पाहिलीस का?
2: काय कसे आहात?
3: काय झालं?
1: फीस अटेन्शन.
3: राहुलचा बँक अकाउंट आहेच तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
4: RBI सांगते
1: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

आशा भोसले यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर या चित्रपटातलं पारंपरिक रचना आपण ऐकली. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात देवता या चित्रपटातलं वंदना विटणकर यांचं गीत, संगीत राम लक्ष्मण यांचं.

कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया एक फूल चार हाफ या चित्रपटातलं लता मंगेशकर, आशा भोसले आणि रवींद्र साठे यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांचं गीत, संगीत अनिल मोहिले यांचं.

मराठी चित्रपटातील काही भक्तिगीतं आपण ऐकलीत. आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आता ऐकूया हिंदी चित्रपटातील काही भक्तिगीतं. कार्यक्रमात ऐकूया मोहम्मद रफी यांच्या स्वरात बैजू बावरा या चित्रपटातलं, शकील बदायूनी यांचं गीत, संगीत नौशाद यांचं.

मराठी चित्रपटातील काही भक्तिगीतं आपण ऐकलीत. आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आता ऐकूया हिंदी चित्रपटातील काही भक्तिगीतं. कार्यक्रमात ऐकूया मोहम्मद रफी यांच्या स्वरात बैजू बावरा या चित्रपटातलं शकील बदायूनी यांचं गीत, संगीत नौशाद यांचं.

आषाढ वारी आनंद वारी लेखन आणि निवेदन प्राध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी वतनी, निर्मिती सहाय्य मदालसा कानडे आणि सादर करते नयन पवार। तेव्हा श्रोते हो, ऐकायला विसरू नका रोज सकाळी 6:30 वाजता।

नया दौर या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांच्या स्वरात साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं ओ पी नय्यर यांचं. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया दो आंखे बार आहात या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात पंडित भरत व्यास यांचं गीत.

0: हिंदी चित्रपटातील काही भक्तिगीतं आपण ऐकलीत. आता प्रसारित करीत आहोत ध्वनिचित्र हा कार्यक्रम.
1: आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र. ध्वनी चित्र.

0: विद्वान संस्था मेळावा, रेअर शेअर विशेष संवादमाला आणि गदिमा साहित्याचा कल्पवृक्ष या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा या कार्यक्रमांचा संपादित अंश ध्वनिचित्र या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत. छत्रपती संभाजीनगर इथं ग्रामायण प्रतिष्ठानच्या वतीनं सेवा संस्था मेळावा नुकताच घेण्यात आला. यावेळी सावित्रीबाई फुले संस्थेचे सचिव डॉक्टर प्रसन्न पाटील, डॉक्टर दिवाकर कुलकर्णी, प्राचार्य डॉक्टर पी एम शहापूरकर यांनी मार्गदर्शन केलं. डॉक्टर प्रसन्न पाटील यांच्या भाषणातला हा संपादित अंश.
1: सेवा आणि विकास याच्यासाठी इतरांच्यासाठी काम करणं ही संकल्पना भारताला नवीन नाही, पण प्रत्यक्षात बुडते हे जग देखवेना डोळा म्हणून ही कळवळा अशा पद्धतीने कामाची सुरुवात होत असते. कळवळ्यातून सुरुवात होते, मग नंतर तुम्ही काम पुढे नेत असतात आणि मग अनेक लोक जोडले जातात काम पुढे नेण्याच्या दृष्टीने. लोकांच्या अपेक्षा असतात, एक काम यशस्वी केलं दुसरं करायचं आणि मग तिथनं एक संस्था रचना आपल्याला करायला लागते आणि अशा पद्धतीने या सेवा संस्थांची बऱ्याच वेळेला अशीच सुरुवात ही सेवा संस्थांची होत असते. अनौपचारिकतेपासून औपचारिक संरचनेपर्यंत ही सगळी सुरुवात होत असते. भारतामध्ये 33 लाख नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहेत, एनपीओज आहेत किंवा ज्याला आता आरएनपीओ रजिस्टर्ड एनपीओज असं म्हणतात. असं का होतं? हे यामुळे होतं की समाजाच्या प्रति कळवळा, प्रामाणिकपणा याबरोबरच मोठ्या प्रमाणावरती काम करायचं असेल तर व्यवस्थापन कौशल्य त्याच्यामध्ये आपल्याला आणायला लागतं, शिकायला लागतं. बऱ्याच वेळेला फील्डवरती काम पण त्याच व्यक्तीने करायचं, कामाचं व्यवस्थापन पण त्यांनी करायचं, संस्थेचं व्यवस्थापन पण त्यांनी करायचं. यामध्ये हा व्यवस्थापनाचा पैलू हा दुर्लक्षित राहून जातो. 2013 नंतर भारतामधलं सेवा क्षेत्र, ज्याला आपण विकास क्षेत्र डेव्हलपमेंट सेक्टर असं म्हणतो, हे सगळं आता बदलत चाललेलं आहे. सुरुवातीला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सारखा विषय आला, आता सोशल स्टॉक एक्सचेंज सारखा विषय येतोय आणि या सगळ्यातनं चॅरिटी, फिलॅन्थ्रॉपी, दान, देणग्या या सगळ्याच्या पलीकडे जाऊन, धर्मादाय काम या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आता पार्टनरशिप इन डेव्हलपमेंट म्हणजे विकास कामामधली भागीदारी अशा स्वरूपामध्ये, दाता याचक अशा स्वरूपामध्ये आता नातं राहिलेलं नाही किंवा बेनिफिशियरी लाभार्थी आणि संस्था असं नातं न राहता हे सगळेजण मिळून विकासामध्ये पार्टनर्स आहेत, भागीदार आहेत अशा प्रकारचं एक नातं आता निर्माण झालेलं आहे. आणि त्याच अनुषंगाने जसा रिटर्न्स ऑन इन्व्हेस्टमेंट गुंतवणुकीवरती परतावा अशी संकल्पना असते, तशीच सामाजिक कामाला मदत करणाऱ्या लोकांनी ही संकल्पना पुढे आणलेली आहे की सोशल रिटर्न्स ऑन इन्व्हेस्टमेंट आता किती आहे, सामाजिक जे बदलाव आहे, परिवर्तन आहे ते आपल्या कामातून किती झालेलं आहे आणि जी काही गुंतवणूक करायची आहे म्हणजे जी काही देणगी द्यायची आहे, जे काही मदत करायची आहे ती या रिटर्न्सची जोडली गेलेली आहे, म्हणजे तुमच्या कामातून जे सामाजिक बदलाव निर्माण झालेले आहेत या परिवर्तनाशी ते जोडलं गेलेलं आहे. म्हणून इथून पुढे सेवा संस्थांनी सामाजिक बदल आपल्या कामातून झालेले हे मोजण्याची यंत्रणा शिकून घेणं आवश्यक आहे. कारण व्यवस्थापनाच्या विषयामध्ये जर आपण बघितलं असेल तर सेवा संस्थांनी करायचं काम किंवा सेवा संस्था जे काम करतात त्याच्यामध्ये हे व्यावसायिक लोक येणं हा देखील एक मोठ्या प्रमाणावरती आता ट्रेंड आपल्याला दिसतो आहे. या विषयाचे तज्ज्ञ निर्माण होऊन ते येत आहेत. स्वाभाविकच ते आपल्या आपल्या पद्धतीने तज्ज्ञ पद्धतीने कामाकडे बघतात, संशोधनात्मक पद्धतीने बघतात. अनौपचारिकता हा दुसरा भाग असतो कामातला, पण याच याच्या पलीकडे जाऊन संसाधनांचं नीट व्यवस्थापन करणं आणि आपल्या परिणामापर्यंत आपल्या सगळ्या कामाला घेऊन जाणं आणि भागीदारी स्वरूपामध्ये काम पुढे नेणं हे स्वयंसेवी संस्थांनी जेवढ्या लवकर शिकून घेतलं जाईल स्वयंसेवी संस्थांकडून तेवढं त्यांचा आणि समाज या सगळ्या सामाजिक क्षेत्राच्या देखील हिताचं आहे.
0: औरंगाबाद मॅनेजमेंट असोसिएशन AMA यांच्या वतीनं रेअर शेअर हा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर इथं नुकताच घेण्यात आला. यावेळी ज्येष्ठ उद्योजक नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक बी थोंबरे यांनी उद्योग विश्वातील यशामागील संघर्ष, अपयश, धाडसी निर्णय याबाबत उद्योजक तसंच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. ते म्हणाले,
2: मनामध्ये कायमच स्वप्न होतं की आपण काहीतरी आगळं वेगळं करावं. त्याच्यामध्ये नंतरच एक प्रसंग मुद्दाम आपल्याला सांगतो. मी बार्शीला शिकत असताना माझ्या घरचा ऊस वालचंद नगर इंडस्ट्रीमध्ये गाळायला चालला होता, म्हणजे 250 किलोमीटर. त्यावेळेस आमच्या भागामध्ये कारखाना नव्हता आणि मग ते गाडी बार्शीहून जात असताना वडिलांनी सांगितलं की गाडी चालली आहे, जमलं तर तू जा. आणि मग गाडीवर त्या ड्रायव्हरच्या टपावर बसून बार्शीहून मी वालचंद नगरला गेलो आणि वालचंद नगर जो तो प्रायव्हेट कारखाना पाहिला आणि त्यावेळेस एक स्वप्न मनामध्ये बाळगलं की एक दिवस मी सुद्धा असा साखर कारखान्यामध्ये एक मॅनेजर होईल. कारखाना काढी हे स्वप्न कधी पडलंच नाही, कारण स्वप्न बघण्यासारखी सुद्धा अवस्था नव्हती. आणि बीकॉमची परीक्षा झाल्यानंतर मॅनेजमेंट त्यावेळेस एमबीए वगैरे फार रेअर होतं आणि म्हणून मी त्या परिस्थितीमध्ये अहमदाबादच्या आयएम मध्ये मी रिटर्न टेस्ट मध्ये पास झालो. परंतु म्हणजे आपल्याला सांगायला मला हरकत नाही की बीकॉम होईपर्यंत माझा युनिफॉर्म हे विजार आणि शर्ट आणि डोक्यावर टोपी होती. पहिल्यांदा

0: मुलाखतीला जायचं म्हटल्यानंतर मला मित्राने सांगितलं अरे म्हणे असं विषय गेलो तुला कोण देतो मुलाखत सुद्धा तुझी घ्यायची नाही. मग पहिल्यांदा बँक्स होती आणि अहमदाबादला गेलो परंतु इंग्रजीचं प्रभुत्व नव्हतं आणि त्यामुळं मला काही ओव्हरऑल मध्ये मी पास नाही झालो. परंतु त्यानंतर मला कोल्हापूरच्या एमबीए मध्ये प्रवेश मिळाला. 2 वर्ष एमबीए झालो परंतु एक स्वप्न होतं की काहीतरी आगळं वेगळं करायचं. परंतु पोटाची प्रचंड मोठी समस्या, कुटुंबाची समस्या, घरामध्ये मी मोठा होतो, 3 भाऊ 4 बहिणी आणि मग या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आणि म्हणून त्या एमबीएला एक प्रोजेक्ट रिपोर्ट करावा लागायचा. तर त्या याच्यामध्ये मी एक मिनी शुगर प्लांटचा प्रोजेक्ट केला. माझ्या डोक्यात बसलं होतं की नाही आपल्या भागामध्ये आपल्या मातीमध्ये काय आपण करू शकतो ही एक उर्मी अगदी लहानपणापासून होतं. मी मात्र त्या छोट्या खानसर युनिटमध्ये प्रोजेक्ट रिपोर्ट केला आणि निकाल लागायच्या अगोदरच कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये मला हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये एक मॅनेजमेंट ट्रेनिंग म्हणून ऑफर आली. एक वर्ष हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये केलो. त्यावेळेस जस्ट 76 भाग होता. एक हिंदुस्थान पेट्रोलियम एसओ अमेरिकन कंपनीचं कन्वर्शन झालं होतं. ते सगळं इंटरनॅशनल कल्चर वगैरे ते काही मला फारसं भावलं नाही आणि मग माझा मॅनेजमेंट ट्रेनिंगचा पिरियड संपल्यानंतर माझी कलकत्त्याला ट्रान्सफर झाली. घरची अशी सगळी अवस्था आणि अशा अवस्थेमध्ये काही आपण जाऊ शकत नाही आणि म्हणून मी ठरवलं की आता ही नोकरी सोडायची आणि आपल्या गावाजवळ कुठेतरी नोकरी बघू. आम्ही जो काही कारखाना नेटच 1976 सुरुवात झाला होता. तिथल्या एक मॅनेजिंग डायरेक्टरना भेटलो, त्यांना सांगितलं असं असं आहे. त्यांनी पहिल्यांदा मला मुरखात काढला आणि म्हणून हिंदुस्थान पेट्रोलियम सारखी शासनाची नोकरी सोडून तू अशा कॉपरेटिव्हमध्ये कशाला येत असतो. तर मग त्यांना आम्ही घरची अडचण सांगितली आणि मग त्या ठिकाणी मी अकाउंटंट म्हणून जॉईन झालो आणि दॅट वॉज द फर्स्ट टर्निंग पॉईंट इन माय लाईफ. त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं माझा अपेक्षित किंवा माझ्या जे स्वप्न पूर्ती करण्यासाठीचा पहिला टर्निंग पॉईंट मला त्या ठिकाणी मिळाला. 1-3 वर्ष मी त्या ठिकाणी अकाउंटंट, डेप्युटी चीफ अकाउंट ऑफिसर आणि असं करत 25 वर्ष मी साखर उद्योगामध्ये मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम केलं. त्यामध्ये बऱ्याच त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यामध्ये शिवराव पाटील चाकोरकरांचा जे जेवण असेल, शंकरराव चव्हाणांच्या जावयाने पदावरी मनार म्हणून नांदेडला कारखाना काढला, त्याची उभारणी करता आली. त्यानंतर विलासरावजींच्या बरोबर मात्र 15 वर्ष मांजरा साखर कारखान्याची उभारणी आणि त्याच्या पूर्ण डेव्हलपमेंटमध्ये त्याच्यात माझा सहभाग राहिला. 1997 कोकणराव मुंडेंनी 13 दिवसाच्या बीजेपी सरकारमधून लायसन्स मिळवलं आणि त्यांनी मला उचलून नेलं आणि त्यांनी सांगितलं की आता माझा कारखाना उभा करून आणि तो मध्यरात कारखान्याची उभारणी झाली. आणि दुसरा एक टर्निंग पॉईंट पुन्हा माझ्या आयुष्यामध्ये आला तो म्हणजे 1998 साली अटल बिहारी वाजपेयी सरकारनं साखर उद्योगाचं डिलायसन्स दिलं. साधारणपणे महाराष्ट्रामध्ये 1960 नंतर एकही प्रायव्हेट कारखान्याला परवानगी दिल्या गेल्या नाही आणि जे प्रायव्हेट कारखाने होते, वालचंदनगरचा होता, लोहियाचा होता, श्रीरामपूरचा वगैरे, ते सगळे कारखाने बंद झाले आणि त्याचं सरकारीकरण करण्यात आलं. आणि त्यामुळे 40 वर्ष हा साखर उद्योगामध्ये प्रायव्हेट सेक्टरला एंट्री महाराष्ट्रामध्ये नव्हती आणि मग त्यामुळं इतर जे साखर कारखाने व्हायचे तो आमदार असला पाहिजे, खासदार असला पाहिजे किंवा मंत्री असेल, कारण ह्याला स्टेट गव्हर्नमेंटचे रिकमेंडेशन, सेंट्रल गव्हर्नमेंटचे लायसन्स वगैरे ह्या सगळ्या प्रक्रिया होत्या. आणि त्यानंतर 1998 पहिल्यांदा डिलायसन्सिंग झालं. मला वाटतं तारीख पण आठवत, मला 31 ऑगस्टला इकॉनॉमिक टाइम्समध्ये ते नोटिफिकेशन आलं आणि 7 सप्टेंबरला मी 1,000 रुपये फी भरून आयईएम साठी अर्ज केला आणि महाराष्ट्रातलं पहिलं खासगी साखर कारखान्याचं आयईएम मला मिळालं.
1: प्रगतिशील ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेच्या वतीनं रंगकर्मी आणि लेखक भरत कुलकर्णी लिखित गदिमा साहित्याचा कल्पवृक्ष या पुस्तकाचं प्रकाशन गदिमांचे सुपुत्र आनंद माडगुळकर यांच्या हस्ते करण्यात आलं. आनंद माडगुळकर यांनी यावेळी गदिमांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले,
2: खरंतर या पुस्तकाचं करावं तितकं आणि त्यावेळेला ह्या मुखपृष्ठावर त्यांनी जे गदिमांची विविध प्रकारची काव्य दाखवलेली आहे, कविता आहे, गीत रामायण आहे, लेख आहे, लावण्या आहे, तर ह्या सगळ्यांचा एक सुंदर असा मेळ रंगमंचावर घडवून आणणं ही खरोखर एक आवड गोष्ट होती आणि त्यांनी ती लिहिलेल्या साधी केली आहे. हे संपूर्ण संगीता जर आपण वाचली तर त्यातली प्रसंगांची जी निवड आहे ती अतिशय सूचकतेने केलेली की ज्यातून गरिबांचे वेगवेगळे पैलू आपल्या लक्षात आहे. गरिबांचं एक प्रकारचं जीवन तत्वज्ञान त्यांच्यात घडत गेलं हे

0: आणि त्यामुळे हे पुस्तक नुसतंच वाचनीय नव्हे तर सादरीकरणालाही अत्यंत उत्तमच आहे. परंतु गीतांच्या सुद्धा ताका अचूक असणं, त्या गीताला तपशील लिहून भिडवणं हे खरोखरी एखाद्या कुशल पटकथाकार जे गरिबा स्वतः अतिशय लिहिलेलं करतात ते आपल्याला सहज सांगायचं तर शैलीचा लिहिता लिहिता लिहिता गीताच्या सिच्युएशन वर ते आले ते गाणे लिहितात. निदान गाणं संपूर्ण नाही तरी गाण्याचं दुःखत तरी ते डेफिनेटली लिहून टाकत असत. आणि आता वैष्णवी ताई म्हणाल्या की आपल्याला सांगतो की अनेक हिंदी चित्रपटांमधली गाणी सुद्धा त्यांनी परत मिळतात. उदाहरणार्थ आपण तुफान और दिया चित्रपटातलं मंदाळीनी गायलेलं गाणं ऐकलं असेल, निर्बलचे लढाई बलवान की कहाणी आहे दिये की और तुफान की, तर कथा ही दिवा वादळाची हे गरिबांचं बोट ऐकायची. त्यांनी अनेक हिंदी चित्रपट लिहिले, दो अख्खे बारा हात त्यांनी लिहिलेलं, गुंजुटी शेणाई सारखं अतिशय प्रणयरम्य असा चित्रपट हा त्यांच्या लेखणीत उतरलेला. मेरा नाम जोकरला अतिशय अपयश आले, समोर नागर प्रेक्षकांना तो नाही आवडला आणि अशा अवस्थेत त्यांनी अचूकपणे गरिबांशी संपर्क साधला. त्या दोघांचे एक कॉमन फ्रेंड होते पुण्यातले डेव्हिड म्हणून, ते पुण्यात डेली न्यूज या नावाचं एक वृत्तपत्र निघायचं, त्या वृत्तपत्राने संपादन आणि त्यांनी त्या दोघांची भेट घडवून आली, थोड्याशा चर्चाही झाल्या. आपण गरिबांची प्रकृती तितकीशी चांगली नव्हती त्यामुळे तो योग सुरू झाला, नाहीतर शांताराम बापूंनी आणि गरिबांनी एकत्र मिळून तशी अप्रतिम अशा कलाकृती दिल्या एका पाठोपाठ. तुफानवटिया असेल किंवा अर्धवाक्य बारा हात असेल किंवा नवरंग, नवरंगची कथा ही गरिबांनी अनेक वर्षापूर्वी लिहून दिली. पेशवे एक शाहीर होते, त्यांचं नाव प्रभाकर दातार, ते पुण्याच्या बहुमानात मला जात असत. आणि त्या बिचारे शाहीराचं एक नशीब असं होतं की जिथं ते जायचे तिथं त्यांना अपयश, म्हणजे जणू काही अपयश त्यांचा पाठलाग करते. म्हणजे उदाहरणार्थ ते ग्वालियरला गेले तर तिथली राजवट बुडाली, पुण्याला आले तर तिथली राजवट बुडाली, असे विलक्षण अपयश पदरी वाजवत तो शाहीर निघत होता आणि अतिशय विमनस्थ झालेला होता. अशा त्या शाहीरावर गरिबांनी पडलं आणि ते राष्ट्रवंशी सगळी मंडळी दोवाखे बारहाच्या यशानंतर पुढे आता काय करायचं असा विचार करण्याकरता दक्षिणेच्या सहलीला निघत. म्हणजे शांताराम बापू स्वतः, संध्या शांताराम, नंतर त्या चित्रपटाचे कला दिग्दर्शक कनू देसाई, संगीत दिग्दर्शक वसंत देसाई आणि ही सगळी मंडळी, शांताराम बापू स्वतः आणि सगळी मंडळी बोलत असताना नकळत पुढच्या चित्रपटाची कथा काय असावी याबद्दल त्यांची चर्चा झाली. एक दिवशी शाहीर प्रभाकर हा जो गरिबांच्याकडे पडून राहिलेला सब्जेक्ट होता की तो शांताराम बापूने कमवता त्याच्यातून त्यांची चर्चा चालू असताना शांताराम बापू जे पटकन म्हणाले, आपण जर असं दाखवू शकलो की त्या शाहीराची प्रतिमा, त्या प्रतिमेतील तो एक वेगळी स्त्रीची प्रतिमा निर्माण करतो आणि ती प्रतिमा त्याला काढून यायला भाग आणि त्याच्या बायकोचा असा गैरसमज होतो की ती साधी सुधी बाई असते की आपला नवरा कुठल्या तरी दुसऱ्या बाईच्या प्रेमात पडलेला आहे आणि त्यातून एक विलक्षण गंमत अशी निर्माण होती की शेवटी त्यांच्या पत्नीला हे कळेपर्यंत ही त्याची प्रेयसी म्हणजे त्याची प्रतिभा आहे आणि ती प्रतिभा म्हणजे तिथंच रूप आहे असा एक धागा सापडल्याबरोबर ते इतके खुश झाले सगळेजण आणि त्याचाच परिणाम म्हणजे नवरंगाची.
1: ध्वनी चित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. सादरकर्ते समरजीत ठाकूर, निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. भारत आणि ब्रिटन यांच्यातला मुक्त व्यापार करार येत्या 15 जुलैपासून प्रत्यक्ष अंमलात येणार असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. हा करार भारतासाठी नव्या संधी, गुंतवणूक, रोजगार आणि व्यापार वृद्धीची दारे उघडणारा ठरणार आहे, असं गोयल म्हणाले. भारताच्या अध्यक्षतेखाली नागपुरात आयोजित ब्रिक्स परिवहन मंत्र्यांच्या 2 दिवसीय बैठकीचा काल समारोप झाला. या बैठकीत सदस्य देशांनी एकमतानं मंत्रिस्तरीय जाहीरनामा स्वीकारला. या जाहीरनाम्यात पायाभूत सुविधांमधील चक्रीय अर्थव्यवस्था, शाश्वत विमान इंधन, परिवहन क्षेत्रातलं कार्बन उत्सर्जन कमी करणं, शहरी वाहतूक केंद्रांचा विकास, लॉजिस्टिक्स आणि पुरवठा साखळी सहकार्य तसंच रेल्वे संशोधन नेटवर्क यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर सहकार्याचा आराखडा मांडण्यात आला. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बैठकीत सहभागी झालेल्या सर्व सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींचं सहकार्याबद्दल आभार मानले. अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिराच्या देणगीत कथित गैरव्यवहार झाल्याच्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाशी संबंधित विविध याचिकांवर सुनावणी होत आहे. याचिकांमध्ये या कथित गैरव्यवहाराची न्यायालयाच्या देखरेखीखाली स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. इथेनॉल मिश्रित E20 पेट्रोलमुळे वाहनांच्या इंधन टाकीत बिघाड होतो असा समाज माध्यमांवर केला जात असलेला दावा पूर्णपणे खोटा आणि तथ्यहीन असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. पत्र सूचना कार्यालयाच्या फॅक्ट चेक विभागानं हा दावा फेटाळून लावत नागरिकांना अफवांपासून सावध राहण्याचं आवाहन केलं. तेल विपणन कंपन्यांकडून पुरवलं जाणारं E20 पेट्रोल भारतीय मानक ब्युरोनं निश्चित केलेल्या सर्व गुणवत्ता निकषानुसार तयार केलं जात असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सांगितलं. केवळ अधिकृत सरकारी माहितीवरच विश्वास ठेवावा असं आवाहन करण्यात आलं आहे. केंद्र सरकार तृतीयपंथीयांच्या सक्षमीकरणासाठी पूर्णपणे कटिबद्ध असून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, रोजगार, पुनर्वसन आणि सामाजिक सुरक्षेच्या विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित तृतीयपंथीयांची ओळख आणि संबंधित प्रश्नांबाबत जनजागृती या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोप समारंभात ते बोलत होते. या 2 दिवसीय चर्चासत्रात देशभरातील शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, धोरणकर्ते, शासकीय अधिकारी, विद्यार्थी आणि तृतीयपंथीय समाजाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. राज्य शासनाचा कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा म्हणजेच आत्मा यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत बीड जिल्ह्यातले काही शेतकरी गुजरातमध्ये आणंद इथं गेले आहेत. या 3 दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांना दुधोत्पादन, जनावरांचं आरोग्य, गोठा व्यवस्थापन आणि दुग्धजन्य पदार्थ विक्री व्यवस्थापन या विषयांवर तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा इथल्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळा आणि वसतिगृहात 40 ते 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली. त्यांना शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. नाशिक जिल्हा प्रशासनानं SIR अर्ज वाटप आणि स्वीकृतीसाठी 3 दिवसीय विशेष शिबिर घेतलं. शहरातल्या सर्वच मतदान केंद्रांवर अर्ज घेण्यासाठी आणि जमा करण्याकरता मतदारांनी गर्दी केली होती. आतापर्यंत 25,33,616 मतदारांपर्यंत SIR अर्ज पोहोचले आहेत. भंडारा जिल्ह्याच्या जवाहरनगर पोलिसांनी शहापूर गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर नाकाबंदी करून अवैध सुगंधित तंबाखूची वाहतूक करणारी स्कॉर्पिओ गाडी जप्त केली. या धडक कारवाईत सुमारे 11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. बीड शहर पोलीस ठाण्यात तपास प्रक्रियेसाठी विकसित करण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित डिजिटल प्रणालीची राज्यस्तरीय तांत्रिक पाहणी पूर्ण झाली. तक्रार नोंदणी, तपास, पुरावा व्यवस्थापन, आरोपपत्र तयार करणं तसंच न्यायालयीन प्रक्रियेच्या नोंदी आणि देखरेख यासाठी या प्रणालीचा उपयोग होणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ लंडनमधल्या लॉर्ड्स मैदानावर ऐतिहासिक कसोटी विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे. काल सामन्याच्या 3रा दिवस अखेर भारतानं इंग्लंडसमोर 457 धावांचं लक्ष ठेवलं असून यजमान इंग्लंडचा संघ आज 6×130 धावांवरून पुढे खेळेल. भारताला आता ऐतिहासिक विजयासाठी केवळ 4 खेळाडू बाद करण्याची गरज आहे. भारतानं दुसरा डाव 7×341 धावांवर घोषित केला. यष्टीरक्षक फलंदाज यास्तिका भाटिया हिनं शानदार शतक झळकावत

0: ऐतिहासिक कामगिरी केली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.
1: आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो प्रसारित करीत आहोत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. नमस्कार श्रोतेहो, नमस्कार. आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी अंजली खंडाळीकर सर्व रसिक श्रोत्यांचं मनःपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात पंढरीची वारी आणि पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातील काही भक्तिगीतं आपण ऐकणार आहोत. कार्यक्रमाची सुरुवात करूया.

श्रोते हो, पंढरीच्या वारीमध्ये लाखो भाविक सामील झाले आहेत. श्रोते हो, पंढरीची वारी आणि समाज प्रबोधन याचं अतूट नातं आहे. वारी ही केवळ धार्मिक कार्य नसून ते महाराष्ट्राच्या सामाजिक समतेचं आणि लोकप्रबोधनाचं एक चालतं बोलतं विद्यापीठ आहे. संत ज्ञानेश्वरापासून ते संत तुकाराम महाराजांपर्यंतच्या संतांनी या परंपरेचा पाया रचून समाजाला एकत्र आणण्याचं काम केलं आहे.

पंढरीची वारी ही महाराष्ट्राची अत्यंत प्राचीन आणि पवित्र धार्मिक सांस्कृतिक परंपरा आहे. यात लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला या वारीला विशेष महत्त्व असतं, जिथं संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या प्रमुख असतात. विठू माऊलीच्या गजर करत सर्व भाविक वारीत एकत्र चालतात. इथं कोणीही एकमेकांना कमी लेखत नाही, सर्व विठ्ठलाचीच लेकरं आहेत या विचारानं एकमेकांचा आदर करतात. जाता पंढरीसी सुख वाटे भारी.

पंढरीच्या वारीचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर रिंगण, वारीच्या दरम्यान होणारं रिंगण हे वारीचं वैशिष्ट्य मानलं जातं. कडूस फाटा वेळापूर आणि वाखरी इथं रिंगण होतं. रिंगण ही एक पवित्र आणि श्रद्धेय संकल्पना आहे. मोकळ्या मैदानात वारकरी परस्परांचे हात धरून गोलाकार उभे राहतात. यातील मोकळ्या जागेतून ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा धावतो. या आदरानं माऊलीचा अश्व असं म्हटलं जातं. या अश्वावर स्वतः ज्ञानेश्वर महाराज आरूढ होतात अशी वारकरी संप्रदायात धारणा आहे. आणि धावा, धावा म्हणजे असं मानलं जातं की पंढरपूरला पायी जाताना संत तुकाराम महाराज या वेळापूर येथील छोट्याशा टेकडीवरून विठ्ठलाच्या देवळाचा कळसाचं दर्शन त्यांना झालं आणि विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीनं ते तिथून पंढरपूरपर्यंत धावत गेले. याचं स्मरण म्हणून वारकरी वेळापूरपासून पंढरपूरपर्यंतचा शेवटचा टप्पा धावत पार करतात.

पंढरपूर म्हणजे अवघ्या तीर्थाचं माहेर. पंढरपूरची वारी केली की इतर कुठलीही तीर्थयात्रा करण्याची आवश्यकता राहत नाही. पंढरीची वारी आहे माझी घरी आणि क न करी तीर्थव्रत. या अभंगात संत तुकाराम महाराज अतिशय गौरवानं सांगतात की माझ्या घराण्यात पंढरपूरच्या वारीची परंपरा अखंड सुरू आहे, त्यामुळं इतर कुठलेही तीर्थाचे व्रत मी करीत नाही. पंढरीची वारी करताना एकादशीच्या उपवासाचं व्रत मात्र मी अगत्याने पाळतो. वारीची वाटचाल करताना आणि पंढरपूरच्या भूमीत गेल्यावर मुखी अहिरणेश विठुरायाचा नामघोष सुरू राहतो. विठुरा

संत ज्ञानेश्वर महाराजांनी संस्कृत भाषेतील ज्ञान ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून मराठीत आणलं. आजच्या काळात वारी केवळ अध्यात्मापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर वारीच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, पर्यावरण संवर्धन, स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंध, आरोग्य आणि स्वच्छता यासारख्या ज्वलंत सामाजिक विषयांवर वारकऱ्यांचं प्रबोधन केलं जातं.

वारी हे मराठी सांस्कृतिक परंपरेचं वैभव आहे. असा अनुपम सोहळा जगाच्या पाठीवर कुठेही दिसत नाही. वारी हा भक्तीचा सोहळा आहे, आनंदाचा मेळा आहे. यात दोन प्रकारची वाटचाल आहे. एक पंढरपूरच्या दिशेनं मुक्काम दर मुक्काम करीत चाललेली पावलांची वाटचाल, तर दुसरी वाटचाल अंतरंगीची आहे. अहंकार आणि लोभ, मोह, क्रोध यांच्या पाशाचं एक एक पदर बंध उलगडत पुढं जाणं, आणि तितक्यात प्रमाणात अहंकारमुक्त किंवा लोभमुक्त होत जाणं, ही आत चाललेली दुसरी वाटचाल. एकीकडं भक्तीचा रंग, तर दुसरीकडं आतल्या रिपूंचा विळख्यातून मुक्त होण्याचा मुक्तीचा रंग. ही बाहेरची आणि आतली वारी आपल्याला दर पावलागणिक श्रीमंत करीत राहते. आपण बदलत राहतो, कळत वा न कळत. पंढरपूरची वारी हाच नेम आणि पंढरपूर हेच तीर्थधाम आहे.

महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक जीवनातील पंढरपूरची वारी ही एक अद्वितीय परंपरा आहे. लाखो वारकरी दरवर्षी विठ्ठल नामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करतात. या वारीचा अनुभव अधिकतम वारकऱ्यांपर्यंत पोहोचावा आणि वारकरी परंपरेविषयी योग्य माहिती समाजात प्रसारित व्हावी हाच एकमेव उद्देश आहे.

गाते रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. आज या कार्यक्रमात आपण पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेली काही भक्तिगीतं ऐकली. निवेदन होतं अंजली खंडाळीकर यांचं. आता 12 वाजता आहेत वनिता मंडळ महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम. मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत अत्तर क्षणांचा दरवळ. सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींवर आधारित मंगला खाडीलकर यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा.

0: रसिकहो, संगीत, चित्रकला, विणकाम, बागकाम अशा कलेच्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये ज्यांना रुची होती अशा अत्यंत कलासक्त गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींचा दरवळ आपण अनुभवतो आहोत. पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध निवेदिका मंगलाताई खाडीलकर. मंगलाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: तुमचं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. आकाशवाणीवर येणं आणि श्रोत्यांशी संवाद साधणं हा तुमच्यासाठी सुद्धा अत्यंत आनंदाचा विषय,
1: कारण माझं बालपणच आकाशवाणीत गेलेलं आहे. खरं सांगायचं अगदी बालपणापासून हे आकाशवाणीचं अंगण देवानं मला दिलंय ते आत्तापर्यंत, त्यामुळे हा आनंद वेगळाच असतो.
0: बरोबर. आणि आज इथे सुमन सुगंध आम्ही अनुभवणार आहोत. मागच्या भागातही तुम्ही आमच्या बरोबर होतात. सुमनताईंचे अखेरचे दिवस, त्यावेळेलाही तुम्ही त्यांच्याकडे जात येत होतात. जरी बाहेर कार्यक्रम जाहीर त्यांचे थांबलेले होते, तुमचा म्हणजे संपर्क होता, तर कार्यक्रमांच्या निमित्ताने अधिक तुमचा स्नेह दृढ झाला.
1: हो, कारण कसं होतं की 85-86 पर्यंत त्यांनी कार्यक्रम केले, नंतर स्वतःहून त्या म्हणाल्या की नाही आता मला नाही वाटत, कारण सगळी गात्र जेव्हा आपली सक्षम असतात त्यावेळेला आपण मंचावर जावं असं मला वाटतं, आणि ते त्यांनी कमी केलं. आम्हीही त्यांच्या भावनेचा आदर केला आणि त्यानंतर झाले जरी कार्यक्रम तरी त्या मंचावर नसायच्या, पण त्यांना सांगून, कारण त्यांचं आणि माझं एक असं नातं झालेलं होतं की सुमन सुगंध जिथं जिथं आपण सादर करतोय तिथं तिथं त्यांना सांगून, त्यांचाच तो कार्यक्रम आहे की आपण म्हणतो ना की ते देवाचंच असतं, तसं त्यांना समर्पित असलेला कार्यक्रम आहे, त्यांना सांगून काही ठिकाणी केले सुद्धा कार्यक्रम आणि तेही छानच झाले. पण सुमनताईंचं त्यात नसणं हे रसिकांना सुद्धा खूप असं खटकायचं, किंवा जरी मानलं तरी ती उणीव जाणवायची.
0: बरोबर.
1: जरी त्या कार्यक्रमात येत नसल्या तरी देखील त्यांचे जे बाकीचे छंद होते ते त्या हळूहळू आपल्या प्रकृतीनुसार त्या बाळगून होत्या. म्हणजे सातत्यानं त्यांना असं विणकाम करतानाच बघितलं. म्हणजे आल्यानंतर पहिल्यांदा त्यांना नमस्कार करायचा, हा एक नेहमीचा पडलेला पांड. तर त्या आपल्या आज या रंगाची लोकर, आज कोणासाठी काय, तर अमेरिकेतल्या नातीसाठी शाल, मग कोणतरी भाची आता आणखी कुठंतरी चालली आहे म्हणून तिच्यासाठी टोपी. मग एक दिवशी म्हटलं, मी सुद्धा चालले हिमालयात, मला काय. तो म्हणाले, वा, तुम्हाला पण करून देणार, कुठला रंग तुम्हाला आवडतो बघा. आणि त्या सगळ्या याच्यामध्ये त्या तुमच्यासाठी शाल म्हणजे स्कार्फ, टोपी, तुम्हाला मोबाईल ठेवायला मिळावा म्हणून एक पाऊच, असं सगळं सुंदर रंगसंगती असलेलं बनवून तयार ठेवायचं. हे अगदी आत्तापर्यंत चाललेलं होतं. मी असं म्हणेन की 88-89 सुद्धा सुरू झालं तरी देखील त्या थोडं बहुत काही ना काहीतरी करतच होत्या. त्यांची जी आवडती गोष्ट होती ती म्हणजे रोजची पूजा.
0: बर.
1: ती पूजा अगदी साग्र संगीत करायची, म्हणजे प्रत्येक मूर्तीला, ती मूर्ती भारतातल्या प्रत्येक ठिकाणी त्या कार्यक्रमाला गेल्या असतील त्या काळात, 1970 वगैरे तो काळ, प्रत्येक ठिकाणाहून कलाकुसरीची आणलेली ती मूर्ती, तिची प्राणप्रतिष्ठा करून ती त्यांच्या देवाऱ्यात आणि बसायच्या जिथं त्यांच्या दिवाणखान्यात तिथंही आसपास त्या मूर्ती आहेतच, म्हणजे वेगवेगळ्या
0: सश्रद्ध होत्या अतिशय
1: अतिशय. ती पूजा त्यांची कमी झाली नंतर. ती पूजा बघण्याचा मला फार वेळा अनुभव नाही आला, पण 1-2 वेळा मी ती पाहिली आहे. तर ते असं सगळं ती फुलं हे करताना वाहताना त्या आपली स्वतःची गाणी गायच्या आणि भक्तिगीत होतीच ना.
0: देवपूजा आहे ना,
1: हो, ही देवपूजा त्यांना आवडायची. आणि मग ती त्यांची देवी सजली, मग त्याच्यात ते तोरण असं ते दिव्यांचं एकदा लावलं आणि तो फुलांचा चंदनाचा असा गंध सगळीकडे दरवळला की त्यांना छान वाटायचं. म्हणजे त्यांना मिळालेली सन्मान चिन्ह त्याच त्यांच्या देवघरातल्या, त्या मोठं होतं ते, त्यातल्या कपाटामध्ये अशी दाटी वाटीनं बसलेली. पण देव मात्र त्यांचे असे छान FSI असलेले,
0: ऐस पैस
1: बसलेले आणि आपल्या खाली बसून नंतर मग चौरंगावर किंवा अशा स्टूलवर बसून अशा त्या पूजा करायच्या.
0: म्हणजे आपण स्तोत्र म्हणतो त्याच्याऐवजी स्वतः स्वतःच्या स्वरात ना ही पूजा त्या बांधत असत.
1: हो, अगदी. कधी चक्रवाक पक्षी गातायत, कधी ओंकार प्रधान रूप गणेशाचे गातायत, कधी भावगीतच गातायत, कधी विसरशील तू सा

0: त्यांच्या गाण्यामध्ये हा भक्तिभाव अतिशय ओतप्रोत असा आपल्याला जाणवतो. आणि सुमनताईंच्या स्नेहाचा भाव हा तुम्ही अनुभवलेला आहे, म्हणजे नंतरच्या काळातही.
1: हो, मी असं म्हणेन की स्वभाव मितभाषी होता. व्यवसायामध्ये खूप नाती त्यांनी आणली नाही, पण रोशन साहेबांचं कुटुंब किंवा चित्रगुप्त यांचं कुटुंब, मन्ना दाय यांचं कुटुंब, मुकेशजींचं कुटुंब,
0: बरं,
1: ह्या सगळ्यांचे त्यांचे अतिशय म्हणजे काय म्हणूया घरातल्यासारखे जिव्हाळ्याचे संबंध होते. इतकंच नव्हे तर बी एन शर्मा आणि कौशिक हे दोन रेकॉर्डिस्ट, तर त्यांच्याबरोबर इतकं काम केलेलं की त्यांच्याही बरोबर अतिशय जिव्हाळ्याचे संबंध, मैत्रीपूर्ण संबंध. आणि ही सगळी मंडळी यांनी लोणावळ्याला सुमन कल्याणपुरांचे पती नंदाजी यांनी कल्याणपूर कॉलनी बांधली.
0: अच्छा.
1: आणि तिथे प्लॉट्स पाडले. त्यांचे दोन प्लॉट्स होते, एक चित्रगुप्त, नंतर मुकेशजी, मन्नादा, रोशन साहेब, शर्मा, कौशिक यांचे बाकीचे बंगले.
0: म्हणजे सगळी संगीताची कॉलनी,
1: सगळी संगीताची कॉलनी. आणि या सगळ्यांचे बंगले उभे राहिले, बंगल्याच्या अवतीभोवती सुंदर जागा. आणि सगळी मंडळी आपल्या मुलाबाळांना घेऊन आदल्या दिवशी निघायची, म्हणजे त्यावेळेला रेकॉर्डिंग वगैरे सगळी संपवून ही सगळी कुटुंब निघायची आपापल्या गाड्या घेऊन. सुमनताईंनी असे छान प्रकार केलेले असायचे या सगळ्या मंडळींनी. सुमनताई तर आधी मुळामध्ये खाणं आणि खेळवणं या गोष्टी अतिशय आवडत्या, त्यामुळे भरपूर काहीतरी करून नेलेलं असायचं.
0: अच्छा.
1: तशाच इतरांच्याही, म्हणजे मिसेस शर्मा काय, चित्रगुप्तांच्या पत्नी काय, रोशन साहेबांच्या पत्नी काय, ह्या सगळ्यांनी असे

0: सगळे भरपूर पदार्थ घ्यायचे, मध्ये जिथे वाटेल तिथे थांबायचं आणि मग आपापल्या बंगल्यांमध्ये जाऊन त्या बंगल्यांमधलं राहणं अनुभवायचं, त्याचा आनंद घ्यायचा. हे अनेक वर्ष त्यांनी केलेलं आहे.
1: आणि एकत्र मैफलीही होत असतील.
0: एकत्र मैफली अनेक ठिकाणी कार्यक्रम व्हायचे. तलत साहेबांच्या बरोबर त्या काश्मीरला गेलेल्या आहेत. म्हणजे करण सिंगांचा जो शाही विवाह सोहळा होता त्याला सुमनताई, मधुबाला झव्हेरी, तलत महमूद ही मंडळी गेलेली आहेत. राज कपूर साहेबांनी कपूरथळा वगैरे मध्ये कार्यक्रम केलेले आहेत. त्याला रफी साहेब, मुकेशजी, त्या अशी सगळी मंडळी गेलेली आहेत. म्हणजे परदेश दौरेच नुसते नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये त्या अनेक कार्यक्रमांच्या निमित्तानं गेलेले आहेत. तिथंच चौकस नजरेनं जे काही उत्तम असेल ते अनुभवायचं, विकत घ्यायचं, संग्रह करायचा आणि अडगळीत नाही टाकायची कुठलीही वस्तू. ती अतिशय सुंदर कलात्मक रीतीनं आपल्या घरामध्ये सजवायची.
1: ही सौंदर्य दृष्टी.
0: ही सौंदर्य दृष्टी.
1: आत्ता विषय निघालाच आहे, हिंदी चित्रपट सृष्टीतल्या अनेक नामांकित व्यक्तींचा तुम्ही उल्लेख केलात, तर सुमनताईंची हिंदी गाणी याविषयी आम्हाला सांगा.
0: सुमनताईंचा प्रवास जसा मघाशी आपण बोलता बोलता म्हणालो तसा की 1953 पासून सुरू झालाय. मंगू, दरवाजा, म्हणजे मोहम्मद शफी, नाशाद यांच्यासारखे त्यांचे संगीतकार पहिल्यांदा. मग त्याच्यानंतर सुरेश तलवार आले, मग त्याच्यानंतर श्रीनाथ त्रिपाठी आले, हंसराज बहल आले, अशी सगळी माणसं. म्हणजे मी ही सगळी नावं घेत नाही आता, पण त्यानंतर मग एन दत्ता आले.
1: किती हिंदी गाणी असावीत
0: सगळी मिळून? 2000 तरी असली पाहिजे.
1: अच्छा. आणि सगळी अतिशय सुंदर.
0: अतिशय सुंदर. मोजकी जी त्यांच्याकडे आली ती त्यांनी गायलेली आहे. आता दत्ताराम, दत्तारामांनी 14-15 एन दत्तांनी त्यांच्याकडनं गाऊन घेतली. बघा ना, प्रत्येक गायकाबरोबर सुद्धा त्यांची गाणी आहेत. त्या असं म्हणाल्या की मी ब वर्गातला चित्रपट आहे की क वर्गातला चित्रपट आहे याचा नाही कधी विचार केला. या माणसाला संगीत उत्तम दिलेलं आहे, गाणं फार सुंदर आहे आणि आपल्याकडनं त्याला गाऊन घ्यायचंय एवढाच निकष माझ्यासाठी सुंदर होता. माझ्या प्रकृती धर्माला साजेल असं गाणं आहे, ते गाणं मी गायले आणि त्या गाण्यातला मी आनंद घेतला. तेव्हा असे बरेच संगीतकार आहेत की ज्यांनी त्यांच्याकडनं गाऊन घेतलंय.
1: हा.
0: आणि मग त्यानंतर दत्ताराम सातत्यानं त्यांच्याकडनं गाऊन घ्यायला लागले आणि ती गाणी फार सुंदर आहेत. म्हणजे परवरिश आहे, ब्लॅक कॅट आहे, कॉफी हाऊस आहे, खूपच चित्रपट आहेत की ज्यातली त्यांची गाणी ही लोकप्रिय होतच गेली. त्या स्वराचं मोहकपण आहे ते लोकांच्या लक्षात यायलाच लागलं. एस डी बर्मन, नौशाद साहेब यांनी त्यांच्याकडनं गाऊन घेतलं आणि 63 पासून शंकर जय किशन

0: या गाण्यांच्या काही आठवणी त्यांनी सांगितल्या आहेत का तुम्हाला? असं काही
1: सगळ्या आत्ता या क्षणाला मला आठवतील असं नाही, पण त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे.
0: बर,
1: संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्यांनी मला सांगावं, आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला ह्यापेक्षा असं थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जरा वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का, असा प्रश्न मी विचारलाय. पण चाल तयार होताना अपवाद दशरथ पुजारी अशोक पत्की यांच्या गाण्यांचा, कमलाकर भागवत यांच्या गाण्याचा. कमलाकर भागवत त्यांना असं म्हणायचे की आउटलाईन देतो तुम्हाला, आता तुम्ही त्यात तुम्हाला जे पाहिजे ते भरा, काय म्हणूया बांधे सूद अशा दशरथ पुजारींच्या चाली असायच्या. पण ते असं म्हणतात की त्या गाताना त्याच्यामध्ये असं काही वेगळे पण करायच्या की माझीच चाल अधिक सौंदर्यवान होऊन माझ्यासमोर येते असं मला वाटायचं. आता कशी करू स्वागत आहे सुधीर फडकेंनी त्यांच्याकडनं गाऊन घेतलं, त्यावेळेला ते चक्क जेवून खाऊन दुपारच्या वेळेला त्यांच्याकडे चाल शिकायला गेल्या होत्या.
0: बरं,
1: आता जेवल्यानंतर कसं गाणार? त्यामुळे ज्यावेळेला बाबूजींचा तो अट्टहास असायचा टास्क मास्टर की आत्ता मी चाल शिकवली आहे तर ती तुम्ही गा बरं, त्या म्हणाले बाबूजी माफ करा पण दुपारी यायचं होतं त्यामुळे आधी जेवली, आत्ता कसं गाऊ, तुम्ही गाऊन दाखवा, मी रेकॉर्डिंगच्या वेळेला तुम्हाला बरोबर ऐकवते.
0: अच्छा,
1: दुसऱ्या दिवशी रेकॉर्डिंग, वन टेक, ओके गाणं,
0: चमत्कार वाटावं असं आहे
1: असं. इतकं त्या सहजतेनं गायलेले आहेत, किस्से सांगण्यापेक्षा म्हणजे तसं आता बहनाने भाई की कलाई पे,
0: राखीचं गाणं,
1: राखीचं गाणं, तर ते राखीचं गाणं त्यात त्यांनी फक्त असं म्हटलं होतं की मी एक ओळ अशी थोडीशी गाऊ का, त्या म्हणाले याच्या पलीकडे माझ्याकडे किस्से नाहीत, किस्स्यांसाठी तुम्ही बोलघेवडं असायला लागतं, तुम्ही थोडा आधी आणि नंतर तिथं बसलेला आहात, त्या सगळ्या निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही सहभागी आहात असा माझा स्वभाव नव्हता, त्यामुळे तुम्ही जसं विचारताय तसे ते किस्से माझ्याकडे नाही आहेत असं त्या म्हणायच्या. पण तरी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या इतक्या छान आणि मधुर आहेत
0: खरं
1: की त्याच मला जास्त म्हणजे सांगावेसे वाटतात. किंवा माझ्याकडे अशी 5-6 पत्र आहेत त्यांच्या संदर्भात आलेली की मंगलातही आमच्या भावना तुम्ही पोहोचवा. मी आता इथे अमेरिकेमध्ये आलेलो आहे आणि माझा नातू अगदी लहान आहे पण मी पहिल्यापासून त्याच्या आजीनं गावं तशी मी अंगाई गातोय. सुमनताईंनी गायलेली निंबोणीच्या

0: झाडामागे चंद्र झोपला गं बाई. आणि माझा नातू आता त्या अंगाईचा इतका वेडा झालेला आहे की तो खुणेनं सांगतो की गाणं आधी गा आजोबा मग मी झोपतो. अशा दोन तीन आजोबांची आणि तीन चार आज्यांची मीच पत्र राखून ठेवलेली.
1: अच्छा वा.
0: किंवा अगदी परवा त्या गेल्यानंतर अशा काळे अगदी रडत होत्या आणि त्या म्हणाल्या की ज्या वेळेला निंबोणीच्या झाडामागे हे गाणं गाणाऱ्या गायिकेचा सहस्र चंद्र दर्शनाच्या सोहळ्यामध्ये मलाही सहभागी करून घेतलंय, त्यावेळेला मी आनंदून त्यांच्या शेजारी उभं राहताना असं म्हटलं होतं की तुम्ही गाणं असं गायलात की माझ्या अंतरात जी आई आहे तिलाच तुम्ही स्वर दिलात, आणि मग जो अभिनय मी केलेला आहे पडद्यावरचा त्याला ते गाणंही तितकंच कारणीभूत आहे.
1: सुंदर आहे नाही हा अभिप्राय पण. आणि त्या खरं तर अगदी थोडा काळ त्या सिनेमामध्ये त्या दिसल्या आहेत, पण ह्या गाण्यामुळे मात्र अजरामर झाला.
0: अगदी अजरामर.

0: अनेक कलाकारांचा आज इथे उल्लेख झाला, तसंच सुमनताईंच्या वडिलांविषयी सुद्धा तुम्ही आम्हाला थोडं सांगितलं होतं. सुमनताईंच्या आई आणि एकूण माहेर त्यांचं, याच्याविषयी थोडं, भावंड वगैरे.
1: हो, अगदी साधं सुधं मध्यमवर्गीय चित्रापूर सारस्वत घरातलं असं त्यांचं बालपण आहे. घरातली मोठी मुलगी, मगाशी म्हटलं तसं. आज त्यांच्याकडे जेवढ्या म्हणून कला आलेल्या आहेत ना, त्या सगळ्या त्यांच्या आईकडनं आलेल्या आहेत.
0: बरं,
1: त्या काळामध्ये त्यांची आई कुठून कुठून त्या दुपारच्या वेळामध्ये ते निटिंग, टॅटिंग, मग तो भरतकाम करणं, मग पॅचवर्क करणं, मग आज काय तर मुलांसाठी बॅगच बनवली, उद्या काय तर स्वेटरच विणला, हे जे सतत काम करत राहायचं आणि अत्यंत निगुतीनं स्वयंपाक करायचं. ते रेशनिंगचे दिवस होते, त्यामुळे भात खाऊ चित्रापूर समाजाला पुरेल असा तांदूळ रेशनवर मिळायचा नाही. मग पोळ्या करायला लागायच्या, मग त्या पोळी बरोबर चित्रापूर सारस्वत रांधप, म्हणजे तो स्वयंपाक संपूर्ण रांधायचा. त्यातलं जे थोडक्यात म्हणजे कोंड्याचा मांडा करत करत कसं मुलांना एक परिपूर्ण आहार देणं, हे कसब त्यांच्या आईकडनं त्यांना मिळालं.
0: बरं,
1: आणि भक्ती जी अशी आहे ना आतून, ती भक्ती त्यांना त्यांच्या वडिलांकडनं मिळालेली आहे. सश्रद्ध आई वडील दोघही, पण वडील नित्यानंद स्वामींचे असे अनुग्रहितच होते. म्हणजे एक काळ त्यांच्या जीवनात असा आलेला होता की आता सगळा संसार सोडावा आणि स्वामी मी तुमच्या मागोमाग येतो. त्यावेळेला त्यांना स्वामींनी सांगितलं की असं नाही, तुला मुलं बाळ आहेत, तुला त्यांच्या मागेच राहावं लागेल, संसार करावा लागेल. हे जे सगळं आहे ना ते आपल्या आई वडिलांकडनं घेऊन त्या पुढे आलेले आहेत
0: आणि त्याबद्दल कृतज्ञ भाव त्यांच्या मनामध्ये,
1: अत्यंत कृतज्ञ भाव. त्यामुळे विदेशी त्या गेल्या आणि आई इथं त्यांच्या आजारी होत्या आणि त्या गेल्या. बरं, आता त्या काळातली परिस्थिती अशी होती की पुढे लागलेले सगळे कार्यक्रम आहेत परदेशात,

0: इतकी पैशाची गुंतवणूक आहे आणि आई इथं गेलेल्या आहेत, तर आता ह्यांना कसं सांगायचं? तर मग निर्णय असा घेतला गेला की ह्या इतक्या भावना प्रधान आहेत, इतक्या संवेदनशील आहेत की पुढचे कार्यक्रम त्यांच्याशी होणं शक्य नाही, त्यामुळे त्यांना सांगितलं गेलं नाही. ते कार्यक्रम दोन जे शेवटचे होते ते करून त्या आल्या, कारण त्यांना बघायलाच मिळालं नसतं. त्यांना ही गोष्ट त्यांच्या मनाला इतकी लागली की ते घाल घाल पिंगा वाऱ्या सुरू झालं गाणं की त्यांना कायम आपल्या आईची आठवण व्हायची आणि डोळे पाण्यानं भरून यायचे. मी ते कधी अगदी 85-86 व्या वयापर्यंत हे डोळे असे भरलेले असायचे. माझ्या मनोगताची हळुवार भावगीत ही त्यांनी गायलेली व्याख्या आहे ना, अशाच त्या होत्या.
1: वा.

0: पद्मभूषण आणि लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या स्वरांचं, त्यांच्या गाण्यांचं गारूड आजही रसिक मनावर कायम आहे. सुमनताईंचं एक छान स्वभावचित्र, शब्दचित्र तुम्ही आज आमच्यासाठी रेखाटताय आणि त्यांनी गायलेली गाणी ही सुद्धा आपण सोबतीने ऐकतो आहोत. हिंदी मराठी या दोन्ही भाषांमध्ये त्यांनी गायलेली गाणी तर खरोखरच अजरामर अशी आहेत आपल्याकडे. इतरही भाषांमध्ये त्या गायलेल्या आहेत.
1: हो, म्हणजे जयदेवजींनी त्यांच्याकडून कन्नड चित्रपटासाठी गाऊन घेतलं होतं.
0: बर,
1: ते शब्दोच्चार मला तितके सांगता येणार नाहीत, पण त्याच्यानंतर तीच चाल त्यांनी बोलो बोलो कान्हा बोलो छलिया रुणालयला यांच्याकडून तीच चाल त्यांनी गाऊन घेतली. कन्नड गाणं मूळ 10 वर्षापूर्वी
0: ते
1: सुमनताईंनी गायलेलं आहे. मी जसं बोलताना म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारची आणि वेगवेगळ्या शैलीतली गाणी त्या गायल्या, तसं आपल्याकडे उर्दू भाषी लोकांमध्ये किंवा उत्तर प्रदेशच्या लोकशैलीमध्ये मुनाजात, नात हे भक्ती रसप्रधान पण लोकगीताचे प्रकार आहेत. अनेक एस एन त्रिपाठी, त्याच्यानंतर उषा खन्ना यांनी त्यांच्याकडून मुनाजात हा प्रकार गाऊन घेतलेला आहे.

0: बर
1: म्हणजे दादा नावाचा एक चित्रपट होता माहितीये, त्याच्यामध्ये अल्ला तू करम करना मौला तू रहम करना हे जे गाणं आहे हा मुनाजात प्रकारे,
0: अच्छा
1: तर त्याच्यामध्ये मुनाजात म्हणजे काय, तर देवाला असे आत करून आळवणी असते देवाची की देवा तू आमच्यावर अनुग्रह कर आमच्या

0: इतक्या शैलीत गायलेल्या आहेत त्या की अजब वाटतं की हे कुणी शिकवलं त्यांना. पण केवळ संगीतकाराला काय अभिप्रेत आहे आणि चित्रपटातला प्रसंग काय आहे ह्याचा विचार करून त्या ते गायलेले आहेत. आणि इतकं छान गायलेले की लोक पडद्यावरती हे गाणं सुरू झालं की पैसे फेकायचे. आणि मी असं ऐकलंय की हैदराबादचे नवाब हे गाणं म्हणजे त्यावेळेला चित्रपटचं ते रील चालू असायचं ना तर थांबून थांबून ऐकायचे हा मुनाजात प्रकार. आणि तो अल्लाह तू करम करना मौला तू रहम करना हे 11 वेळा ते गाणं थांबवून थांबवून ऐकत गेलेत. ते हाय भावदर्शित्व हे त्यांच्या गाण्याची खूण आहे ना.
1: अगदी.
0: किंवा ठुमरी, तर त्यांच्या गुरुनं त्यांना जी ठुमरी शिकवलेली आहे तर त्या प्रकारे ती ठुमरी गायच्या, तर त्या ठुमरीसाठी किंवा गझलेसाठी गाण्यामध्ये आवश्यक अशी जी सौंदर्य तत्व आहेत, ठुमरीचं जे आळवणं आहे, त्या संयाला बोलवणं आहे किंवा त्याच्या आठवणीत त्या विरहामध्ये थोडंसं होरपळणं आहे आणि त्याची जी लाडीक तक्रार आहे, हे सगळं त्या अतिशय सहजतेनं दाखवायच्या. यादों के जो हजार दीप जलते है ना, तसं मला वाटायचं की शेवटच्या त्यांच्या काळामध्ये आम्ही त्यांना त्यांचीच गझल त्यांना ऐकवणं, त्यांचीच ठुमरी त्यांना ऐकवणं, त्यावेळेला असं वाटायचं की अशी कितीतरी गाणी आता त्यांना आठवत असतील. आता राजस्थानी ब्याह के गीत,
1: अच्छा
0: गुजराती, चार वेळा त्यांना सर्वोत्तम पार्श्वगायिकेचा पुरस्कार आहे. तर त्यातली जी गाणी आहेत जैसल तोरल वगैरे त्या चित्रपटातली, ती गाणी आजही लोक वेडे होऊन ऐकतात आणि अनेक आजच्या पिढीतल्या गायिका ते गायचा प्रयत्न करतात. झेर तो पिधा जाणी जाणी हा एक आणखी चित्रपट आहे ज्याची गाणी मिळत नाहीये. गुजराती गायलेल्या आहेत मुकेशजींबरोबर खूप, भूपिंदरजींबरोबर गायलेल्या आहेत, जगजीत सिंगजींबरोबर गायलेल्या आहेत. त्याच्यानंतर बंगाली पूजा गीत, मन्नादा तर खूपच कारण ते बंगालीच, हेमंदा पूजा गीत करायचे, त्याच्यानंतर सलील चौधरी, ही सगळी मंडळी त्यांच्या त्या पूजा गीतांमध्ये यांचा आवाज हा अत्यंत आवश्यक असायचा. रॉबिन बॅनर्जी यांचं नाव घ्यायलाच हवं, सुमित्रा लाहिरी यांनी बंगाली गाणी त्यांच्याकडनं गाऊन घेतली आहेत, हिंदी गाणी गाऊन घेतली आहेत. एकदा सुमित्रा लाहिरींनी आपणच केलेली चाल, कोण आल्यात, सुमन कल्याणपूर नामकी एक गायिका आहे आता त्या बंगालच्या, त्यांना इथलं त्यांचं मोठेपण ऐकीव, काय गातील याचं हे नाही
1: माहिती,
0: पण आता हा बंगाली उच्चार कसे असतील काय, इथपासून बंगाली संगीतकाराला काळजी असणं हे स्वाभाविक आहे. ह्या माईक समोर बसल्या किंवा उभ्या राहिल्या आणि पहिली ओळ गुणगुणायला लागल्या आणि सुमित्रा लाहिरी शेजारच्या खुर्चीवर बसल्या, त्या म्हणाल्या हा आवाज, ह्या आवाजातला इतका गोडवा. तेव्हा रॉबिन बॅनर्जी त्यांना म्हणाले आगे आगे सुनो क्या होता है, हे पण सुमनताईंचं मोठेपण आहे ना.

0: ही उर्दू बंगाली असं सगळं त्या गायल्या
1: हो,
0: आणि आणखीनही काही भाषांमध्ये
1: म्हणजे कन्नड पण गायल्या, आता मी उल्लेख केला, तसंच बंगाली, ओडिसी, आसामी, छत्तीसगढी, भोजपुरी किंवा मगधी, मैथिली,
0: अच्छा
1: या सगळ्या भाषांमध्ये त्या अगदी सहज गायल्यात, राजस्थानी. आणि त्या त्या काय म्हणूया, भाषेचा लहेजा, त्या भाषेमध्ये गाणं श्रोत्यांना आपलंसं वाटावं म्हणून ते जे उच्चार आहे, त्या भाषेची, त्या उच्चारातली वैशिष्ट्य ही त्यांनी फार सुंदरपणे आपल्या गाण्यामध्ये सहजतेनं दाखवली.
0: आणि ते सगळं समजून घेऊन
1: समजून घेऊन पंजाबी गायल्यात त्या, गुरुमुखी गायलेल्या आहेत. पंजाबीमध्ये सुद्धा त्यांना पुरस्कार आहे, गुजरातीत आहे. पहिला भोजपुरी चित्रपट जो आहे त्यात त्या गायलेल्या आहेत, आणि भोजपुरीमधला सुद्धा पुरस्कार सर्वोत्तम पार्श्वगायिकेचा त्यांना आहे.
0: बर,
1: छत्तीसगढी एक लोकशैली आहे लोकगीतांची, तिच्यामध्ये एक असा रसरशीतपणा, थोडा एक रस्टिक फ्लेवर ज्याला म्हणतो तो असतो. त्यांचा आवाज कोमल असून देखील

0: त्यांनी त्या सगळ्या गीतांमध्ये जिथे जिथे गरज आहे तिथं तिथं तो आवाज किंचितसा असा भरदार करत पण त्या गायलेल्या आहेत.
1: वा, म्हणजे त्या त्या गाण्याची जशी गरज आहे त्यानुसार सूर आपला
0: आणि त्या भाषेची वैशिष्ट्ये आत्मसात करून. खरं म्हणजे प्रत्येक गायिकेला म्हणजे जी इतक्या बखूबी इतक्या सुंदर रीतीनं गाऊ शकते त्या प्रत्येकीलाच आपल्याला अभिवादन करायला पाहिजे. सुमनताईंना तर म्हणजे वेळच नसायचा तेवढ्या मर्यादित वेळेमध्ये त्या ते इतकं छान गाऊन गेलेले आहेत.
1: खरे
0: भोजपुरी चित्रपटातली अनेक गीतं त्यांनी एस एन त्रिपाठी, गुलाम मोहम्मद, चित्रगुप्त, बाबू सिंग, त्यानंतर रॉबिन चॅटर्जी यासारख्या संगीतकारांकडे आणि तिथपासून ते अगदी नदीम श्रवण यांच्यापर्यंत त्यांनी गायलेली आहेत.
1: वा,
0: आणि त्यातली गीतं अतिशय प्रसिद्ध आहेत. सांगायचा मुद्दा असा की ही सगळी गीतं उत्खननातून जेवढी आपल्या हाती लागली तेवढी त्या पुस्तकामध्ये मला समाविष्ट करता आली. पण आता कसं झालंय की माध्यमांचा विस्फोट, सुमनताईंविषयीचं प्रेम, त्याला पुन्हा एक मिळालेला नवा उजाळा, त्यामुळे अनेक राज्यातली मंडळी आपोआपच जोडली गेली. सुमन कल्याणपूर फॅन्स क्लब निर्माण झाले आणि तुमच्याकडे ते गाणं आहे का अशी विचारणा व्हायला लागली आणि ती वेगवेगळ्या भाषांमधली गाणी यायला लागली.
1: आता ती संग्रहित होत आहेत.
0: त्यामुळे आता आपल्याकडे ऐवज खूप जमलाय. याच्यानंतरच्या आवृत्तीमध्ये त्यातल्या अनेक गीतांचा समावेश करण्याचा मी प्रयत्न करीन.
1: सुमन सुगंध पुस्तकाच्या सुमनताईंचे पती नंदाजी यांनी या पुस्तकासाठी खरं तर त्यांना तयार केलं असं म्हणावं लागेल.
0: अगदी खरंय. आणि कसं आहे की अनेकांना माहिती आहे पण तरी देखील श्रोत्यांसाठी सांगते की नंदाजींच्या थोरल्या भगिनी म्हणजे कलावती आई.
1: अच्छा.
0: आणि ते अनेकांच्या श्रद्धेचं स्थान आहे. बेळगाव मध्ये तर त्यांचं आणि त्यांच्या भक्तगणांनी म्हणजे मंदिर वगैरे सुद्धा आहे.
1: कृष्ण भक्ती
0: त्यांची. अशा घरातले नंदाजी, त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या बोलण्याला एक वेगळं वजन होतं आणि त्यामुळे ते बोलल्यानंतरच त्या पुस्तकाचं त्याची कार्यवाही सुरू झाली आणि सुमनताईंनी पण ते ऐकलं. किंबहुना अनेक वेगवेगळ्या विषयांवर जी आपली भावगीतं सुमनताईंनी गायलेली आहेत ती गीतं निवडताना सुद्धा नंदाजी कट्टाक्षानं त्या मीटिंगमध्ये किंवा त्या बैठकीत असत आणि आपलं म्हणणं मांडत. असावे घर ते अपुले छान, सुमनताईंचं नेहमीच स्वप्न, मी माझं घर,
1: ही प्राथमिकता.
0: आणि जसं घर त्यांना हवं होतं ना तसं घर नंदाजींनी त्यांना बांधून दिलं कल्याणपूर कॉलनीमध्ये. आमच्याकडे देव कडगीचं झाड आहे, आमच्याकडे अमक आहे, आमच्याकडे निरपणस लागतात झाडांना, आमच्याकडे मी असं असं लावलं होतं. त्या त्या दोन दिवसामध्ये त्या त्या बंगल्यातलं जीवन जगून घ्यायच्या
1: आणि हा सगळा आनंद त्यांनी उपभोगला आणि तुम्हाला सांगितला सुद्धा.
0: हो.
1: सुमनताईंची लेख चारुताई यांच्याशी सुद्धा तुमचा संपर्क आला.
0: हो. आणि आजही आहे. चारुल आपल्या आईसारखीच अत्यंत मितभाषी. आणि काय झालं की आईच्या आजारपणामध्ये तीच त्यांच्या सोबत आणि अगदी पहिल्यापासून आई आणि मुलीचं नातं हे अगदी मैत्रिणीसारखं. किंबहुना कार्यक्रमाला त्यांना तयार करणं हे सुद्धा सगळी जबाबदारी चारुलची असायची. त्यामुळे आई हेच तिचं जग. आणि म्हणतो ना जुही की कली मेरी लाडली या गाण्यासारखंच दिलेक मंदिर मधल्या त्यांचं दोघींचं नातं असायचं. म्हणजे अनेकदा मला त्या नात्याकडे वेगवेगळ्या रंगातून बघण्याची संधी मिळाली चरित्र लेखिका या नात्याने की विदेश दौरे, चारुलची सुट्टी असायची, हे सगळं कुटुंब तिथं जायचं तेव्हा मिळालेली आपली रूम ही चांगली आहे की नाही हे बघण्याचं काम चटपटीत चारुलचं असायचं. म्हणजे ती शाळकरी मुलगी पण सगळं चालू आहे की नाही, पाणी अमकं सगळं व्यवस्थित आहे की नाही, एसी चालतोय की नाही, हे सगळं त्या लेकीनं जाऊन बघायचं.
1: बर.
0: कार्यक्रमाच्या आधीच्या तयारीमध्ये आपल्या वडिलांच्या बरोबर हात धरून धरून चारुल स्टेजवर असायची. पण आपल्या आईचं गाणं ऐकण्यामध्ये तिनं स्वतःला आपण गावं पुन्हा एकदा म्हणजे ती महत्वाकांक्षाच तिच्याकडे नव्हती. पण चारुल आणि तिची आई मिळून दोघींनी अनेक पोर्ट्रेट्स, अनेक निसर्गचित्र ही बनवलेली आहेत,
1: रंगवलेली आहेत,
0: तयार केलेली आहेत. त्यांच्या फ्रेम्स आहेत, मुलांना शिकवलेलं आहे. चारुलनी आतापर्यंत वर्कशॉप्स घेतलेली आहेत आणि दोघीही सुग्रण आईच्या हाताखाली शिकायचं. पण कधी कधी एअरपोर्टवर सुमनताईंना असं काहीतरी पटकन हवंसं वाटायचं. आई अगं आता बोर्डिंग सुरू होईल, नाही पण आपण घेऊया का, मला आता कॉफी घ्यावीशी वाटते, असं म्हटल्यानंतर या नात्याचे इतके विविध रंग आहेत ना की मी आईची व्हावे आई असा सुद्धा अनुभव अनेकदा यायचा.

0: म्हणजे एखाद्या लहान मुलीनं बागडावं तशा एअरपोर्टवर सुमनताई म्हणजे व्हीलचेअरवर बसलेल्या आहेत बरं का, पण त्यांना दिसतंय सगळं. म्हणजे आता कुणीतरी विचित्र वागत असेल तर त्याच्याकडे बघून खुदुखुदू हसायचं, आणि तो कसा कॉफी पितोय, आपण आता कॉफी पिऊन होईल का आपली, अगं आई आत्ता बोर्डिंग आहे ग, पण होईल ग असं म्हणायचं. आणि आईचा हा हट्ट लेकीनी पुरवायचा,
1: किती गोड आहे हे,
0: किती गोड आहे. किंवा बघ ग लोक ओळखायला लागली आहेत आणि माझे केस बघ कसे, नको ग काळजी करू आई असं म्हणत आपल्या पर्स मधनं फणी काढून आपल्या आईचे केस तेवढ्यातल्या तेवढ्यात सावरणारी अशी पण चारुल मी बघितलेली आहे. किंवा तासन तास आपल्या आईचा हात हातात घेऊन सगळं छान होणार आहे, आवाज कार्यक्रमाला अतिशय छान लागणार आहे तुझा, आई तू उगीच काळजी करतेस असं म्हणणारी चारुल आठवते. किंवा कार्यक्रमामध्ये आईला बोलताना आणि गाताना बघून एकीकडे काळजी करणारी की बघा तुम्हाला माहिती आहे ना त्यांची तब्येत बरी नाही असं नजरेनं मला सांगणारी चारुल पण मला आठवते. आणि काही नाही होत ग असं मी तिला धीर देते. आणि 40 मिनिटं आमची मुलाखत चालू आहे सुमनताईंची आणि शेवटी त्या गाण्याची तिन्ही गडवी गातायत अशा वेळेला डोळे भरून आलेली चारुलही मी बघितली.
1: आई इतकी ती सुद्धा संवेदनशील नाही का,
0: अतिशय.
1: आणि म्हणून आज सुद्धा आपण या आठवणी सांगण्यासाठी चारुताईंना आग्रह केला होता तुम्ही या, पण त्यांना ते शक्य नाही झालंय.
0: काय झालंय की त्या आजारपणामध्ये ती खंबीरपणे उभी राहिली आणि सारखं आईला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत की तू आता कोणाचीही काळजी करू नकोस, तू अशांतपणे गेलीस तरी चालेल हे वाक्य म्हणेपर्यंत आणि नंतरचे सगळे संस्कार करेपर्यंत ती त्यांच्या धीराने उभी राहिली. आणि आता ते सगळं बळ हातापायातलं गेल्यासारखं झालंय, नाही तर आकाशवाणीचं निमंत्रण तिनं स्वीकारच असतं.
1: पुन्हा कधीतरी योग येईल
0: नक्कीच.

0: सुमंतेंच्या गाण्याला सर्वसामान्य रसिकांची जशी दाद मिळाली तशीच थोरामोठ्यांचीही शाबासकी मिळालेली.
1: अगदी, म्हणजे त्यावेळेला त्या सुमन हेमाडी होत्या आणि आकाशवाणीमध्ये बी डी अंभईकरांसारखे ज्येष्ठ संगीतकार संगीत साधक होते आणि त्यांनी दत्तगुरूंची आपली पारंपरिक आरती आहे धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायांची, तर ते गायला त्यांना बोलावलं. त्यांच्याबरोबर जयवंत कुलकर्णींचा आणि स्वतः बी डी अंभईकरांचा आवाज आहे आणि अतिशय द्रुतगतीतली ती आरती, आपलं अत्यंत गोड आरती आणि सुमंताईंनी गायली ही इतकी छान आहे सगळ्यांनीच. पु ल देशपांडे त्याच्या ध्वनिमुद्रणाला होते.
0: बर, वा.
1: आणि आता संपती आरती आणि अजून लाल दिवा आहे तो असताना काही कुणी प्रवेश करत नाही पण पुलांना राहवलंच नाही, ते असे आत आले आणि बी डी अंभईकरांना मिठी मारून म्हणाले आता ही आरती सगळ्या महाराष्ट्राच्या मनामध्ये कायमची राहणार, इतकी अप्रतिम चाल, ही चाल कधीही कोणी विसरणार नाही.
0: आणि त्याच्यामध्ये सुमंताईंचा स्वर,
1: त्याच्यामध्ये सुमंताईंचा आवाज आणि बी डी अंभईकरांनी ही आठवण स्वतः लिहिली आहे.
0: अच्छा, वा. खरोखरच म्हणजे ही मंडळी काळाच्या पडद्याआड गेली तरी सुद्धा त्यांच्या कलाकृतीच्या माध्यमातून त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून चिरस्मरणीय अशा तऱ्हेची ठरतात, नाही का?
1: अशीच आहे
0: सुमंताईंचा सूरही असाच.
1: हो, आणि भावनेची परिपूर्ती करणारा असा तो सूर असल्यामुळे त्या गळ्यातून आलेलं प्रत्येक गाणं हे पुन्हा पुन्हा ऐकावं आणि पुन्हा पुन्हा त्या गाण्यात रमावं. खरं सांगू का, मला नेहमी असं वाटतं की गाण्याची श्रवणं असतात. आपण पहिल्यांदा गाणं ऐकतो आणि पहिल्या श्रवणात ते गाणं आपल्याला आकर्षित करून घेतं, मग तो सूर, ती चाल, ते शब्द, हे सगळ्यामध्ये आपण गुरफटत जातो आणि नंतर त्या गाण्याबरोबर आपलं जे नातं तयार होतं ना, ती त्याच्या अमरत्वाची खूण असते,
0: ते सोबत राहतं,
1: ते सोबत राहतं. आता इथं मला सुमंताईंच्या बद्दल सांगावंसं वाटतं की त्या भावनेला 100% दिलेला जो न्याय असतो ना, तिथं कुठेतरी गाताना तो सुमन स्वर आहे आणि त्यातली जी नायिका आहे ती कुठेतरी आपण होऊन जातो आणि तिथं ती अदलाबदल होते आणि ते गाणं संपूर्णपणे आपलं होऊन जातं. म्हणून या भावसंगीताची जी त्रिवेणी आपल्याला, आपण फार भाग्यवान आहोत, तर ही जी त्रिवेणी आहे त्या त्रिवेणीनं आपलं जगच समृद्ध केलं.
0: खरे,
1: संस्कृतीच्या ज्या पाऊलखुणा आपण मानतो आणि त्या गाण्यातनं आपण ऐकतो, त्यातून त्या आपल्याला आपल्याशा वाटतात, त्या सगळ्या पाऊलखुणा या त्रिवेणीनं आपल्याला दिलेल्या आहेत. मी असं म्हणेन की दोन वैभवशाली सुवर्णनगरींच्या मध्ये एक टुमदार अशी महानगरी वसली, तिचं नाव सुमन कल्याणपूर आहे.
0: फार सुंदर.
1: आता कुणाचं महत्व जास्त आणि कुणाचं महत्व कमी असे दळीदरी विचार आपण न करता देवानी जे दिलंय त्याचा आनंदानं उपभोग घ्यावा असं मला नेहमी वाटतं.
0: वा, खूप छान. हाच भाव प्रत्येक रसिकाच्या मनामध्ये आहे.
1: अगदी.
0: आज मंगलाताई खाडीलकर तुम्ही इथे आलात आणि सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींचा तर क्षणांचा दरवळ आम्हालाही तुमच्याकडून अनुभवता आला, खूप बरं वाटलं.
1: एकच वाक्य बोलू का?
0: जरूर.
1: सुमनताई आपल्या नेहमी मुलाखतीमध्ये आनंद मनी माईना हे गाणं गायच्या आणि छान वातावरण निर्माण व्हायचं. रायगडचा राजबंदी डी पी कोरगावकरांचं संगीत ते.

आणि आणखी एक गाण्यानं त्या सांगता करायच्या. लोकांची इच्छा असायची की अजहुना आहे बालमा सावन बिता जाय हे त्यांनी गावं, ते त्या गायच्या. पण त्याच्या बरोबर रहे ना रहे हम महका करेंगे हे जे रफी साहेबां बरोबर त्यांनी द्वंद्वगीत गायलंय ना, त्या द्वंद्वगीताच्या ओळी त्या म्हणायच्या की माझ्या आयुष्याचं तत्वज्ञान आहे. देवानी नाव सुमनच त्यांचं ठेवलं. सुमनाचा हा गंध रहे ना रहे हम महका करेंगे.

0: श्रोते हो, अत्तर क्षणांचा दरवळ सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींवर आधारित मंगला खाडीलकर यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकला. याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.
1: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: सुमन कल्याणपूरी यांनी गायलेलं, शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं, संगीतकार वसंत देसाई. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. थोड्याच वेळात 1 वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.
1: श्रोते हो, आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केलं. FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, 1 वाजतोय. सुरुवातीला ऐका आमच्या केंद्राचं बातमीपत्र, त्यानंतर 1:05 आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला आमच्या केंद्राचं बातमीपत्र.
2: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. पुणे जिल्ह्यात सासवड जेजुरी मार्गावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पुढे जात असलेल्या वारकरी दिंडीच्या ट्रकने धडक दिल्यामुळे 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात काही वारकरी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा ट्रक नांदेड जिल्ह्यातल्या एका दिंडीचा होता. ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. मृत महिला सांगली जिल्ह्यातल्या कसबे डिग्रज गावच्या रहिवाशी होत्या. उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, त्यामुळे सर्वांनी वाहन चालवताना चालणाऱ्या वारकऱ्यांची काळजी घ्यावी असं आवाहन पवार यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृत वारकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मृतांच्या कुटुंबियांना त्यांनी राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ही घटना दुर्दैवी असून पंढरीच्या वारीमध्ये संपूर्ण सुरक्षितता आणि सावधानतेच्या उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना संबंधित यंत्रणा

प्राणा देण्यात आल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज गुजरात दौऱ्यावर असून गांधीनगरमध्ये विविध महत्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. सर्वप्रथम ते राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठात आयोजित इंटरपोलच्या 11व्या डिजिटल न्यायवैद्यक तज्ज्ञ समूह बैठकीचं आणि पहिल्या आंतरराष्ट्रीय तपास अधिकारी परिषदेचं उद्घाटन करतील. यानंतर अमित शाह गांधीनगर जिल्ह्यातल्या दहेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात सहभागी होणार असून नव्या भाजीपाला बाजाराचं उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते होणार आहे. शिवाय एक पेड मा के नाम या पर्यावरण संवर्धन मोहिमेत सहभागी होत ते वृक्षारोपण करतील. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं गगनयान मोहिमेशी संबंधित क्रू मॉड्यूल प्रणालीच्या 3 महत्वाच्या चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या. पहिल्या चाचणीत क्रू मॉड्यूल अपराईटिंग प्रणालीची कार्यक्षमता तपासण्यात आली. समुद्रात गेल्यानंतर ही प्रणाली पुन्हा सरळ स्थितीत येण्यास यशस्वी ठरली. दुसऱ्या चाचणीत क्रू मॉड्यूल आणि अंतराळवीर यांना परस्परांपासून विभक्त करणारी यंत्रणा यशस्वीपणे कार्यरत असल्याचं सिद्ध झालं. तर तिसऱ्या चाचणीत क्रू मॉड्यूलची संरचनात्मक प्रणाली अपेक्षेनुसार कार्यरत असल्याचं निष्पन्न झालं. या यशस्वी चाचण्यांमुळे भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेच्या तयारीला आणखी बळ मिळाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. डॉक्टर आणि इतर व्यावसायिकांसाठी इंटर्नशिप संदर्भात सामाजिक माध्यमांवर फिरत असलेल्या माहितीचं सरकारनं खंडन केलं आहे. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय तसंच कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाद्वारे अशा इंटर्नशिप कार्यक्रमासाठी कोणतीही अधिकृत अधिसूचना किंवा अर्ज जारी करण्यात आला नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. नागरिकांना संशयास्पद लिंक्स किंवा वेब पेजेसवर क्लिक न करण्याचं आणि पडताळणी न केलेल्या प्लॅटफॉर्मवर आपली वैयक्तिक माहिती शेअर न करण्याचं आवाहन PIB फॅक्ट चेकनं केलं आहे. अधिकृत माहितीसाठी केवळ सरकारी संकेतस्थळं आणि खात्रीशीर स्रोतांवरच अवलंबून राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. बीड शहर पोलीस ठाण्यात तपास प्रक्रियेसाठी विकसित करण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित डिजिटल प्रणालीची राज्यस्तरीय तांत्रिक पाहणी पूर्ण झाली आहे. तक्रार नोंदणी, तपास, पुरावा व्यवस्थापन, आरोपपत्र तयार करणं तसंच न्यायालयीन प्रक्रियेच्या नोंदी आणि देखरेख यासाठी या प्रणालीचा उपयोग होणार आहे. जिल्ह्यातली तपास प्रक्रिया अधिक सुसंगत, वेळेची बचत करणारी आणि तंत्रज्ञानाच्या मदतीनं सक्षम करण्याच्या उद्देशानं कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रणाली विकसित करण्यात आली आहे. उपलब्ध तपास नोंदी आणि अनुभवाच्या आधारे विकसित करण्यात आलेली ही प्रणाली तपास अधिकाऱ्यांना आवश्यक माहिती आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यास मदत करणार असल्याचं पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी सांगितलं. ब्रिक्स परिषदेसाठी नागपूरमध्ये असलेल्या सदस्य देशांचे मंत्री आणि इतर प्रतिनिधींनी चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोपा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. जवळपास 70 प्रतिनिधींनी जंगल सफारी केली. ताडोबातील समृद्ध जैवविविधता आणि व्याघ्र संवर्धनासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचं प्रतिनिधींनी विशेष कौतुक केलं. बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातल्या जातेगाव इथं 7.5 लाख रुपयांहून अधिक किमतीचा गुटखा पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 जुलै रोजी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या मालिकेचा 136वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या कल्पना, सूचना आणि अनुभव 24 जुलैपर्यंत MyGOV ओपन फोरम, नमो ॲपवर किंवा 1800 11 7800 या निःशुल्क क्रमांकावर कळवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.

सुदेश भोसले यांनी गायलेलं हरी ओम विठ्ठला या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत होतं अभिजित जोशी यांचं.

देबू चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. अजित कडकडे आणि सहकलाकारांनी गायलं होतं. अनंत खेळकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं अशोक पत्की यांनी.

मनोहर गोलांबरे आणि सहकलाकारांनी गायलेलं ओंकार मंगेश दत्त यांचं गीत आपण ऐकलं. निषाद यांचं संगीत होतं. चित्रपट अगबया रेच्या 2 आणि कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

अच्युत ठाकूर, उत्तरा केळकर आणि सहकलाकारांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट येळकोट येळकोट जय मल्हार या गीताला संगीत दिलं होतं अच्युत ठाकूर यांनी. याबरोबरच श्रोते हो, गीतबहार चित्रपट संगीत कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. थोड्याच वेळात 1:30 आपण ऐकणार आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. त्यानंतर 1:40 आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून नागपूर जिल्हा वार्तापत्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते, राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। स्वदेश निर्मित 4 अद्ययावत युद्धनौका गेल्या 1 महिन्याभरात नौदलाच्या ताफ्यात दाखल। अयोध्या मंदिर अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा। बद्रीनाथ मंदिर दान अपहार प्रकरणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना अटक। इराणचं अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर। प्रसिद्ध अभिनेता सॅम नील यांचं निधन। आणि देशाच्या विविध भागात झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू। आता बातम्या विस्तारानं। भारतीय नौदलात स्वदेशी आरेखन आणि निर्मिती असलेल्या 4 अद्ययावत फ्रिगेट युद्धनौका गेल्या 1 महिन्यात सामील करण्यात आल्याचं सरकारनं म्हटलं आहे। यातल्या INS दुणगिरी, INS संशोधक आणि INS अग्रय या फ्रिगेट नौका 21 जून रोजी सामील झाल्या होत्या, तर INS महेंद्रगिरी 11 जुलै रोजी सामील करण्यात आली होती। या युद्धनौका प्रोजेक्ट 17A अंतर्गत भारतात निर्माण करण्यात आल्या असून हवाई हल्ले, जमिनीवरून तसंच पाणबुडीवरून आलेले हल्ले रोखण्याची क्षमता

त्यांच्यात आहे. या प्रकल्पात 7 युद्धनौका बांधण्याचं नौदलाचं नियोजन आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज गुजरातमध्ये गांधीनगर इथं इंटरपोल डिजिटल फॉरेन्सिक्स एक्सपर्ट ग्रुपच्या 11व्या बैठकीचं तसंच आंतरराष्ट्रीय गुन्हे अन्वेषण स्पर्धा आणि शिखर परिषदेचं उद्घाटन होणार आहे. भारत या परिषदेचं यजमानपद दुसऱ्यांदा भूषवत आहे. या परिषदेत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुख्यमंत्री हर्ष संघवी आणि 47 देशातल्या पोलीस आणि इतर सुरक्षा

भारत या परिषदेचं यजमानपद दुसऱ्यांदा भूषवत आहे. या परिषदेत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुख्यमंत्री हर्ष संघवी आणि 47 देशातल्या पोलीस आणि इतर सुरक्षा क्षेत्रातल्या प्रतिनिधींसह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आर्थिक गुन्ह्यांचा तपास, घटनास्थळांवरचं व्यवस्थापन, देशातल्या विविध उत्कृष्टता केंद्राचं अनावरण आणि आशियातल्या पहिल्या स्वदेशी मोबाईल प्रयोगशाळेचं लोकार्पण यांच्या हस्ते करण्यात येईल. अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचं अपहार झाल्याचा आरोप करून त्याची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारकडून जबाब मागितला आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे. राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासालाही न्यायालयानं नोटीस बजावली आहे. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं आहे. उत्तराखंडच्या बद्रीनाथ मंदिरात दान अपहार प्रकरणी उघडकीला आलं असून काल रात्री विशेष चौकशी पथकानं बद्री केदार मंदिर समितीच्या अध्यक्षांना डेहराडून इथून चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. बद्रीनाथ मंदिरात 2 जुलै रोजी दानपेटीतल्या रकमेची मोजणी सुरू असताना त्यातले घोटाळे लक्षात आले आणि समितीनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून संशयित आरोपींचा शोध सुरू केला होता. संशयिताला अखेर डेहराडूनमधून ताब्यात घेण्यात आलं असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर नोंदींची तपासणी सुरू केली आहे. राष्ट्रीय आरोग्य संशोधन धोरणाच्या मसुदा निर्मितीसाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सूचना मागवल्या आहेत. देशाच्या आरोग्य संशोधन प्रणालीला योग्य रूप आणि बळकटी देण्यासाठी या धोरणाची निर्मिती केली जात आहे. नागरिकांच्या आरोग्य सेवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विश्वासू, सर्वसमावेशक, स्वावलंबी आणि प्रभावी व्यवस्थेच्या निर्मितीत हे धोरण सहाय्यक ठरेल. विविध हितसंबंधींनी दिलेल्या सूचनांचा आणि शिफारशींचा समावेश करून हे धोरण तयार केलं जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी 27 जुलैपर्यंत आपल्या सूचना सादर कराव्यात असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. काही केंद्रीय मंत्रालयातर्फे डॉक्टर्स आणि इतर व्यावसायिकांसाठी इंटर्नशिप मिळवून देणारा गुगल फॉर्म इंटरनेटवर फिरत आहे, परंतु त्यातला दावा पूर्णतः खोटा आणि चुकीचा आहे असं पत्र सूचना कार्यालयाच्या सत्यशोधन विभागाने म्हटलं आहे. अशा प्रकारची कोणतीही इंटर्नशिप कोणत्याही मंत्रालयानं देऊ केलेली नाही असं पत्र सूचना कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद लिंकवर अथवा मंचावर क्लिक करू नये आणि व्यक्तिगत माहिती सामायिक करू नये. तसंच खात्रीशीर माहितीसाठी नेहमी अधिकृत सरकारी संकेतस्थळाला भेट द्यावी असं कार्यालयानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. जॉर्डन, बहारीन आणि कुवेतमधल्या अमेरिकन लष्करी तळांवर झालेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांची जबाबदारी इराणच्या IRGC ने घेतली आहे. अमेरिकेने इराणच्या लष्करी तळांवर काल केलेल्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरादाखल हे हल्ले केल्याचं इराणनं म्हटलं आहे. हुरमुझच्या सामुद्रधुनीत अमेरिकेने आणखी हल्ले केल्यास त्यालाही प्रत्युत्तर दिलं जाईल असं इराणनं म्हटलं आहे. हुरमुझच्या सामुद्रधुनीचं रक्षण करण्यासाठी आणि तिथली वाहतूक सुरळीत होण्यासाठी आपण हल्ले केल्याचं अमेरिकेने म्हटलं आहे. दरम्यान GFS गॅलेक्सी या व्यापारी जहाजावर ओमानच्या किनाऱ्यानजीक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जहाजावरील 11 भारतीय कर्मचाऱ्यांपैकी 10 जणांची सुटका करण्यात आली असून एक कर्मचारी बेपत्ता आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं या हल्ल्याचा निषेध केला असून या भागात व्यापारी जहाजांवर होणाऱ्या सततच्या हल्ल्यांच्या घटनांबद्दल मंत्रालयानं चिंता व्यक्त केली असून या भागात शांतता आणि स्थैर्य यासाठी राजनैतिक तोडगा काढण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. कतारचे नेते अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी यांचं काल निधन झालं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी थानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आज देशभरात एक दिवसाचा शासकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे.

जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर काल सकाळी चंद्रकोट इथल्या एका लंगरसमोर दोन बसेस आणि एका कारची टक्कर होऊन किमान 18 जण जखमी झाले. यात बहुतांश अमरनाथ यात्रेकरूंचा समावेश आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. बचाव पथकानं घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रामबन इथल्या जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आल्याचंही या अधिकाऱ्यांनी सांगितलं. एका बसचा ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाला. सांगली जिल्ह्यात रंगनाथ महाराज यांच्या दिंडीतल्या एका ट्रकनं बेलसर टोल नाक्याजवळ कसबे दिग्राज दिंडीतल्या वारकऱ्यांना जोरदार धडक दिल्यानं 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला आणि 7 जण जखमी झाले. पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांनी ही माहिती दिली. थायलंडची राजधानी बँकॉक इथं काल रात्री एका पबला भीषण आग लागल्यामुळे 27 जणांचा मृत्यू झाला आणि अन्य 63 जण जखमी झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं प्राथमिक अंदाज आहे. या घटनेची सखोल चौकशीचे आदेश बँकॉकचे गव्हर्नर चार्ड चार्ट स्टिंटीपुंत यांनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. बाहेर निघण्याचा मार्ग अरुंद असल्यामुळे जास्त जीवितहानी झाल्याचं या अधिकाऱ्यानं सांगितलं. प्रधानमंत्री अनुतीन चारनवीराकुल यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. व्हिएतनाम इथं झालेल्या बोट दुर्घटनेतले 15 मृतदेह आज रात्री भारतात आणले जातील अशी माहिती व्हिएतनाम इथल्या भारतीय दूतावासानं आज दिली. व्हिएतनाम एअरलाइन्सच्या विमानानं हे मृतदेह 9:30 सुमाराला मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणले जाणार आहेत. या अपघातात अन्य 16 जणांना वाचवण्यात यश आलं होतं. त्या सगळ्यांना प्रथमोपचारानंतर या आधीच भारतात आणलं आहे. तसंच एका गंभीर जखमी पर्यटकावर व्हिएतनाममध्ये उपचार सुरू आहेत. सुप्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट अभिनेते सॅम नील यांचं आज ऑस्ट्रेलियातल्या सिडनी शहरात निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. ज्युरासिक पार्क, द पियानो अशा चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी ते ओळखले जात होते. 2023 त्यांना कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर ते कर्करोगमुक्त झाले होते. मात्र अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय गुंतागुंतीमुळे त्यांचं निधन झालं. भारतीय महिला क्रिकेट संघ लंडनमधल्या लॉर्ड्स मैदानावर ऐतिहासिक कसोटी विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे. काल सामन्याच्या दिवस अखेर भारतानं इंग्लंडसमोर 457 धावांचं लक्ष ठेवलं होतं. जपानच्या टोकियो इथे उद्यापासून सुरू होणाऱ्या जपान ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत भारताची अव्वल पुरुष दुहेरी जोडी सात्विक राज रानकी रेड्डी आणि चिराग शेट्टी हे भारताचं नेतृत्व करतील. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्वदेश निर्मित 4 अद्ययावत युद्धनौका गेल्या 1 महिन्याभरात नौदलाच्या ताफ्यात दाखल. अयोध्या मंदिर अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा. बद्रीनाथ मंदिर दान अपहार प्रकरणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना अटक. इराणचं अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर. प्रसिद्ध अभिनेता सॅम नील यांचं निधन. आणि देशाच्या विविध भागात झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी दुर्गेश कौरती. भारताच्या 2026 ब्रिक्स अध्यक्षते अंतर्गत नागपूर येथे सुरू असलेल्या ब्रिक्स बैठकींच्या मालिकेतील महत्वाचा टप्पा आज पार पडला. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली तिसरी ब्रिक्स वाहतूक मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत भारतासह ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीच्या वाहतूक मंत्र्यांनी सहभाग घेतला. 2 दिवस चाललेल्या या बैठकीत पर्यायी जैव इंधन, प्रदूषणमुक्त तंत्रज्ञान, वाहतुकीचे विकार्बनीकरण आणि शाश्वत वाहतूक व्यवस्थेच्या उभारणीवर सखोल चर्चा करण्यात आली. यापूर्वी झालेल्या ब्रिक्स परिवहन कार्यगटाच्या बैठकीतील शिफारशींवरही मंत्रीस्तरावर विचारविनिमय करण्यात आला. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलमार्गावरील वाहतूक कार्बन न्यूट्रल करण्यासाठी सदस्य राष्ट्रांमध्ये व्यापक सहमती निर्माण होत आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि नवकल्पनांच्या देवाणघेवाणीद्वारे अधिक जोडलेले लवचिक

0: आणि पर्यावरणपूरक वाहतूक क्षेत्र विकसित करण्यासाठी ब्रिक्स देश एकत्रितपणे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत ब्रिक्स मंत्रीस्तरीय घोषणापत्र 2026 स्वीकारण्यात आले. या घोषणापत्राद्वारे स्वच्छ ऊर्जा, हरित वाहतूक, आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, नाविन्य आणि संस्थात्मक सहकार्याला अधिक चालना देण्याचा निर्धार सदस्य देशांनी व्यक्त केला. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेची लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी ही संकल्पना या बैठकीच्या केंद्रस्थानी होती. जागतिक स्तरावर बदलत असलेल्या वाहतूक व्यवस्थेला पर्यावरणपूरक आणि अधिक सक्षम बनविण्यासाठी सदस्य राष्ट्रांमध्ये समन्वय वाढविण्यावर विशेष भर देण्यात आला. रशिया आणि ब्राझीलमध्ये झालेल्या पूर्वीच्या बैठकीनंतर नागपुरात झालेली ही बैठक परिवहन क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने महत्वाची मानली जात आहे. देशाच्या मध्यवर्ती स्थानामुळे नागपूरला मिळालेले हे यजमानपद शहराच्या आंतरराष्ट्रीय ओळखीमध्येही मोलाची भर घालणारे ठरले आहे. देशातील वाढती महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक परिस्थितीच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि फॉरवर्ड ब्लॉक यांच्या संयुक्त विद्यमाने नागपुरातील व्हेरायटी चौकात आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने महागाई नियंत्रणात आणावी, बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारे निर्णय घ्यावेत अशी मागणी आंदोलकांनी केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेवर टीका केली आहे. जाहीर केलेली कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी अपुरी असून प्रत्यक्ष लाभ कधी मिळणार याबाबत सरकारने स्पष्टता द्यावी अशी मागणी त्यांनी केली. खरीप हंगाम सुरू असताना अनेक शेतकरी पीक कर्जापासून वंचित असल्याचाही त्यांनी आरोप केला. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणून घोषित करण्यात आल्याबद्दल शेतकरी आणि व्यापारी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे. या निर्णयामुळे कृषी व्यापाराला चालना मिळून देशभरातील कृषी मालाच्या देवाणघेवाणीला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नागपूर महानगरपालिकेच्या वतीने लोकसहभागातून वर्षभरात 5 लाख रोपट्यांचे वृक्षारोपण करण्याच्या मोहिमेला आज प्रारंभ झाला. एक पेड मा के नाम या अभियानांतर्गत महापौर नीता ठाकरे यांच्या हस्ते सुयोगनगर येथील उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले. शहराच्या हरित क्षेत्रात वाढ करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. याचबरोबर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने गणेशपेठ बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन केले. वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि शेतकरी प्रश्नांकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. सुधारणा आणि पुनर्वसन हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असलेल्या महाराष्ट्र कारागृह विभागाचा संवेदनशील चेहरा नागपूर मध्यवर्ती कारागृहात पाहायला मिळाला. दीर्घकाळापासून पॅरोल किंवा रजा न मिळाल्यामुळे कुटुंबांपासून दूर असलेल्या कैद्यांना त्यांच्या मुलांसोबत भेट घडवून आणण्यासाठी विशेष गळाभेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 166 कैद्यांची त्यांच्या 283 मुलांशी भेट घडवून आणण्यात आली. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी दुर्गेश कौरती, वाचक स्वर स्वाती सोनपेटकर.
1: जिल्हा वार्तापत्र आकाशवाणी नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आलं. अस्मिता
2: श्रोते हो, आपण ट्यून केले 101.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र. श्रोते हो, 1:45 झाली आहेत. ऐकूया गुड्डी या चित्रपटातलं गीत. गीत आहे गुलजार यांचं तर संगीत आहे वसंत देसाई यांचं.

श्रोतेहो गुड्डी या चित्रपटातलं वाणी जयराम यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं वसंत देसाई यांचं. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:50 होत आहेत. श्रोतेहो उर्दूतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, लता मंगेशकर आणि उदित नारायण यांनी गायलेलं लगान या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं जावेद अख्तर यांचं, तर संगीत होतं ए आर रहमान यांचं. श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया पुकार या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत. गीत आहे मजरूह सुलतानपुरी आणि जावेद अख्तर यांचं, तर संगीत आहे ए आर रहमान यांचं.

श्रोतेहो, आज दुपारी 2:30 ते 3 वाजेपर्यंत नक्की फोन करा. फोन फरमाईश या आपल्या आवडीच्या कार्यक्रमासाठी. आमचे फोन नंबर्स आहेत 0240 आमचा कोड नंबर, आणि नंबर्स आहेत 2970212 आणि 2970231. नंबर्स पुन्हा एकदा ऐका, 2970212 आणि 2970231. श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया पुष्पा पागधरे आणि सुषमा श्रेष्ठ यांनी गायलेलं अंकुश या चित्रपटातलं गीत. गीत आहे अभिलाष यांचं, तर संगीत आहे कुलदीप सिंग यांचं.

श्रोते हो, आशा भोसले यांनी गायलेलं काजल या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं साहिर लुधियानवी यांचं, तर संगीत होतं रवी यांचं. श्रोते हो, आज दुपारी 2:30 ते 3 वाजेपर्यंत नक्की फोन करा फोन फरमाईश या कार्यक्रमासाठी. आमचे फोन नंबर्स आहेत 0240 आमचा कोड नंबर, आणि नंबर्स आहेत 2970212 आणि 2970231. श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया राम तेरी गंगा मैली या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. गीत आणि संगीत आहे रवींद्र जैन यांचं.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया गोपी या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

श्रोते हो, गोपी या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच आमचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 2:30 होत आहेत. श्रोते हो, सुरुवातीला विविध भारतीचे कार्यक्रम आणि 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अयोध्या मंदिर अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा. बद्रीनाथ मंदिर दान अपहार प्रकरणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना अटक. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची अनुदानप्राप्त 6 वसतिगृहं बंद असल्याचं कॅगचं निरीक्षण. आणि पुणे जिल्ह्यात वारी मार्गावर अपघातात 3 महिलांचा मृत्यू, 7 जण जखमी. अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचा अपहार झाल्याच्या आरोपांची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला तसंच राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा बजावल्या आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं. उत्तराखंडच्या बद्रीनाथ मंदिरात दान अपहार प्रकरण उघडकीला आलं असून काल रात्री विशेष चौकशी पथकानं बद्री केदार मंदिर समितीच्या अध्यक्षांना डेहराडून उठून चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. बद्रीनाथ मंदिरात 2 जुलै रोजी दानपेटीतल्या रकमेची मोजणी सुरू असताना त्यातले घोटाळे लक्षात आले आणि समितीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून संशयित आरोपींचा शोध सुरू केला होता. संशयिताला अखेर डेहराडूनमधून ताब्यात घेण्यात आलं असून पोलिसांनी CCTV फुटेज आणि इतर नोंदींची तपासणी सुरू केली आहे. आसाममधल्या 27 जणांना परदेशी घोषित करणारे परदेशी नागरिक न्यायाधिकरणाचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केले. सर्वोच्च

न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं हा महत्त्वाचा निर्णय दिला. तांत्रिक त्रुटी आणि किरकोळ विसंगतीच्या आधारावर आपल्याला परदेशी घोषित करण्यात आल्याचा युक्तिवाद करत या 27 नागरिकांनी न्यायालयात दाद मागितली होती. सर्वोच्च न्यायालयानं गुवाहाटी उच्च न्यायालय आणि परदेशी नागरिक न्यायाधिकरणाचे जुने आदेश बाजूला सारून या प्रकरणांची पुन्हा सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच तोपर्यंत याचिकाकर्त्यांवर कोणतीही सक्तीची किंवा कठोर कारवाई न करण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. राष्ट्रीय आरोग्य संशोधन धोरणाच्या मसुदा निर्मितीसाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सूचना मागवल्या आहेत. देशाच्या आरोग्य संशोधन प्रणालीला योग्य रूप आणि बळकटी देण्यासाठी या धोरणाची निर्मिती केली जात आहे. नागरिकांच्या आरोग्य सेवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विश्वासू, सर्वसमावेशक, स्वावलंबी आणि प्रभावी व्यवस्थेच्या निर्मितीत हे धोरण सहाय्यक ठरेल. विविध हितसंबंधींनी दिलेल्या सूचनांचा आणि शिफारसींचा समावेश करून हे धोरण तयार केलं जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी 27 जुलैपर्यंत आपल्या सूचना सादर कराव्यात, असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं गगनयान मोहिमेशी संबंधित क्रू मॉड्यूल प्रणालीच्या 3 महत्त्वाच्या चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. पहिल्या चाचणीत क्रू मॉड्यूल ऑपरेटिंग प्रणालीची कार्यक्षमता तपासण्यात आली. समुद्रात गेल्यानंतरची ही प्रणाली पुन्हा सरळ स्थितीत येण्यास यशस्वी ठरली. दुसऱ्या चाचणीत क्रू मॉड्यूल आणि अंतराळवीर यांना परस्परांपासून विभक्त करणारी यंत्रणा यशस्वीपणे कार्यरत असल्याचं सिद्ध झालं. तर तिसऱ्या चाचणीत क्रू मॉड्यूलची संरचनात्मक प्रणाली अपेक्षेनुसार कार्यरत असल्याचं निष्पन्न झालं. या यशस्वी चाचण्यांमुळे भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेच्या तयारीला आणखी बळ मिळाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांविरोधात दिल्लीमध्ये JNU आणि जंतर मंतर परिसरात काँक्रोच जनता पार्टी आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर पाठिंबा दिला. कोणत्याही राजकीय झेंड्याविना राजकीय मतभेद दूर सारून सर्वच राजकीय पक्षांनी तसंच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यात सहभागी व्हावं, असं आवाहन त्यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केलं. नीट परीक्षा पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि पीडित विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई मिळावी ही आंदोलकांची मागणी योग्य असल्याचं ठाकरे म्हणाले. येत्या 20 जुलै रोजी आंदोलकांच्या संसद मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना महाराष्ट्रातही आंदोलन करणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या परंतु बंद असलेल्या राज्यातल्या 6 वसतिगृहांना गेली 4 वर्ष सरकारी अनुदान मिळत राहिल्याचं नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कॅगच्या अहवालात म्हटलं आहे. यातली 4 वसतिगृहं जालना जिल्ह्यात असून 1 लातूर आणि 1 बुलढाणा जिल्ह्यात असल्याचं अहवालात म्हटलं आहे. या वसतिगृहांची अवस्था अतिशय वाईट असून गेली 4 वर्ष त्यात एकही विद्यार्थी राहत नाही. तरीही राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून या वसतिगृहांना 1.5 कोटी रुपयांहून अधिक अनुदान दिलं गेलं असल्याचं निरीक्षण अहवालात नोंदवलं आहे. इतर वसतिगृहांची परिस्थितीही वाईटच असून विद्यार्थ्यांना प्राथमिक सोयीसुविधाही मिळत नसल्याचं अहवालात म्हटलं आहे. राज्यातल्या 49 सरकारी वसतिगृहांमध्ये पर्यवेक्षक नाही, तर मुलींसाठी असलेल्या 5 वसतिगृहांमध्ये पुरुष पर्यवेक्षक नेमले गेल्याचं निरीक्षण कॅगनं नोंदवलं आहे. 2020 सालापर्यंत 200 वसतिगृह बांधण्याचं सरकारचं उद्दिष्ट पुरेसा निधी मंजूर झाला असूनही पूर्ण झालेलं नाही. पुणे जिल्ह्यात सासवड जेजुरी मार्गावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पुढे जात असलेल्या वारकरी दिंडीच्या ट्रकने धडक दिल्यामुळे 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात 4 वारकरी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा ट्रक नांदेड जिल्ह्यातल्या एका दिंडीचा होता. ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. मृत महिला सांगली जिल्ह्यातल्या कसबे डिग्रज गावच्या रहिवासी होत्या. उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, त्यामुळे सर्वांनी वाहन चालवताना चालणाऱ्या वारकऱ्यांची काळजी घ्यावी, असं आवाहन पवार यांनी केलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

0: अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृत वारकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मृताच्या कुटुंबियांना त्यांनी राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ही घटना दुर्दैवी असून पंढरीच्या वारीमध्ये संपूर्ण सुरक्षितता आणि सावधानतेच्या उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. या विद्यार्थ्यांचं यश भारताच्या अनंत युवाशक्तीचं प्रतीक असल्याचं प्रधानमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया आणि पुण्याचा कनिष्क जैन या विद्यार्थ्यांसह 5 जणांनी कोलंबियात बुकारामांगा इथं झालेल्या या स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदकं पटकावली. भंडारा जिल्ह्यात 52 धरण प्रकल्पग्रस्त आदिवासींनी 2 महिन्यांपूर्वी कालव्यात उतरून केलेल्या आंदोलन प्रकरणात पोलिसांनी आता 9 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. धरणातल्या गावांचं पुनर्वसन करण्यात आलं आहे. मात्र प्रकल्पग्रस्त आदिवासी आणि शेतकऱ्यांनी त्यांना मिळालेल्या तुटपुंज्या मदतीविरोधात हे आंदोलन केलं होतं. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत इटलीच्या जेन्निक सिनर यानं सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपद पटकावलं. काल झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात सिनरने जर्मनीच्या अलेक्झांडर स्वेरेववर 6-7, 7-6, 6-3 आणि 6-4 अशी मात केली. याच स्पर्धेच्या महिला दुहेरीत चिनी फ्रेंच जोडीनं कॅनेडियन ब्राझील जोडीचा 6-3, 7-5 असा पराभव करून अजिंक्यपद पटकावलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अयोध्या मंदिर अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा. बद्रीनाथ मंदिर दान अपहार प्रकरणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना अटक. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची अनुदानप्राप्त 6 वसतिगृह बंद असल्याचं कॅगचं निरीक्षण. आणि पुणे जिल्ह्यात वारी मार्गावर अपघातात 3 महिलांचा मृत्यू, 7 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: दुपारचे 3:10 झाली आहेत. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीची आजची पहिली प्रसारण सभा आता समाप्त होत आहे.
2: बदन मे आग सी लग गई, उफ रे दिमाग, गोया उसका शौहर लाठ ही तो है, अकड़ कर बोली.
3: हाँ, तरक्की क्यों नहीं हुई, अब 100 के ग्रेड में है.
2: रूप कुमारी खामोश हो गई. अब यह हकीकत उसकी सारी तलखियों के साथ तस्लीम करनी पड़ेगी कि राम दुलारी उससे ज्यादा खुशनसीब है. उसे बहाने से राम दुलारी के घर जाकर असलियत की छानबीन करनी पड़ेगी.
4: रूप कुमारी क्या राम दुलारी की असलियत जान सकेगी? छानबीन कैसे करेगी? असलियत क्या है, जानने के लिए सुनिए अत्यंत रोचक कहानी दो बहनें की दूसरी कड़ी.
3: मगर क्या सचमुच इस ख्याल से मुझे तस्कीन होगी? यहां कौन ईमानदार है? वही जिसे बेईमानी का मौका नहीं है और न ही इतनी हिम्मत है कि वो मौका पैदा कर ले. मेरे शौहर 75 रुपए माहवार पाते हैं, मगर क्या 10-20 रुपए ऊपर से मिल जाएं तो वो खुश होकर न लेंगे? उनकी ईमानदारी और उसूल परवरी उस वक्त तक है जब तक मौका नहीं मिलता. जिस दिन मौका मिला, सारी उसूल परवरी धरी रह जाएगी और तब तक मुझ में इतनी अखलाकी कुव्वत है कि मैं अपने शौहर को नाजायज आमदनी से रोक दूं. रोकना तो दरकिनार, मैं खुश होऊंगी. शायद मैं अपने शौहर की पीठ ठोकूं. अभी उनके दफ्तर से वापसी के वक्त मन मारे बैठी रहती हूं, तब दरवाजे पर खड़ी होकर उनका इंतजार करूंगी और जो ही वो घर आएंगे उनकी जेबों की तलाशी न लूंगी.
2: आंगन में गाना बजाना हो रहा था. राम दुलारी उमंग के साथ गा रही थी और रूप कुमारी वहीं बरामदे में उदास बैठी थी. न जाने क्यों उसके सर में दर्द होने लगा. कोई गाए, कोई नाचे, उसे

में सपनों की बारात झूमे।

एफ एम बँडच्या 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, 5:30 वाजतायत. युवकांसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आता आमच्या युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी.
1: हाय फ्रेंड्स, युववाणीच्या आजच्या काव्य वाचन या कार्यक्रमात मी मैथिली जगताप तुमचं मनापासून स्वागत करते.

मंडळी, कवितांच्या विश्वात आपण सगळेच नेहमी रमतो, नेहमी घडतो, कारण कोणत्याही कवीने लिहिलेली कविता ही कुठल्या ना कुठल्या स्टेजवर आपल्याला रिलेट होत असते. शब्द त्यांचे असतात, पण तो अनुभव आपण सगळ्यांनी घेतलेला असतो, त्यामुळे कविता ही आपल्याला खूप जवळची वाटते. आज काव्यवचन या कार्यक्रमात अशीच एक काव्यविश्वात रमणारी श्रद्धा माटेल आज आपल्यासोबत गप्पा मारायला आली आहे आणि

0: ती तिच्या कविताही आपल्यासमोर सादर करणार आहे. वेलकम टू अवर शो श्रद्धा.
1: थँक्यू मैथिली.
0: श्रद्धा, मी जसं म्हणाले की कविता हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे आणि कविता म्हटल्यानंतर आपण सगळेच अगदी भावनिक होतो, खूप पर्सनल टच असतो. तर मग आज कार्यक्रमात तू सुरुवात कुठल्या कवितेने करशील?
1: मी एक कविता लिहिलेली ज्यातून आपण एखादा आयुष्यात येणारा असा पर्व असतो किंवा एखादा टर्निंग पॉइंट असतो म्हणतो आपण आयुष्याचा, त्यात नकळतपणे आपण एक वेगळ्या वळणावर जातो आणि ते वळण खूप अनपेक्षित

0: मैफल अजून रंगणार यात शंकाच नाही.
1: हो, आणि खरं तर या कवितेचं असं आहे की आपले जे पंचेंद्रिय आहेत त्यातून आपण एखाद्या टर्निंग पॉईंटमध्ये जेव्हा जातो तेव्हा ते काय फील करतायत, तेव्हा ते काय बघतायत, तेव्हा त्यांना काय स्पर्श होतोय सांगण्याचा प्रयत्न केला.
0: वा वा वा वा. श्रद्धा, आता कविता जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सगळ्यात पहिले ज्या दोन गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात त्या म्हणजे एकतर कागद आणि दुसरी म्हणजे लेखणी. तर मग ह्या दोघांचं एक नातं असतं आणि त्या अनुषंगाने मला माहिती आहे की तू एक कविता लिहिली आहेस, तर मग ती कविता ऐकायला नक्कीच आवडेल.
1: हो, खरं तर कागद आणि लेखणीचा जोपर्यंत मेळ बसत नाही तोपर्यंत कवितेला बहर येत नाही. आणि आज आपण कितीही ऍडव्हान्स झालो, कितीही प्रगती केली, तरी जोपर्यंत ती कविता कागदावर उमटत नाही, त्या लेखणीचा स्पर्श कागदाला होत नाही, तोपर्यंत ती कविता बहरत नाही असं मला वाटतं.
0: बरोबर.
1: तर त्या अनुषंगाने एक कविता लिहिली आहे, तर अशी ही तुमच्यासमोर सादर करते कागद आणि लेखणी.
0: नक्कीच.
1: कागद गेला विसरून लेखणीची माया, कागद गेला विसरून लेखणीची माया, लाल शाहीने त्याच्या पांढऱ्या पाठीवर गिरवत बोथट झालेली माझी एक कडा, त्याच्यावर दिसले दुसऱ्या लेखणीचे शब्द जे सलतात मनाला, तरीही मी टेकलोय एका बाजूला सुन्न होऊन. कागद पाहतोय लांबून माझी ती जीर्ण अवस्था, कधी काही लिहिलेल्या बंडखोरींच्या शब्दांचा मी शिल्पकार होतो, आत्ता मात्र खिन्नतेने पाहतोय माझ्या वाचून कागदाचे हरवलेले अस्तित्व. पुन्हा घेईन का जन्म शब्दांनी आयुष्य कोरण्यासाठी, की होईन कागद माझ्या शाईने परत उमगण्यासाठी.
0: वा वा वा वा. खरंच खरंच खूप सुरेख. म्हणजे तुझ्या कवितांचं कौतुक करावं तितकंच थोडं आहे. आणि कागदाचं आणि लेखणीचं असंच नातं असतं.
1: हो,
0: हे नातं लेखक किंवा कवीशिवाय आणखी जास्त कोणाला समजणार.
1: हो.

0: श्रद्धा, इतक्या छान छान कविता तू आपल्या श्रोत्यांना ऐकवतीयस, छान सादरीकरण आहे. आता पुढची कविता तू कुठली ऐकवशील आपल्या श्रोत्यांना?
1: तर आत्ता जी कविता मी तुमच्यासमोर सादर करणार आहे ती आहे स्त्रियांबद्दल. आणि जेव्हा एक मुलगी किंवा स्त्री जेव्हा वयात येते तेव्हा तिला पाळी सुरू होते. आणि आपलं एक स्त्री म्हणून मी तरी कर्तव्य समजते की त्याच्या भोवतालचा जो टॅबू आहे तो आपल्याला मोडून काढायचा आहे. आणि जेव्हा आंतरराष्ट्रीय मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा केला जातो तर त्या दिवशी मी कविता लिहिली होती.
0: अच्छा.
1: आणि माझ्या कवितेचं शीर्षक आहे पाळी तिची. कोणी म्हणतं हात लावू नका, कोणी म्हणतं हात लावू नका, कोणी म्हणतं आंबट गोड खाऊ नका, कोणी म्हणतं हात लावू नका, कोणी म्हणतं आंबट गोड खाऊ नका, कोणी म्हणतं घराबाहेर बसा, कोणी म्हणतं घराबाहेर बसा, आणि कोणी म्हणतं दुखणं खोपणं एकट्यातच सोसा. नाही विचारत कोणी दिला दुखतंय का ग पोटात, नाही विचारत कोणी दिला दुखतंय का ग पोटात, रात्रीच्या गर्द अंधारात, रात्रीच्या गर्द अंधारात झोप लागली का ग एकट्यात, केली जर देवपूजा तर लागेल कशा, केली जर देवपूजा तर लागेल कशा, तुळशीला पाणी देऊन हातून कसे घडेल पाप, तुळशीला पाणी देऊन हातून कसे घडेल पाप, अपवित्र कसा असेल हा मासिक पाळीचा काळ, अपवित्र कसा असेल हा मासिक पाळीचा काळ, हे चक्र आहे म्हणूनच तर पुढे होईल तिला बाळ.
0: वाह वाह.
1: तिच्या त्या दिवसांमध्ये सुद्धा, तिच्या त्या दिवसांमध्ये सुद्धा बागडू द्या ना तिला अंगणातून, तिच्या त्या दिवसांमध्ये सुद्धा बागडू द्या ना तिला अंगणातून, हातात हात घेऊनी तिचा बाहेर पडूया या अंधश्रद्धेच्या रिंगणातून. अशी ही पाळी तिची, अशी ही पाळी तिची आहे निसर्गाचं देणे, नाही सोसणार बंधनं कोणती, नाही सोसणार बंधने कोणती, ठामपणे ती म्हणे, ठामपणे ती म्हणे.
0: सुंदर, खरंच खूप सुंदर. म्हणजे आत्ता ह्या कवितेवर मला शांता शेळकेंची जी खांब नावाची कविता आहे स्त्रियांना डेडिकेटेड ती आठवली, की त्यात त्या म्हणतात की देहाचाच खांब करून बाई अवघं घर तोलते.

0: आता इतक्या छान कविता श्रद्धा तू सादर करतेच आहेस, पण आपल्याला वेळेचं बंधन असल्यामुळे कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना तू कोणती कविता सादर करशील आपल्या श्रोत्यांसाठी?
1: मी आज ठरवलेलं की काहीतरी वेगळे विषय प्रेक्षकांसमोर आणायचे की ज्यातून कदाचित आपण सामाजिक किंवा बऱ्याच अशा गोष्टींना हात लावू शकतो जिथे खरंच प्रबोधनाची गरज आज सुद्धा आहे. तर त्यातलाच एक विषय आहे की आपल्या इथे असलेली किंवा परंपरागत चालत आलेली वर्णव्यवस्था. कोणीतरी जास्त सुंदर दिसतंय, कोणीतरी जास्त ठेंगणं दिसतंय, कोणीतरी जास्त सौंदर्यवान आहे, रूपवान आहे, तर त्याच्या चेहऱ्याकडे बघून त्याची पारख केली जाते. तर हे न बघता फक्त त्याचा रंग कसा आहे, तो दिसतो कसा, तो आपल्याला कसा दिसतोय, यावरून आपण त्याची पारख करतो. त्याच्यामध्ये असलेल्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी कुठे ना कुठे त्यावर बंधनं येतात आणि ही आजच्या समाजाची स्थिती आहे. तर ती माझ्या शेवटच्या कवितेतून मांडण्याचा मी प्रयत्न करेन.
0: नक्कीच नक्कीच.
1: तर कविता अशी आहे, रंगभेदाला भेदताना.
0: वा.
1: तू आणि मी, तू आणि मी आहोत माणसं खरी, तू आणि मी आहोत माणसं खरी, पण सौंदर्याच्या दिखाव्यात मात्र तू रूपवान परी. मी माझा चेहरासुद्धा लपवून राहतेय, मी माझा चेहरासुद्धा लपवून राहतेय, सांगू कोणाला व्यथा. मी माझा चेहरासुद्धा लपवून राहतेय, सांगू कोणाला व्यथा. रूप कुरूप माझे, रूप कुरूप माझे, माझी निराळीच कथा. शृंगार केला साजेसा तरी चमक राहूनी जाते, शृंगार केला साजेसा तरी चमक राहूनी जाते. मी तुझ्या पुढे सावली होऊनी राहते, पण रात्रीच्या मिट्टा अंधारातच तर मिळते चंद्राला तेज, पण रात्रीच्या मिट्टा अंधारातच तर मिळते चंद्राला तेज. तरी सावळा रंग माझा हरतो तुमच्या स्पर्धेत, कधी माझ्या रंगांमधला आपलेपणा उमजेल का, कधी माझ्या रंगामधला आपलेपणा उमजेल का. कधी कृष्ण अनश्वेत, कधी कृष्ण अनश्वेत, हा भेद मिटेल का.
0: वा वा.
1: मिळेल सन्मान दोघांना हा रंग भेद भेदताना, मिळेल सन्मान दोघांना हा रंग भेद भेदताना. अवघा रंगची एक व्हावा माणुसकीचा रंग लावताना, माणुसकीचा रंग लावताना.
0: कमाल कमाल, खरंच खूप सुंदर, इतकं छान.

0: सगळं लिहितेस, किती कौतुक करावं तितकं कमीच आहे अगं तुझं. खूप खूप छान विषयांना तू हात घातलास आणि खूप सुंदर काव्य आज तू सादर केलीस. श्रद्धा, तू आज इथे आलीस आणि सगळ्यांशी गप्पा मारल्यास, इतक्या सुरेख कविता सादर केल्यास, त्यासाठी खरंच तुझे मनापासून आभार.
1: धन्यवाद. खरं तर तुला भेटून आणि या कार्यक्रमात येऊन मला सुद्धा खूप आनंद झाला आहे. आणि असं आमच्यासाठीचा हा जो प्लॅटफॉर्म आहे की युवक युवती असतील त्यांना नवीन त्यांच्या ज्या कविता आहेत त्या सादर करता येतात आणि त्याच्या एक बाहेर सुद्धा आम्हाला एक आमचं स्वतःचं एक वेगळं व्यक्तिमत्व सादर होतं. तर त्यासाठी मी खरंच खूप आभारी आहे तुमची.
0: मोस्ट वेलकम, मोस्ट वेलकम. मंडळी, काव्याची ही मैफिल तर खूप सुंदर रंगली, पण कार्यक्रमात आता थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: दान अपहार प्रकरण उघडकीला आलं असून काल रात्री विशेष चौकशी पथकाने बद्री केदार मंदिर समितीच्या अध्यक्षांना डेहराडून इथून चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. बद्रीनाथ मंदिरात 2 जुलै रोजी दानपेटीतल्या रकमेची मोजणी सुरू असताना त्यातले घोटाळे लक्षात आले आणि समितीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून संशयित आरोपींचा शोध सुरू केला होता. संशयिताला अखेर डेहराडूनमधून ताब्यात घेण्यात आलं असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर नोंदणीची तपासणी सुरू केली आहे. राष्ट्रीय आरोग्य संशोधन धोरणाच्या मसुदा निर्मितीसाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सूचना मागवल्या आहेत. विविध हितसंबंधांनी दिलेल्या सूचनांचा आणि शिफारशींचा समावेश करून हे धोरण तयार केलं जाणार आहे. इच्छुकांनी 27 जुलैपर्यंत आपल्या सूचना सादर कराव्यात असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. शहरांच्या सर्जनशील विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड या अभिनव अभियानामुळे नागरी पायाभूत सुविधा आणि सेवा वितरणात लक्षणीय सुधारणा होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. अर्बन चॅलेंज फंड अभियानाच्या आराखड्यावर आज मुंबईत झालेल्या सविस्तर चर्चेत ते बोलत होते. यापूर्वी नाशिक आणि पुणे महानगरपालिकेत या धर्तीवर पाणी पुरवठा तसंच स्वच्छता यासाठी निधी उभारले आहेत. यासाठी राष्ट्रीय सर्वोच्च समितीची मंजुरी देखील मिळाली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि नागपूर महानगरपालिकेच्या काही प्रकल्पांना या पद्धतीने निधी उपलब्ध होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान कामगारांसंबंधी विविध कायद्यांमध्ये सुधारणांच्या माध्यमातून व्यापक कामगार हित जपण्याला प्राधान्य देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते आज मुंबईत झालेल्या यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते. केंद्रीय कामगार कायद्यांशी सुसंगत राज्याची नियमावली करताना राज्याच्या हितासाठी काही सुधारणा आवश्यक असल्यास त्या करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांविरोधात दिल्लीत JNU आणि जंतर मंतर परिसरात कॉक्रोच जनता पार्टी आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर पाठिंबा दिला. ते मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. नीट परीक्षा पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि पीडित विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई मिळावी ही आंदोलकांची मागणी योग्य असल्याचं ठाकरे म्हणाले. येत्या 20 जुलै रोजी आंदोलकांच्या संसदेवरच्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना महाराष्ट्रातही आंदोलन करणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं गगनयान मोहिमेशी संबंधित क्रू मॉड्यूल प्रणालीच्या 3 महत्वाच्या चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या. या यशस्वी चाचण्यांमुळे भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेच्या तयारीला आणखी बळ मिळाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. राज्यात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या परंतु बंद असलेल्या 6 वसतीगृहांना गेली 4 वर्ष सरकारी अनुदान मात्र मिळत असल्याचं नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कॅगच्या अहवालात म्हटलं आहे. यातली 4 वसतीगृह जालना जिल्ह्यात असून लातूर आणि बुलढाणा जिल्ह्यात 1-1 वसतीगृह असल्याचं अहवालात म्हटलं आहे. गेली 4 वर्ष त्यात एकही विद्यार्थी राहत नाही. तरीही राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून या वसतीगृहांना 1.5 कोटी रुपयांहून अधिक अनुदान दिलं गेलं असल्याचं निरीक्षण या अहवालात नोंदवलं आहे. इतर वसतीगृहांची परिस्थिती वाईट असून विद्यार्थ्यांना प्राथमिक सोयी सुविधाही मिळत नसल्याचं अहवालात म्हटलं आहे. 2020 सालापर्यंत 200 वसतीगृह बांधण्याचं सरकारचं उद्दिष्टही पुरेसा निधी मंजूर झाला असूनही पूर्ण झालेलं नाही असं या अहवालात नमूद केलं आहे. पुणे जिल्ह्यात सासवड जेजुरी मार्गावर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पुढे जात असलेल्या वारकरी दिंडीच्या ट्रकने धडक दिल्यामुळे 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात 4 वारकरी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा ट्रक नांदेड जिल्ह्यातल्या एका दिंडीचा होता. ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. मृत महिला सांगली जिल्ह्यातल्या कसबे डिग्रज गावच्या रहिवाशी होत्या. उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, त्यामुळे सर्वांनी वाहन चालवताना चालणाऱ्या वारकऱ्याची काळजी घ्यावी असं आवाहन पवार यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृत वारकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मृतांची

0: त्या कुटुंबियांना त्यांनी राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ही घटना दुर्दैवी असून पंढरीच्या वारीमध्ये संपूर्ण सुरक्षितता आणि सावधानतेच्या उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. पैठणच्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीने आज बीड जिल्ह्यात हटकरवाडी इथला गारमाथा घाट पार केला. परंपरेनुसार नाथवंशजांना विना बैलाच्या गाडीत बसवून ग्रामस्थांनी स्वतःच्या बळावर गारमाथा डोंगर पार केला. यावेळी शेकडो तरुण भाविक सहभागी झाले होते. गारमाथा डोंगरावर पोहोचल्यानंतर नाथवंशजांचा सन्मान करण्यात आला. बीड नगर परिषदेची सर्वसाधारण सभा आज तहकूब करण्यात आली. मंजूर ठरावांची आणि चालू कामांची माहिती दिली नाही या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले. मंजूर ठरावांची आणि कामकाजाची सविस्तर माहिती प्रत्येक नगरसेवकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. ही संपूर्ण माहिती समोर येत नाही तोपर्यंत कोणत्याही गोष्टीला मान्यता देणार नाही असं भाजपच्या गटनेत्या डॉ सारिका क्षीरसागर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. धुळे जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेनं बेकायदेशीरपणे गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या 2 तरुणांना मुंबई आग्रा महामार्गावर अटक करून 43,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. गेल्या 20 दिवसात धुळे शहरातील तिसरी तर जिल्ह्यातील ही चौथी अवैध शस्त्रविरोधातील कारवाई असून अशा प्रकारे शस्त्र पुरवठा करणाऱ्या मूळ स्रोताचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिली. विद्यार्थी हा विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या सर्व शैक्षणिक उपक्रमांचा केंद्रबिंदू असून त्यांच्या सर्वांगीण हितासाठी विद्यापीठ सदैव कटिबद्ध असल्याचं नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांनी केलं आहे. विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये अधिक प्रभावी समन्वय निर्माण करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अधिक उज्ज्वल करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करावं असंही कुलगुरू डॉ मनोहर चासकर म्हणाले. विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात महाविद्यालय विविध प्रशासकीय आणि शैक्षणिक अडचणींच्या आढावा बैठकीत उपस्थित प्राचार्यांना मार्गदर्शन करताना अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. या विद्यार्थ्यांचं यश भारताच्या अनंत युवा शक्तीचं प्रतीक असल्याचं पंतप्रधानांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया आणि पुण्याचा कनिष्क जैन या विद्यार्थ्यांसह 5 जणांनी कोलंबियात बुकारामांगा इथं झालेल्या या स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदकं पटकावली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या मुलांचं अभिनंदन केलं आहे. टीईटी पेपर फुटी प्रकरणात अटकेत असलेल्या 2 आरोपींना आज भिवंडी न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणात आतापर्यंत 12 आरोपींना अटक केली आहे. या सर्वांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणातील 2 मुख्य आरोपी अजूनही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये येत्या 20 जुलैपासून अग्निभरती मेळावा सुरू होणार आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत ऑनलाईन सामायिक प्रवेश परीक्षा CEE यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी मुंब्रा इथल्या मौलाना अब्दुल कलाम आझाद क्रीडा संकुलात हा मेळावा होणार आहे. नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात यावर्षी BCA आणि MBA हे 2 शिक्षणक्रम ऑनलाईन सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. विद्यापीठ अनुदान आयोग UGC आणि दूरस्थ शिक्षण मंडळ DEB यांच्या मार्गदर्शक तत्वांनुसार हे शिक्षणक्रम राबवण्यात येणार असल्याचं विद्यापीठातर्फे सांगण्यात आलं आहे. क्रिकेट. लंडनमध्ये झालेल्या लॉर्ड्स कसोटीत भारतीय महिला क्रिकेट संघानं ऐतिहासिक विजय मिळवला. आज सामन्याच्या 4थ्या दिवशी भारतीय संघानं यजमान इंग्लंड संघाला 186 धावांतच सर्व बाद करून कसोटी 270 धावांनी विजय मिळवला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राम जन्मभूमी देणगी अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सरकारसह राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटीस. लॉर्ड्स कसोटीत भारतीय महिला क्रिकेट संघाचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय.
1: सर्वोच्च न्यायालयेन उक्तं यत् नागरिकता निर्णय उतवा विदेशित्व घोषणा निष्पक्षया विधिसम्मतया युक्तियुतया च प्रक्रियया एव भवेत्. सममेव न्यायालयेन 27 याचिकाकर्तॄणां विदेशित्वं समर्थनयुतः गुवाहाटी उच्चन्यायालयस्य निर्णयः अपि निरस्तः. सर्वोच्चन्यायालयेन अयोध्यायाः रामजन्मभूमिमन्दिरस्य दानविषये आरोपितदुरुपयोगस्य अन्वेषणरताय विशेषान्वेषणदलाय अन्वेषणविषये प्रतिवेदनम् उपस्थापयितुं निर्देशः प्रदत्तः. राष्ट्रपतिः द्रौपदी मुर्मुः तमिलनाडुराज्ये अमोनिया गैस स्रावेन प्रभावितानां झारखण्ड राज्यस्य श्रमिकाणां प्रकरणस्य संज्ञानं गृहीतवती. तथा च शीघ्र कार्य संपादनाय निर्देशान प्रदत्तवती।

तर आपल्या विस्मृतीत कधी गेल्याच नाहीत. विशेषतः बाहेर वेडावाकडा पाऊस पडायला लागला की आपल्या ओठावर इंदिराबाईंच्या कवितेचे शब्द सहजच येतात. नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्रमोळी आणि दारात सायली. कुब्जा ही त्यांची कविता तरी कुठे विसरलोय आपण. अजून नाही जागी राधा, अजून नाही जागे गोकुळ, अशा अवेळी पैल तीरावर आज घुमेका पावा मंजुळ. आणि त्यांची आणखी एक कविता, पत्र लिही पण नको पाठवू शाई मधुनी काजळ गहिरे, लिपिरेशांच्या जाळी मधुनी नको पाठवू हसू लाजरे. इंदिराबाईंच्या कितीतरी कविता आपल्या मनाच्या तळघरात आपण अगदी जपून ठेवल्या आहेत. इंदिराबाईंचा जन्म 4 जानेवारी 1914 तवंदी नावाच्या बेळगाव जवळच्या लहानशा खेड्यात बाईंचं बालपण गेलं. शिक्षणासाठी त्या पुण्यात आल्या, फर्ग्युसन कॉलेजात शिकायला लागल्या. तिथेच त्यांना कवी ना मा संत भेटले. वयाच्या 16व्या 17व्या वर्षी म्हणजे साधारण 1930-31च्या सुमारास इंदिराबाई कविता लिहू लागल्या. 1935 साली त्यांचा प्रेमविवाह कवी नामासंत यांच्याशी झाला आणि एका अभिरुचीसंपन्न सहजीवनाची सुरुवात झाली. साहित्यप्रेमाच्या भक्कम पायावरच त्यांचं सहजीवन उभं होतं. लग्नानंतर अगदी सुरुवातीच्या काळात इंदिराबाई कवितेपेक्षा कथाच अधिक लिहायच्या. कारण काय तर कथेला त्या काळी चक्क 12 रुपये मानधन मिळायचं आणि त्या पैशातून पुस्तकं विकत घेता यायची, म्हणून बाई असं करायच्या. पुस्तकाचा विषय निघालाय त्यामुळे मला बाईंची मोरपीस नावाची कविता आठवलीय. बालपणीच्या गमती जमती एक त्यातली अजून हसते, पुस्तकातले मोर पीसते हळूच गालावरुनी फिरते. सक्तीचे करी भकास पुस्तक, सक्तीचे करी भकास पुस्तक, अर्थ जातला येत न उमजून, आगंतुकाची मल्ली नाथी सगळा याचा चोथा आपण. अभ्यासाचे गभीर नाटक शब्दांची टरफले घोकते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते. बालपणीच्या पुस्तक वाचतानाच्या गमती जमतीवरची गोड अशी ही कविता. आजही ही कविता वाचताना खुणेसाठी पुस्तकात ठेवलेलं मोरपीस आपल्याही गालावरून नकळत फिरू लागतं. लग्नानंतर इंदिराबाईंचं कथालेखन, आवडीच्या पुस्तकांचं वाचन सुरूच होतं आणि त्याचबरोबर कविता लेखनही. 1940 साली त्यांचा आणि त्यांचे पती नामा संत यांचा एकत्रित कविता संग्रह सहवास प्रसिद्ध झाला. पुढे 1944 साली नामा संतांना बेळगावच्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी मिळाली आणि दोघंही बेळगावला स्थायिक झाले. त्यावेळचं बेळगाव छोटसं पण हिरव्यागार वनश्रीनं नटलेलं सुंदर असं गाव होतं. बेळगावात राहत असतानाची एक लोभस आठवण इंदिराबाईंनी मृद्गंध या त्यांच्या ललित लेखसंग्रहात लिहून ठेवली आहे. मे महिन्याचे अखेरचे दिवस होते. पावसाळा कधीही सुरू होईल असं वातावरण झालं होतं. एके संध्याकाळी 8च्या सुमारास दाराशी टांगा थांबला. टांग्यातून कोण आलंय ते पाहायला इंदिराबाई दाराशी आल्या. पाहिलं तर टांग्यातून नामा संत हसत हसत खाली उतरले आणि बाईंना म्हणाले, चल चल आपल्याला जायचंय एकीकडे. नेसलेलं पातळ चांगलंच होतं. मग ओचा पदर नीट करून बाई त्यांच्याबरोबर निघाल्या. त्यांचा मुलगा चंदू तसा लहानच होता त्यावेळी. त्यानेही मी बरोबर येतो असा हट्ट धरला म्हणून त्यालाही घेऊन दोघं निघाले. कॅम्पमध्ये एका चौकातील बसक्या पुलापाशी टांगा थांबला. टांग्यातून तिघही खाली उतरले. नामासंत बाईंना म्हणाले, ते बघ तिकडे. त्यांनी सांगितलेल्या दिशेला पाहावं तर काय, असा उत्सव कधी जन्मात बघितला नव्हता. वर ढगाळलेलं आभाळ, किट्ट काळोख, गार गार थेंब टाकणारा वारा, कॅम्पमधले अवाढव्य फांद्या असलेले ते उंच भरगच्च वृक्ष, त्या वृक्षांच्या पाना फांद्यातून झिलमिल लखलखणारे असंख्य काजवे, त्यांच्या हिरवट पारदर्शी शांत अशा प्रकाशबिंदूंची झगमगणारी अगणित नर्तनवलय पाहताना बाईंनी त्या काजव्यांच्या वृक्षाला नाव दिलं नक्षत्र वृक्ष. नक्षत्र वृक्षात हरवून जाण्याचा बाईंचा हा अनुभव मनात रुजलाच होता अगदी खोल. पुढे अनेक वर्षांनी आणखी एक अनुभव त्यांनी घेतला. घरापासून नोकरीच्या ठिकाणी जाताना वाटेत
त्यांना खणलेली माती दिसली.

मराठी साहित्य विश्वातील प्रतिभासंपन्न प्रगल्भ कवयित्री इंदिरा संत यांचा स्मृतिदिन. खरं सांगायचं तर इंदिरा संत

धरणीच्या गाभ्यातून खणून काढलेली ओलसर लाल अगदी ताजी माती, मानवी स्पर्शही न झालेली ती माती बाईंनी हातात घेतली तेव्हा त्यांना तिचा स्निग्ध मऊ शीतोष्ण स्पर्श अगदी जाणवायला लागला. या अनुभवानंतरही बराच काळ मध्ये निघून गेला. नक्षत्र वृक्षाचा अनुभव आणि हा ताज्या मातीच्या स्पर्शाचा अनुभव, हे दोन्ही अनुभव अबोध मनाच्या पातळीवर परस्परात अनाहूतपणे मिसळून जाऊन काही वर्षांनी बाईंना कविता सुचली मृण्मयी.

ताज्या मातीच्या स्पर्शाचा अनुभव. हे दोन्ही अनुभव अबोध मनाच्या पातळीवर परस्परात अनाहूतपणे मिसळून जाऊन काही वर्षांनी बाईंना कविता सुचली, मृण्मयी. मृण्मयी म्हणजे मातीची, मातीचे धरणीचे गुणधर्म असलेली स्त्री. मातीला पार्थिवतेला अपुरेपणाचा शाप आहे, आणि तो शाप आहे म्हणूनच तिला पूर्णत्वाची, फळत फुलत राहण्याची ओढही आहे. मग त्याच ओढीने ते पुरुषाला साथ घालते, आणि त्याकरताच सर्व ऋतूंचे विभ्रमही तिला हवे असतात. बाईंची मृण्मयी ही कविता याच आशयाची. रक्तामध्ये ओढ मातीची, मनास मातीचे ताजेपण. रक्तामध्ये ओढ मातीची, मनास मातीचे ताजेपण. मातीतून मी आले वरती, मातीचे मम अधुरे जीवन. कोसळताना वर्षा अविरत, स्नान समाधी मध्ये डुबावे. तवात विजल्या प्राजक्ता परी, ओल्या शरदा मधी निथळावे. हेमंताचा ओढून शेला, हळूच ओले अंग टिपावे. हेमंताचा ओढून शेला, हळूच ओले अंग टिपावे. वसंतातले फुला फुलांचे छापील उंची पातळ ल्यावे. ग्रीष्माची नाजूक टोपली, उद्वावा कच भार तिच्यावर. जर्द विजेचा मत्त केवडा, तिरकस माळावा वेणीवर. आणिक तुझिया लाख स्मृतींचे खेळवीत पदरात काजवे. उभे राहुनी असे अधांतरी, तुझला घ्यावे तुझला घ्यावे. बाईंच्या याच कवितेत नाही तर आणखी अनेक कवितांमधून विविध झाडांचे, पानाफुलांचे, ऋतूंचे संदर्भ येत राहतात. निसर्गाचे अनेक रंग, त्याच्या मनोहारी छटा, निसर्गाची लोभस रूपही त्यांच्या कवितेत सातत्यानं येत राहतात. आणि या सगळ्या गोष्टी त्यांच्या कवितेत परस्परांमध्ये जणू फेरच धरतायत. शिवाय त्या फेराला एक लय आहे, एक नाद आहे, असंच आपल्याला वाटत राहतं बाईंच्या कविता वाचताना. कधी कधी बाई त्यांच्या शब्दांच्या कुंचल्यातून निसर्गालाच व्यक्तित्व बहाल करतात. याच संदर्भात त्यांची ही निळी पांढरी नावाची एक कविता मला आता आठवते. त्या कवितेत शरद ऋतूतील दुपार रंगवली आहे बाईंनी. ही निळी पांढरी शरदातील दुपार, तापल्या दुधापरी ऊन हिचे हळुवार. ही निळी पांढरी शरदातील दुपार, तापल्या दुधापरी ऊन हिचे हळुवार. दाटली सायकी स्निग्ध शुभ्र आकाशी, फिरतात तशाया शुभ्र ढगांच्या राशी. त्या ऊन दुधाचे घुटके घेत खुशाल, त्या ऊन दुधाचे घुटके घेत खुशाल. सुस्तीत लोळतो हिरवा खाली माळ, अन बसल्या तेथे गायी करीत रवंथ. वारीत शेपट्या कोणी चरती संथ. याच कवितेत बाई शेवटी म्हणतात, का गोड जाड्य हे पसरे धरणी वरती, का गोड जाड्य हे पसरे धरणी वरती. रेंगाळत का हे सौख्य विलक्षण भवती. दिस भरलेली ही काय तरी गर्भार, टाकीत पावले चाले रम्य दुपार. टाकीत पावले चाले रम्य दुपार. एखाद्या दिवस भरलेल्या गर्भार स्त्रीसारखी शरदातली ही दुपार इंदिराबाईंना दिसली. इंदिराबाईंची प्रतिभा पाहताना वाटतं हे सगळं कुठून येत असेल. बाई स्वतः त्यांच्या अजिंठा या कवितेत म्हणतात, अजिंठ्याच्या कलाकाराची विसरून राहिलेली एक पुसट रेषा माझ्या रक्तातून वाहत आहे. बाईंचं हे म्हणणं किती खरं आहे ना. बाईंनी अनुभवलेला निसर्ग, तो अनुभवतानाची त्यांची तरल भावावस्था आणि ती अवस्था शब्दात मांडताना त्या कवितांना आलेलं तेज, त्या शब्दांना लाभलेलं व्यक्तिमत्व, सगळं अलौकिकच आहे. बाईंच्या कवितेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बाई आपली भावावस्था, आपल्या मनाची स्थिती आणि बाहेरची परिस्थिती निसर्ग प्रतिमांमधून आपल्यापर्यंत पोचवतात, आणि तेही अगदी सूचकपणे. साध्या अनलंकृत शब्दात उतरलेला आशय इतका घनगंभीर असतो की तो आत खोलवर आपल्या मनात झिरपतच राहतो. म्हणजे कसं तर त्यांची स्थिरचित्र नावाची एक कविता आहे, तीच ऐकवते. वर निळ्या पांढऱ्या फराट्यांचे कोरडे आकाश. वर निळ्या पांढऱ्या फराट्यांचे कोरडे आकाश. खाली
कठोर

करड्या रेषांचा ओसाड माळ, मध्ये उंच कुतुबमिनार कष्टमापक, पायथ्याशी एक उघडी वही सावलीत सामावलेली, पायथ्याशी एक उघडी वही सावलीत सामावलेली, जिच्यावर साकारलेले श्री शिल्कीचे पूज्य ब्रह्म, एक पोपटी वेल वळसेदार रांगणारी, रांगत रांगत पाषाणावर हिरवी बोटे टेकणारी, हे एक स्थिरचित्र, हे एक स्थिरचित्र. केवळ 11 वर्षांचं सहजीवन, अचानक उद्भवलेल्या विषमज्वराने नामासंतांचं झालेलं अकाली निधन, पदरात 3 मुलं, अशा परिस्थितीत एकटीनं संसार करताना झालेली मनाची आणि संसाराची स्थिती आणि अशाच संसाराचं चित्र कधी पालटेल ते ठाऊक नाही, म्हणूनही कदाचित कवितेला बाईने नाव दिलं असावं स्थिरचित्र. पण या स्थिरचित्राला मुलाबाळांची, कवितेची आणि स्मृतीत राहिलेल्या पतीच्या प्रेमळ सहवासाची पोपटी वेल आहे, आणि ती वेल पाषाण हृदयी समाजावर आपली हिरवी बोटं टेकवणारी आहे. शेला, मेंदी, रंगवावरी, गर्भरेशीम, मृगजळ, वंशकुसुम, निराकार अशा अनेक संग्रहातून बाई शेवटपर्यंत कविता लिहित राहिल्या. भावगर्भ, तरल आणि जाणीवेच्या पातळीवर उतरलेल्या अनुभवाची आत्मनिष्ठ रसमयी कविता बाई लिहित राहिल्या. 85 वर्षाच्या जीवनकाळात 60 वर्ष त्यांचा हात लिहिता होता. 1970 नंतरच्या काळात स्त्री स्वातंत्र्याचे, स्त्रीवादाचे वारे वाहू लागले. त्याचा प्रभाव इंदिराबाईंच्या काही मोजक्या कवितांवर पडला. या संदर्भातली मध्यमवर्गी गार्गी ही कविता तर प्रसिद्धच आहे, पण स्त्री जीवनाचा वेध घेणारी त्यांची आणखी एक कविता मला फार आवडते. त्या कवितेचं शीर्षक आहे एकटी. एकट्याने स्वावलंबी वृत्तीने जगणाऱ्या स्त्रीकडे समाज कसा पाहतो यावरची ही कविता. आज काळ बदललाय, स्त्रियांची स्थिती, समाजाची मानसिकता बदलली आहे, काही प्रमाणात हे खरंही आहे, पण सार्वत्रिकपणे अशी परिस्थिती झाली आहे असं मात्र दिसत नाही. एकट्याने राहणाऱ्या स्त्रीकडे स्पष्टपणे नाही तरी मनातून आजही अनेकदा ज्या भावनेनं पाहिलं जातं त्यावरच काही सांगू पाहणारी बाईंची एकटी ही कविता. एकटी मिळवती ती मग कशीही, लहान मोठी, विवाहित अविवाहित, गरीब श्रीमंत, शेवटी ती एकटी. एकटीचे दार उघडे, आत गप्पा, प्रश्नांच्या माशा घोंगावत, आत बाहेर कोण, काय, कसल्या, हे एक रिकाम टेकडे कुतूहल. एकटीचे दार बंद, प्रश्नांचे तीर दारावर, अस्वस्थ, तर्कग्रस्त, मनात गाठी बांधणारे एकटीचे बाहेर जाणे, नीटनेटके, सहज, दिमाखाचे, मागून प्रश्नांचा घोळका, कुठे, कुणाकडे, कशाला, उत्सुक, उतावळा. एकटीचे यश बढतीचे, पगारवाढीचे, बदलीचे, परीक्षांचे, प्रश्नांच्या मानाखाली हिरमुसलेले हिंसक, कुणामुळे, कशामुळे. एकटीच्या घराला कुलूप, सगळे प्रश्न दुर्मुखलेले, दुखवट्याच्या सभेसाठी उत्सुक, प्रश्नांचा घोळका सतत एकटी बरोबर, आज इथला उद्या तिथला, तिच्याच आया बहिणींचा. एकटीच कशी, कोण, कुठून, का, आणखी आणखी, प्रश्नांचा घोळका सतत एकटी बरोबर. बाईंच्या काही कवितांमधून स्त्री जाणीवेचे पदर दिसत असले तरी स्त्रीवादी कवयित्री ही काही त्यांची खरी ओळख नाहीच. बाईंनी स्त्रीवादी नाही तर संवेदनशील स्त्री मनाची कोमल भावकविता लिहिली आहे. आयुष्यात आलेले कटू अनुभव शांत समंजस वृत्तीने पचवणारी स्त्री त्यांच्या कवितेत वारंवार आपल्याला भेटत राहते. किती उठली वादळे, किती सावट दाटले, किती ताणले तणावे, किती काहूर माजले, किती सोसले साहिले, किती टाकले गाळून, आता त्याची न जाणीव नाही तीही आठवण, कात उलटून टाकिली मन मोकळे कोवळे, उन्हा वारी याची मूस कशी वेल्हाळ सळसळे, उन्हा वारी याची मूस कशी वेल्हाळ सळसळे.
आयुष्यात

ओसावा लागलेला कडवटपणा, वाट्याला आलेल्या दुःखाची काट टाकून निसर्गाच्या कवितेच्या सहवासात बाईंनी आपल्या मनाला सतत मोकळं कोवळं ठेवलं. आपल्या कवितेचं महावस्त्र समंजस, उन्नत मनाचा, विशुद्ध भावनेचा शालीन शेला पांघरून मराठी वाचकांना दिलं. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर बाईंनी लिहिलेली महावस्त्र नावाची कविता त्याची साक्ष देणारी. वर्तमानाचा आस्वाद सहा रसांच्या फुलांचा, फुले वेचावी फुडावी हाच नाद जीवनाचा. हसू रुसूच्या डोळ्यांनी घ्यावा पदर भरून, आणि स्मृतीच्या अंगणी रास घालावी निळून. स्मृती मोठी कलाकार, स्मृती मोठी कलाकार घेते भरून रांजण. रस रंग परागांचे चाले तिचे घुसळण. निळे जांभळे अंजिरी धागे वर तरंगले, रेशमाचे रंगरंग रांजणात रूप आले. तेच उलगुन धागे पहिली साखळी घालते, तेच उलगुन धागे पहिली साखळी घालते. रुद्र गाठीच्या विणीने महावस्त्र मी गुंफिते. घन श्याम सावळ असा उभा मागे भूतकाल, ओलांडते वर्तमान एका क्षणाची चाहूल. विणलेले महावस्त्र शेला त्याला पांघरते, विणलेले महावस्त्र शेला त्याला पांघरते. वर्तमानाचे संचित त्याच्या पायाशी ठेवते, वर्तमानाचे संचित त्याच्या पायाशी ठेवते. बाईंच्या कविता वाचताना आपल्या मनात येतं, निसर्ग, प्रेम, विरह, दुःख आणि एकाकीपण हे त्यांच्या कवितेचे पंचप्राण आहेत. पण त्यांच्या कवितेकडे अधिक जाणतेपणानं, सूक्ष्मपणानं पाहताना ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे जे म्हणतात ते अधिक भिडतं आपल्या मनाला. अरुणाताई म्हणतात, बाईंच्या कवितेतलं प्रेम म्हणजेच त्यांचं दुःख आहे, त्या दुःखाच्या गाभ्यातच विरह आहे, विरहाची मिठी एकाकीपणाला आहे, आणि या सगळ्यात निसर्ग विरघळून एकजीव झालेला आहे. हे सगळं आपल्याला जसं जसं जाणवत जातं तसं तसं अधिक खोलवर उमजत जातं. इंदिराबाईंची कविता, त्यांची प्रतिभा मराठी साहित्यात सर्वार्थानं किती वेगळी आणि श्रेष्ठ आहे ते. इंदिराबाईंच्या प्रतिभेबद्दल बोलायचं तर त्यांच्याच जशी ती या कवितेची आठवण येते. जशी ती, तो कधी येईल कधी न येईल, कधी भेटेल कधी न भेटेल, कधी लिहील कधी न लिहील, कधी आठवण काढील कधी न काढील, असा तो एक अनिश्चिती. बंदिस्त घड्याळातील लंबकासारखी, मृत्यूसारखी. त्या अनिश्चितीच्या ताणाच्या धाग्यात तिचे पाय गुंतणार, काचणार, कोलमडणार. त्या अनिश्चितीच्या ताणाच्या धाग्यात तिचे पाय गुंतणार, काचणार, कोलमडणार. पण तिने त्या रंगदार धाग्यांचा एक पिळदार गोफ केला आणि त्याच्या झुल्यावर उभी राहून ती झोके घेऊ लागली या आसमानापासून त्या आसमानापर्यंत. अशी ती एक मुक्ता, वाऱ्यासारखी, जीवनासारखी. ती एक मुक्ता, वाऱ्यासारखी, जीवनासारखी. वाऱ्यासारख्या आणि जीवनासारख्या मुक्त अशा इंदिराबाईंच्या प्रतिभेला पुन्हा एकदा सादर वंदन. धन्यवाद.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम साहित्य सौरभ. आजचा हा कार्यक्रम केंद्रित होता कवयित्री इंदिरा संत यांच्यावर. लेखन आणि वाचन केलं होतं दीपाली दातार यांनी. सूत्रसंचालन सविता जेरे यांचं आणि सादरकर्ते होते सुमित श्रीबाद. साहित्य सौरभ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: साहित्य सौरभ हा कार्यक्रम आपण ऐकत होतात प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7 वाजतायत प्रादेशिक बातम्या.
1: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
2: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
1: झालं सगळं. झालं बजेट तयार?
2: हो.
1: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
2: नको.
1: मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
2: आणखी एक.
1: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
2: आली आहे मोठी.
1: आता जाग बाई.
3: RBI सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
4: आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अयोध्या मंदिर दान अपहार प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसा. राज्यातली मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची अनुदानप्राप्त 6 वसतिगृह बंद असल्याचं कॅगचं निरीक्षण. इतर वसतिगृहांची परिस्थितीही खराब. स्पर्धा परीक्षा घोटाळ्याच्या विरोधात काँग्रेस जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा. पुणे जिल्ह्यात वारी मार्गावर अपघातात 3 महिलांचा मृत्यू, 7 जण जखमी. आणि लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय. अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचा अपहार झाल्याच्या आरोपांची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला तसंच राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा बजावल्या आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या परंतु बंद असलेल्या राज्यातल्या 6 वसतिगृहांना गेली 4 वर्ष सरकारी अनुदान

मात्र मिळत असल्याचं कॅग अर्थात नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांच्या अहवालात म्हटलं आहे. यातील 4 वसतिगृह जालना जिल्ह्यात असून 1 लातूर आणि 1 बुलढाणा जिल्ह्यातला आहे. या वसतिगृहांची अवस्था अतिशय वाईट असून गेली 4 वर्ष त्यात एकही विद्यार्थी राहत नाही. तरीही राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून या वसतिगृहांना 1.5 कोटी रुपयांहून अधिक अनुदान दिलं गेलं असल्याचं निरीक्षण अहवालात नोंदवलं आहे. इतर वसतिगृहांची परिस्थिती वाईट असून विद्यार्थ्यांना प्राथमिक सोयी सुविधाही मिळत नसल्याचं अहवालात म्हटलं आहे. राज्यातल्या 49 सरकारी वसतिगृहांमध्ये पर्यवेक्षक नाहीत, तर मुलींसाठी असलेल्या 5 वसतिगृहांमध्ये पुरुष पर्यवेक्षक नेमल्या गेल्याचं निरीक्षणही कॅगनं नोंदवलं आहे. 2020 सालापर्यंत 200 वसतिगृह बांधण्याचं सरकारचं उद्दिष्ट पुरेसा निधी मंजूर झाला असूनही पूर्ण झालेलं नाही. स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहाराच्या विरोधात दिल्लीत JNU आणि जंतरमंतर परिसरात कॉक्रोच जनता पार्टी आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर पाठिंबा दिला. कोणत्याही राजकीय झेंड्याविना राजकीय मतभेद दूर सारून सर्वच राजकीय पक्षांनी तसंच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केलं. नीट परीक्षा पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि पीडित विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई मिळावी ही आंदोलकांची मागणी योग्य असल्याचं ठाकरे म्हणाले. येत्या 20 जुलै रोजी आंदोलकांच्या संसद मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना महाराष्ट्रातही आंदोलन करणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज त्यांच्या वर्षा निवासस्थानी 3 महत्वाच्या बैठका झाल्या. ST अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आगारांच्या पुनर्विकासाला सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून गती देण्यासाठी आवश्यक धोरणात्मक प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावा असे निर्देश त्यांनी परिवहन विभागाच्या बैठकीत दिले. प्रत्येक आगाराची व्यावसायिक क्षमता लक्षात घेऊन स्वतंत्र नियोजन करायला हवं असं ते म्हणाले. कामगारांसंबंधी विविध कायद्यांमध्ये कामगार विभागाच्या माध्यमातून सुधारणा करण्यात येत आहेत. या सुधारणांमधून व्यापक कामगार हित जपण्याला प्राधान्य द्यावं असं मुख्यमंत्र्यांनी कामगार कायद्यांच्या सुधारणा सादरीकरण बैठकीत सांगितलं. नगरविकास विभागाच्या आढावा बैठकीत अर्बन चॅलेंज फंड अभियानाच्या आराखड्यावर सविस्तर चर्चा झाली. शहरी विकासात सृजनशील बदल घडवून आणण्यासाठी शहरांना विकासाचं केंद्र मानून त्यांच्या प्रगतीतले अडथळे दूर करण्यासाठी अर्बन चॅलेंज फंडच्या माध्यमातून विकास करण्यात यावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. अहिल्यानगर शहरात आज ज्ञानेश्वर आणि निवृत्तीनाथ या 2 भावंडांच्या दिंड्यांची भेट झाली. त्यानंतर आज सकाळी या दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या. या प्रमुख दिंड्यांबरोबर गावागावातून येणाऱ्या संत नामदेव महाराज, संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्यासह विविध दिंड्या शहरामध्ये दाखल होत आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. पुणे जिल्ह्यात सासवड जेजुरी मार्गावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पुढं जात असलेल्या वारकरी दिंडीच्या ट्रकनं धडक दिल्यामुळे 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात 4 वारकरी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा ट्रक नांदेड जिल्ह्यातल्या 1 दिंडीचा होता. ट्रक चालकाला ताब्यात घेतलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मृत महिला सांगली जिल्ह्यातल्या कसबे डिग्रज गावच्या रहिवाशी होत्या. उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, त्यामुळे सर्वांनी वाहन चालवताना चालणाऱ्या वारकऱ्यांची काळजी घ्यावी असं आवाहन पवार यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबियांना त्यांनी राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ही घटना दुर्दैवी असून पंढरीच्या वारीमध्ये संपूर्ण सुरक्षितता आणि सावधानतेच्या उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी सामन्यात भारतानं इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय मिळवला. विजयासाठी भारतानं दिलेल्या 457 धावांच्या आव्हानापुढं यजमान इंग्लंडचा दुसरा डाव आज चौथ्या दिवशी
186 धावात आटोपला.

0: भारताकडून स्नेह राणानं चार बळी घेतले तर सायली सातघरे, क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. भारतानं पहिल्या डावात 285 धावा केल्या होत्या आणि इंग्लंडचा पहिला डाव 170 धावात गुंडाळला होता. त्यात गोलंदाज क्रांती गौडनं 5 बळी घेतले होते. काल 7 बाद 341 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केल्यामुळे भारताची सामन्यातली एकूण आघाडी 456 झाली होती. यात यष्टीरक्षक फलंदाज यास्तिका भाटियाच्या 113 धावांचा मोलाचा वाटा होता. यास्तिका ही लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकवणारी पहिली महिला ठरली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उद्यम इन्क्युबेशन फाउंडेशनमधील बिलियन कार्बन या स्टार्टअपच्या संस्थापिका अंकिता विजयवर्गीय यांना जागतिक स्तरावरचा प्रतिष्ठेचा बेअर फाउंडेशनचा महिला उद्योजक पुरस्कार जाहीर झाला आहे. बिलियन कार्बन हे हवामान बदल, सेंद्रिय कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकास या क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करणारे अग्रगण्य भारतीय क्लायमेट टेक स्टार्टअप आहे. विजयवर्गीय अभियांत्रिकी पदवीधर असून त्यांनी लंडन बिझनेस स्कूलमधून MBA पूर्ण केला आहे. त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातील यशस्वी कारकीर्द सोडून हवामान बदलाच्या समस्येवर परिणामकारक उपाय विकसित करण्यासाठी उद्योजकतेचा मार्ग स्वीकारला आहे. टीईटी पेपर फुटीच्या प्रकरणात भिवंडी न्यायालयानं आज आणखी 2 आरोपींना 24 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणातले सर्व 12 आरोपी आता न्यायालयीन कोठडीत असून टीईटी पेपर फुटीत सामील असलेले इतर संभाव्य आरोपी संपूर्ण जाळं आणि कटाचा पोलीस तपास करत आहेत. सुप्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट अभिनेते सॅम नील यांचं आज ऑस्ट्रेलियातल्या सिडनी शहरात निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. ज्युरासिक पार्क, द पियानो अशा चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी ते ओळखले जात होते. 2023 त्यांना कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर ते कर्करोगमुक्त झाले होते. मात्र अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय गुंतागुंतीमुळे त्यांचं निधन झालं. बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या जातेगाव इथं स्थानिक गुन्हे शाखेनं सुमारे 8 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अयोध्या मंदिर दान अपहार प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसा. राज्यातली मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची अनुदानप्राप्त 6 वसतिगृहं बंद असल्याचं कॅगचं निरीक्षण. इतर वसतिगृहांची परिस्थितीही खराब. स्पर्धा परीक्षा घोटाळ्याच्या विरोधात काँग्रेस जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा. पुणे जिल्ह्यात वारी मार्गावर अपघातात 3 महिलांचा मृत्यू, 7 जण जखमी. आणि लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स.
2: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकता आहात.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता वृत्तविशेष.
1: श्रोतेहो नमस्कार. वृत्तविशेष या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पावसाळ्यात कॅच द रेन या अभियानात नागरिकांना सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. जाणून घेऊयात पावसाळ्यातील पाणी संवर्धनावर आधारित माहिती. नेहमीची येतो मग पावसाळा असं आपल्याकडे नेहमीच म्हटलं जातं. पावसाळा आला की काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी पाऊस नाही अशी स्थिती राज्यात पाहायला मिळते. त्यासाठीच पावसाच्या पाण्याचं संवर्धन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग अतिशय महत्वाचं ठरतं. म्हणूनच कॅच द रेन या अभियानातून जलसंवर्धनाचा संकल्प करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मोदी यांनी म्हटलं आहे की पाणी आहे म्हणून आपण आहोत. या अभियानाअंतर्गत पावसाच्या पाण्याचा एक एक थेंब आपल्याला सर्वांना मिळून वाचवायचा आहे असा विशेष आग्रह मोदी यांनी धरला आहे. याच निमित्तानं पावसाच्या पाण्याचं संवर्धन करून बारीपाडा क्षेत्रामधील नागरिकांच्या जीवनमानात अमूलाग्र बदल करणारे बारीपाडा पॅटर्नचे जनक पद्मश्री चैत्राम पवार

0: यांनी पावसाच्या पाण्याचं महत्त्व विशद केलं आहे. पावसाच्या पाण्याचं जतन करण्याचं महत्त्व काय आहे आणि त्यासाठी बारीपाडा इथे नेमकं काय काम केलं याविषयी ते म्हणाले.
1: जो पाऊस पडतो, एकदा पावसाळा संपला की आपण पाणी आणणार कुठून, कारण पाणी हे निसर्गाने दिलेले खूप मोठे देण आहे. आणि पावसाळ्याच्या पिरियड मध्ये आपण अडवू शकलो नाही. पावसाळा संपल्यावर आपण म्हणजे की हिवाळा सुरू झाला की जे वाहते झरे त्यांना छोटे छोटे बांध बांधू, की जेवढं आपल्या आपल्या ताकदीनुसार जेवढं करता तेवढं आपण केलं पाहिजे. सरकार त्याच्या पद्धतीने करेल, कारण एखाद्या वन क्षेत्रामध्ये सिमेंट बांध बांधायचा असेल तर खूप बायोडायव्हर्सिटी नष्ट होते, त्यामुळे छोटे छोटे बांध बांधून माती काय पाण्याचा स्पीड कमी करणं हे तर आपण सहज करू शकतो, जेणेकरून वनसंपदा पण नष्ट होणार नाही, जैवविधता पण नष्ट होणार नाही आणि जमिनीत जेवढं पाणी आपण मुरवू शकू तेवढं चांगलं जाईल. त्यामुळे पावसाळ्यातच हे काम करायला लागेल आपल्या, आणि आपण नाही करू शकत. त्यामुळे मला असं वाटतं की जो कॅचमेंट एरिया असतो, एखादा उदाहरण बारीपाड्यासाठी की बारीपाड्याच्या खाली 5-6 गाव आहे, या 5-6 गावांनी काय येऊन तिथे श्रमदान करू नये, तिथलं पाणी जमिनीत सर्क्युलेशन आपल्याला मिळतंय हे लोकांना आता कळायला लागलं. आधी कदाचित तिथलं काम केल्यानंतर आपल्याला काय मिळेल अशी जी अपेक्षा, ते आता शिक्षणाचं प्रमाण वाढलंय, वैचारिक शिक्षण पुढे येत आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या येत आहेत ना, त्याच्यावर मला असं वाटतं की ज्या परिसरामध्ये वन क्षेत्र आहे तिथे 2-3-4 गावांनी एकत्र येऊन त्यामुळे आपण म्हणतो की संकुलमध्ये क्लस्टरमध्ये काम उभं राहिलं पाहिजे, की जे काम सुरू केलेलं आहे. आम्हाला जे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत वनवासी कल्याणाश्रमाचे, आमचे 3-4 कार्यकर्ते आहेत, त्यांचं नाव मला वाटतं घ्यायला अडचणी, गिरीशजी कुबेर म्हणत की जे सध्या कॅम्पाचे सदस्य आहेत, संजयजी कुलकर्णी, जे डॉक्टर आनंद फाटक आहेत, अशी खूप मोठी टीम आहे. ह्या टीमने आम्हाला सातत्याने हे लक्षात आणून दिलं की हे आपलं काम आपण केलं पाहिजे, आणि ते आम्ही करतो पावसाळ्यात हिवाळ्या दोन पिरियड जोपर्यंत जंगलात मध्ये पाणी वाहत असतं दऱ्यांना तोपर्यंत आपण ते थांबवलं पाहिजे. मग त्याच्यासाठी काही नैसर्गिक पद्धती पण आहेत, म्हणजे आमच्या जंगलामध्ये खेकडा खूप मोठ्या प्रमाणात असतो, पहिला पाऊस पडला की बाहेर निघतो. आमच्या जंगलात जे खेकड्यांचा पांढरा कलर आहे थोडा, तो उन्हाळ्यामध्ये बीळ करतो 3-4-5-6 फूट खाली, म्हणजे पडलं आधी पडणारा जे पाऊस होतो पहिला पाऊस तो त्या बिळांमध्ये जातो, म्हणजे तो कळत न कळत 3-4-5 फूट जमीन तो परकुलेट होतो. त्यामुळे आपण बायोडायव्हर्सिटीचा पण त्याला विचार करून पावसाळ्यामधलं पाणी पावसाळ्यातच अडवलं पाहिजे, उन्हाळ्यात शक्य नाही. असं पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी वारंवार असं म्हणे की याला लोक सहभाग वाढवला तर हे शाश्वत होईल. ह्या सगळ्यांचा आपल्याला कसा उपयोग करून घेता येईल, आणि शेवटी कमी पाण्यावर येणारी पीक पद्धत हे पण आपल्याला विचार घ्यायला लागेल, आणि ह्या सगळ्यांचं व्हॅल्यू ऍडिशनल करून इथलं जीवनमान उंचवण्यासाठीच काय करताय, स्थानिक संसाधनांवर आधारित असा हा जलला जोडलेला आपला विषय. जलला जंगल असेल तर जल, आणि जल असेल तर शेती, म्हणजे माणूस, हे सगळं चक्र आहे. चक्र सातत्याने ठेवण्यासाठी आपल्याला पावसाळ्यातच हे काम करायला, खूप पाऊस त्यावेळेस नको करूया, पण हिवाळा सुरू झाला ज्यास पाऊस कमी होतो आणि वाहून जाणारे जरे गडगड वाहतात त्यास आपण काम केलं पाहिजे असं वाटतं.
0: जल, जंगल, जमीन आणि जीवन यावर त्यांनी मुख्यतः काम केलं आहे. ते एकमेकांशी कसे निगडीत आहेत आणि बारीपाडा पॅटर्न नेमका काय आहे याविषयी त्यांनी सांगितलं.
1: आमचं बारीपाडा हे छोटस गाव 3 जिल्ह्यांच्या सीमेवर आहे, धुळे, नाशिक आणि गुजरात मधला डांग जिल्हा. आम्ही साधारण 1991 काम सुरू केलं, पण काम सुरू करताना आम्ही 5,000 वृक्ष लागवड करून आमचं काम थांबलं. आम्हाला दिशा नव्हती, कारण गावाची स्थिती खूप वाईट होती, व्यसनाचं प्रमाण खूप होतं, आरोग्याची कुठली सुविधा नाही, शिक्षणाची कुठली सुविधा नाही, आणि पाणी पण नव्हतं, शेती पण विकसित नाही, अशा ह्याच्यात ह्या गावाने कसं पुढे यावं असा एक प्रश्न होता. आणि त्या काळामध्ये आम्हाला वनवासी कल्याणाश्रमाची भेट झाली आणि वनवासी कल्याणाश्रमाच्या प्रेरणेतून आम्ही काम सुरू केलं. काम करताना लक्षात आलं की लोक सहभाग घ्यायला लागेल, आणि जोपर्यंत लोकांचा सहभाग वाढतो तोपर्यंत आपण कुठलंही काम करू शकत नाही असा विचार करून आम्ही शेजारचे जे वन आहे ते वन सांभाळायला सुरुवात केली. कारण वन हे जंगलाशी, जंगल हे जलशी निगडीत आहे. जंगल असेल तर जल आहे, आणि जल असेल तर शेती, आणि शेती असेल तर माणूस. हे माणूस विस्थापन जे होतं ते थांबवायचं असेल तर आपल्याला काम करायला लागणार असा मनात विचार घेऊन आम्ही टीम वर्क आहे कल्याणाश्रम आणि गावाची पूर्ण टीम एकत्र येऊन आपण काय करू शकतो, सरकार करेल तेव्हा करेल, म्हणून आम्ही 1991 हा विषय सुरू केला. आम्ही वनासंदर्भात काही नियम केलेत की वॉचमॅन गावात असला पाहिजे, त्याला मानधन गावाने दिलं पाहिजे, तर राखणदार गावाने केलं पाहिजे, सरपंच किंवा नाही तर हे गावाने ठरवायचं, असे नियम केले. कारण ते नियम गावकरी पाळायला लागले, लक्षात आलं की वन तर हळू वाढतं, त्याच्यामुळे ते पानझडीचं जंगल असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये सगळा पाला खाली पडतो झाडांचा, आणि लक्षात आलं की जो पाला खाली पडतो तो पावसाळ्यामध्ये पहिले दुसरे जे पाऊस पडतात ते पूर्ण अडवले जातात नैसर्गिकरित्या. पाण्याचा लगदा असतो तेव्हा जमिनीत पाणी त्या मातीमध्ये पण मुरतो आणि आपोआप नैसर्गिक छोटा पानांचा असा बांध बांधला जातो, पाणी अडवलं जातं. हे लक्षात आल्यावर आम्ही काय करू शकतो आणखी, तर आम्ही वन विभाग, कृषी विभाग आणि महसूल विभाग जिल्ह्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांची पण मदत घ्यायचं ठरलं की आपण काय करू शकतो सगळ्यांना बरोबर घेऊन. आणि आम्ही पहिला एक बांध बांधला, त्याला आम्हाला सोबत

0: होते पीएच वन करेंज ऑफिसर होते त्यांनाही बरोबर घेतलं, कारण वन क्षेत्रामध्ये काम करायचं तर वन विभागाला बरोबर घेतलं पाहिजे. पण वन विभागाकडनं योजना न घेता आपण लोकांचा अनुभव लोकांचा सहभाग घेऊन काय करू शकतो. म्हणून आम्ही छोटी बांध बांधायला सुरुवात केली. ते बांध बांधताना आमच्याकडे एक जलतज्ञ आम्हाला भेटले संभाजीनगरला असतात ते डॉक्टर माधवराव जी तिथे यांनी बारीकाला भेट दिले आणि लक्षात आलं की आपण पाणीमध्ये जे काम करतात छोटे बांध जो बांधतो आपण त्या बांधामध्ये पहिल्या बांधाचा माथा ते पुढच्याचा पायथा हे तंत्र त्याने आम्हाला सांगितलं आणि ते गावकऱ्यांना नाही पटले कारण हे खूप सोपं आहे आणि आपण करू शकतो. याला कुठल्याही आर्थिक पाठबळ न मागता गावाला समजून सांगितलं आणि त्यातून आम्ही काम सुरू केलं. बांध बांधण्यासाठी आमच्याकडे खूप विजिटर येतात, मग एनएसडब्ल्यूचे विद्यार्थी, बीएसडब्ल्यूचे विद्यार्थी, एनएसएस कॅम्पचे विद्यार्थी, आमच्या जळगाव त्यांचा सहयोग मिळाला, शेजारचे कॉलेजचे विद्यार्थी यायला लागले, आयआयटीचे विद्यार्थी आमच्याकडे यायला लागले, टीस मधनं विद्यार्थी यायला लागले. या सगळ्यांचा आम्ही योग्य उपयोग करून हे बांध कसे जास्तीत जास्त बांधता येतील आणि पाणी अडवता येईल असा एक प्रयत्न आमचा सातत्याने सुरू झाला 1991 पासून. आणि याला विशेष म्हणजे आम्ही गावातले जे लहान पोरं आहेत त्यांनाही बरोबर घेतलं. दिवाळीच्या सुट्टीत आलेत की आपण बांध बांधायचे श्रमदानातनं, वनभोजन करायचं आणि तोपर्यंत बांध बांधायचे, यातनं पण आम्ही बांधांची निर्मिती केली. बघता बघता आम्ही 700 पेक्षा जास्त बांध हे श्रमदानातनं बांधले. पाणी साठवलं जात नाही पण पाण्याचा स्पीड कमी होतो आणि माती अडवली जाते, त्याच्यामुळे आपोआप जंगलामधलं पाणी जे पडणार आहे नैसर्गिकरित्या ते जमिनीत मुरत हे मुरायला लागलं. मग लोकांच्या लक्षात यायला लागलं की अरे बांध बांधायचं, ते चांगला परिणाम आपल्याला दिसायला लागला. लक्षात आलं की जंगल वाढायला लागलं, पाणी जमिनीत मुरायला लागलं, जे पाणी वाहून जातं ते थांबवण्यासाठी काय करतात. मग आम्ही श्रमदानातून बांध सुरू केले, मग वन विभागाने पण त्याच्यात काम करायला सुरुवात केली. महसूल म्हणजे जे कृषी क्षेत्र तिथे कृषी विभागाने पण सुरू केलं. महसूलात सगळ्यांनी मिळून बारीपाड्यामध्ये काम केलं. मग सिमेंटचे बांध आहेत ते कृषी विभागाने केले, जंगलामध्ये जे मोठे बांध आहेत ते वन विभागाने केले, पण जे छोटी कामं आहेत ते आम्ही करत गेलो आणि शासनाची मदत पण आम्हाला मिळत गेली. म्हणून आम्ही म्हणतो की हे टीम वर्क आहे, सगळे म्हणून आपण काय करू शकतो असं म्हणून आम्ही गेली 34-35 वर्ष पूर्ण होतात. आम्ही जंगल जल जमीन जन आणि पशुधन असे 5 म्हणजे त्याला जोडले. लक्षात आलं एक छोटे बांध बांधले पण पाण्याची पातळी वाढली. आमच्याकडे पावसाळ्यामध्ये सगळ्या विहिरी या ओरफुल होतात. आम्हाला पावसाळ्यामध्ये आता वेगळं रेन वॉटर करायची गरज नाही, पण आमचं गाव उंचावर असल्यामुळे ते पाणी सगळं वाहून जातं. म्हणून आम्हाला ते बांध बांधायला लागले आणि त्याचा परिणाम आमच्या विहिरींना पाणी आलं. असं गावाची गरज भागून आम्ही 2-3 पाड्यांना पिण्याचं पाणी सप्लाय करतो. बारीपाडा हे नैसर्गिकरित्या अशा पद्धतीत आहे की त्याच्या पडलेलं पाणी जे पर्क्युलेशनने खाली 4-5 हेक्टरला पाणी मिळतं. जे आम्ही आमच्या गावाचा जो सर्वे केला 1992 मध्ये 2-3 विहिरी होत्या, 2-3 एकर बागेत होत्या. आता 250 एकरपेक्षा जास्त क्षेत्र हे आमचं दुबार पिकाखाली आहे. म्हणजे पाणी आल्यामुळे लोकांचं मायग्रेशन थांबलं, पाणी आल्यामुळे लोक शेतीकडे वळालेत, पाणी आल्यामुळे नगदी पिकं यायला लागले, त्याच्यावर विस्थापन आपोआप थांबलं. मग आमची शाळा थोडी निघत सुरू झाली, आरोग्यामध्ये काम करणं सोपं झालं. विस्थापन थांबल्यामुळे आम्ही शेतीमध्ये चांगलं काम करू शकतो. आम्ही राहुरी कृषी विद्यापीठ आणि दापोली कृषी विद्यापीठ या दोघांची आम्ही मदत घेऊन दापोलीच्या प्राध्यापकाने आम्हाला कंद लागवडीचं प्रशिक्षण दिलं. दापोलीच्या काही रिटायर्ड प्राध्यापकांनी जनसेवा फाउंडेशन म्हणून संस्था स्थापन केली आणि त्यांनी शेती आणि जल या विषयामध्ये खूप चांगले आम्हाला डॉक्टर दफ्तरदार म्हणून त्यांनी चांगलं काम केलं. तर आम्ही असं म्हणतो की गाव संघटित झालं, लोक सहभाग वाढला, म्हणून आम्ही 2-3 गावांना पाणी पुरवू शकलो. आम्ही गावाच्या पाण्याची गरज भागून शेतीला पण ते पाणी उपलब्ध झालं. तर आम्ही जंगल जल जमीन जन आणि पशु हे टार्गेट केलं. याच्यामध्ये सरकारकडनं कमीत कमी मदत घेणं आणि लोकांनी जास्तीत जास्त सहभाग घेणं यातनं आम्ही सगळं उभं केलंय. आम्ही असं म्हणतो की याचं एक गाव करून चालणार नाही, याचा विस्तार व्हायला पाहिजे. म्हणून आम्ही आता एक संकुल केलाय 25 गावांचा आणि त्या 25 गावातल्या तरुणांना एकत्र करून प्रेमाची बैठक घेतो आणि आपल्या वनक्षेत्रामध्ये आपल्या गावामध्ये पाणी अडवण्यासाठी, वनसंवर्धनसाठी, शेती विकसितसाठी, विस्थापन थांबवण्यासाठी आपण करू शकतो. असं आम्ही दर 3 महिन्यांनी एकत्र बसतो. पाण्यावर काम करायचं असेल तर आपल्याला वन पण सांभाळायला लागेल. कमी पाण्यावर येणारी पीक पद्धती आपण कुठली करू शकतो, म्हणजे मोदीजीने जे म्हटलं होतं की मिलेट्स एअर हे करा. मिलेट्स एअर मध्ये आपण जे ओरिजिनल मिलेट्स आहेत, नागली, सावा, वरी, बर्टी याची लागवड करून हे व्हॅल्यू ॲडिशनल मध्ये आणलं तर आपली परंपरागत शेती पण टिकेल आणि कमी पाण्यावर येणारी पीक पद्धती लोकांच्या गरजा पण भासतील. जंगल जल जमीन जन आणि पशुधन हे एकत्र करायला लागेल आपल्याला. शेवटी पाणी विषयात काम करायचं यांना लिंक करायला लागेल आणि आपण म्हणतो ना की पुढच्या पिढीसाठी आपल्याला करायला लागेल, आपण आत्ताचा विचार न करतो. म्हणून आम्ही म्हणतो की ह्या ज्या 5 बिंदू आहेत याचं संरक्षण, संवर्धन आणि पुनर्निर्माण असं आपल्याला सरकारच्या योजना पण घ्यायला लागतील. पण गाव सक्षम पाहिजे, गावाचं संघटन पाहिजे.
1: पावसाच्या पाण्याची साठवणूक किंवा संवर्धन करण्यासाठी

0: लोकसहभाग किती महत्वाचा आहे यावर त्यांनी आपलं मत मांडलं.
1: जंगल जल जमीन याच्यासाठी लोकसहभाग मिळू शकलो नाही तर लोकांना असं वाटतं गावाला की हे सगळं सरकारचं आहे, हे वन विभागाचं आहे आणि वन विभागाने करावं, ही मानसिकता विकसित जाते. म्हणून आपण म्हणतो की लोकांना जर वाटलं की हे जंगल आमचं आहे, आमच्या गावा शेजारी पडणारं पाणी अडवायची जबाबदारी आमची आहे, आमच्या शेजारी शेती विकसित करायची जबाबदारी आमची आहे, सरकार तर त्याचं काम करणारच आहे, पण लोकांच्या मनामध्ये हा भाव निर्माण करणं, किंबहुना आपण असं म्हणू शकतो की जंगल जल जमीन ही राष्ट्रीय संपत्ती. आपण आता कसं होतं की एखाद्याच्या विहिरीला पाणी मिळालं तर पाणी जो मिळतो तो जमिनीच्या आतून कुठून तरी येत असतो, त्या जमिनीच्या आतल्या पाण्यावर आपल्या सगळ्यांचा आपण म्हणतो ना अधिकार आहे. त्यामुळे एखाद्या विहिरीला पाणी जास्त असेल तसं सोलर पंप लावून दोन तीन शेतकऱ्यांनी वापरला तर काय आहे. त्यामुळे आपण म्हणतो की हे सगळं करण्यासाठी सोच बदलू, बाकी सब बदलू नका, आपल्याला विचार बदलायला लागतील. आम्ही बारीपाड्यामध्ये एक CSR घेतला 1 कोटीचा, मीनाक्षी मेहता वेलफेअर फाउंडेशन मुंबईचा, आणि आम्ही 32 विहिरी निश्चित केल्या आणि 5-5 गावं घेतली, एका विहिरीवर पंप लावला आणि तो पाणी 3-4 शेतकरी मिळून वापरतो. हे विचार विकसित करणं त्यासाठी लोकसहभाग सातत्याने बैठका एक पद्धत आपली. आपण म्हणतो ना की प्रवास केला तर संपर्क वाढतो, संपर्क वाढला तर संघटन, आणि संघटित झालं तर ही राष्ट्रीय संपत्ती आपण सांभाळू शकतो. त्यामुळे एखाद्या गावामध्ये छोटीशी ग्राम समिती स्थापन करणं, त्या ग्राम समितीला बरोबर घेऊन आपण काय करू शकतो, आपलं योगदान काय. कसं असतं की एखादा रेंज ऑफिस असतं, त्या रेंज ऑफिसमध्ये त्या रेंजमध्ये 30-40 कर्मचारी असतात आणि वन क्षेत्र खूप मोठं असतं. आपण वन विभागाच्या अधिकाऱ्यांची वाट बघायची की चोरी आपण थांबवायची, हे गावाला क्लिक झालं मला वाटतं की तर आपण ही खूप मोठी मजल मारू शकतो. त्यामुळे लोकसहभाग हा अत्यंत महत्वाचा आहे. लोकांना वाटलं पाहिजे की आपली संपत्ती आपल्याबरोबर राष्ट्राची संपत्ती, असं होण्याचं संवर्धन करणं. जंगल जर सुद्धा आपण कोणाचं नाही ते जर आपण अडवलं तर वाहून जाणार, ते खाली समुद्राला जाऊन मिळणार, तर ते जेवढं अडवता येईल ते कोणाला त्याचा फायदा होता हा विषय न करता आपण तो अडवण्याचा प्रयत्न करू शकतो का. म्हणून आम्ही म्हणतो की लोकसहभाग अत्यंत महत्वाचा आहे आणि हे राष्ट्र आधीची जी भावना मनात आहे ती रुजवायचा आपण प्रयत्न केला पाहिजे की ही राष्ट्रीय संपत्ती, विचार बदला बाकी सगळं बदलेल. त्यामुळे विचार बदलायची खूप गरज आहे असं मला व्यक्तिगत पण वाटतं. आमची जी संघटना, आमचा जो ग्रुप आहे, सगळ्यांना ते वाटतं की ही राष्ट्राची संपत्ती. आपण जंगलामधन जे ऑक्सिजन निर्माण औषध होतं ते आपण काही बलून मध्ये भरून शकू शकतो, ते सगळ्यांनाच जातं ना. त्यामुळे सगळ्यांसाठीच काम आहे. फक्त वनसंपदा, जलसंपदा, भूसंपदा हे आपलं बँक बॅलन्स आहे भविष्यासाठी, ज्या ज्या गावामध्ये सगळं उपलब्ध आहे हे लोकांनी नीट सांभाळलं पाहिजे. आणि केव्हा सांभाळतील तर लोकसभा असतील तर ते सांभाळतील, नाही ते सांभाळणार नाही.
0: पावसाळा सुरू झाला आहे आणि याच पावसाच्या पाण्याचं जतन करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते किती महत्वाचं आहे याविषयीची यशोगाथाच बारीपाडा पॅटर्नमुळे आपल्या समोर उलगडली आहे. अशाच प्रकारे प्रत्येक गावानं लोकसहभागातून नियोजन केलं तर पावसाच्या पाण्याचा समान वापर होऊ शकेल. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय शिवानी जोशी आणि निवेदन शैलेश मोहिते.
2: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. माझा आवार माझा शिवार कार्यक्रम. श्रोतेहो, आज सोमवार भारतीय सौर दिनांक 22/1948 अर्थात 13 जुलै 2026. आजच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम.
3: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण. नमस्कार कास्तकार बंधू आणि भगिनींनो, मी शंतनू ठेंगडी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्याच आवडत्या कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माझा आवार माझा शिवार. मंडळी, प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या शेतीमध्ये प्रगती करायची असते, पण जर त्याचं अर्थकारण आपल्याला कळलं नाही तर आपण खरंच आपल्या शेतीत प्रगती करतो आहे का, हा प्रश्नच आहे. या आणि अशा अनेक प्रश्नांवर उत्तरं मिळवण्याकरता ऐकूया आजचा आपला पहिला कार्यक्रम आर्थिक दृष्ट्या फायदेशीर शेती. या विषयीची माहिती ऐकूया सचिन फरफड पाटील आणि निशांत बुरनासे यांच्यासोबत केलेल्या चर्चेमधून.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. मंडळी, शेती क्षेत्र कितीही पुढे गेलं, तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं, त्याचा कितीही विकास झाला, तरी शेतकरी जोवर त्याचं अर्थकारण समजणार नाही तोवर त्याची शेती खऱ्या अर्थानं प्रगत होत नाही असं आपल्याला म्हणता येईल. आर्थिकदृष्ट्या फायदेशीर शेती आणि याच महत्वाच्या विषयावर आज बोलण्यासाठी आपल्याकडे आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आज आपल्यासोबत आहेत तज्ज्ञ सचिन फरफड पाटील, संस्थापक ग्राम आयक्यू, आणि सोबतच तज्ज्ञ निशांत बुरनासे, सहसंस्थापक ग्राम आयक्यू. सर, आपल्या दोघांचंही आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावर मनापासून स्वागत करतो.
1: नमस्कार.
0: सर, आजचा जो विषय आहे तो खरंच एक वस्तुस्थितीच्या दृष्टीने शेतीचं जे काही आज स्वरूप आहे त्याच्या दृष्टीने खूप महत्वाचा विषय असा म्हणता येईल. सर्वप्रथम आपण आपला परिचय द्यावा जेणेकरून शेतकरी मित्रांना सुद्धा कळेल की या क्षेत्रात त्यांना जे मार्गदर्शन देत आहेत ते कोण आहेत.
1: माझं नाव सचिन फरफड पाटील आहे. याआधी मी MBA कम्प्लीट केलेलं आहे. एका चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मी IT कंपनीमध्ये जॉब वरती होतो. पण एक शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे मला नेहमी असं वाटत होतं की आपण आपल्या शेतकरी वर्गासाठी किंवा ज्या कम्युनिटीला मी बिलॉंग करतो त्यांच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि हे करत असताना ज्यावेळेस आम्ही त्या शेतकऱ्यांचे जे करंट प्रॉब्लेम आहेत, चॅलेंजेस ते फेस करतायत, त्याच्यामध्ये अभ्यास करत असताना आम्हाला प्रामुख्याने लक्षात आलं की खूप असं तंत्रज्ञान शेतीमध्ये प्रगत होत चाललेलं आहे, नवनवीन तंत्रज्ञान येत चाललेलं आहे, तरी सुद्धा शेतकरी हा त्याला नफा मिळतच नाही आहे. तंत्रज्ञान येत आहे, त्याचा वापर पण होतोय, हे नवनवीन गोष्टी येत आहेत, पण जे लाईव्हलीहूड शेतकऱ्यांचं व्हायला पाहिजे, जो नफा त्याला प्रत्येक एकरातून प्रत्येक पिकातून भेटायला पाहिजे, तो भेटतच नाही आहे. आणि त्याच्या खोलात ज्यावेळेस आम्ही त्यावेळेस गेलो त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं की आपला शेतकरी हा शेती फक्त उपजीविकेचं साधन किंवा त्याला आयुष्यात दुसरं काही करायला व्यवसाय नसल्यामुळे करतोय, पण शेतीला एक बिझनेस म्हणून किंवा एक नफ्याचं व्यवसाय म्हणून ते बघतच नाही आहेत. मग त्या दृष्टिकोनातून आम्ही याच्यावरती काम करायला सुरुवात केली. माझे सहसंस्थापक आणि खूप चांगले मित्र निशांत पण याच्यासोबत माझ्यासोबत जोडलेत आणि आम्ही हे संस्था ग्राम IQ म्हणून सुरुवात केली, ज्याच्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांना शेतीचा नफा कसा कॅल्क्युलेट करावा, प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवून शेतकऱ्यांनी फक्त शेतकरी म्हणून नाही एक शेती उद्योजक म्हणून कसं पुढे यावं यावरती आम्ही काम करायला सुरुवात केली.
0: निशांत सर, तुम्ही काय सांगाल यावर?
2: सर्वात आधी माझा मी परिचय देतो. माझं नाव निशांत बुरनासे, एक अमरावती जिल्ह्यामध्ये एका छोट्याशा गावामध्ये शेतकरी कुटुंबामध्ये माझा जन्म झाला. मूळतः मी बायोटेक्नॉलॉजिस्ट आहे आणि जवळपास 10 वर्ष मी रिसर्च अँड डेव्हलपमेंट या क्षेत्रामध्ये कार्यरत होतो. सायंटिस्ट म्हणून मी काम केलेलं आहे. जे सचिन पाटील माझे मित्र आहेत यांच्यासोबत आमचं नेहमीच बोलणं होत होतं की आपण शेतकरी कुटुंबातले आहोत आणि आता आपण बऱ्यापैकी आपल्याला अनुभव आलेला आहे, आपण चांगले शिकलेले आहोत, पण ज्या विज्ञानाच्या गोष्टी आहेत त्या शेतीच्या कुठेतरी आपल्या कामात असायला पाहिजे. तर त्या अनुषंगाने मिळून एक ही संकल्पना आम्ही साकारली आणि तिथूनच ग्राम IQ सुरुवात झाली.
0: आपला जो प्रवास आहे तो सुद्धा खरंच प्रेरणादायी आहे. तर सर, आजचा जो महत्वाचा विषय आहे त्याकडे वळूया. आर्थिकदृष्ट्या फायदेशीर शेती या संदर्भात आपली जी संस्था आहे त्याच्यामार्फत आपण काय काय अशी उद्दिष्ट लोकांसमोर ठेवता किंवा काय काय असे प्रयत्न करता जेणेकरून हा जो विषय आहे हा साकार होईल.
1: जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याकडचा शेतीला एक बिझनेस म्हणून बघत नाही तर ते फक्त उपजीविकेचं साधन म्हणून बघतो. इतर व्यवसाय बघितले, साधा एखादा फेरीवाला जरी असेल किंवा एखादी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी किंवा ट्रेडिंग कंपनी चालवणारा छोटा व्यावसायिक जरी असेल तरी सुद्धा तो त्याच्या व्यवसायातले पूर्ण निर्णय हे डेटा आधारात घेतो किंवा किती खर्च तो करतोय, रॉ मटेरियल किती आणलं किंवा कुठल्या गोष्टी किती रुपयाला विकत घेतल्या, त्याची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किंवा कॉस्ट त्याच्या स्टोअर पर्यंत किती पडली, त्याच्यानंतर त्याचा नफा जोडून त्याचा स्वतःचा खर्च जोडून नंतर त्याची किंमत ठरवतो आणि तो विकतो. पण आपला शेतकरी ज्यावेळेस शेती करतो त्यापैकी याच्यातलं काहीच बघत नाही. तो हवा तो खर्च करतो, म्हणजे 4 फवारण्या करायचं असेल 4 फवारण्या, जे कुठला खर्च शेत जमीन तयार करण्यापासून तर काढणीपर्यंत आणि मार्केट मध्ये विकण्यापर्यंत जो जो त्याला पडेल तो तसा तसा करतो. त्याच्यावरती त्याचा कुठलाही कंट्रोल किंवा त्याचं कुठलंही रेकॉर्डिंग तो करत नाही आणि विकताना पण मार्केटमध्ये जे असेल त्याच भावात विकतो. म्हणून आम्ही त्या दृष्टिकोनातून या संस्थेच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना अवेअरनेस करायला, त्यांचं मार्गदर्शन करायला सुरुवात केलं की शेती व्यवसाय सुद्धा हा एक असाच व्यवसाय आहे जसे बाकीचे व्यवसाय आहेत. त्याचं सुद्धा अकाउंटिंग व्हायला पाहिजे, त्याचं सुद्धा तुम्हाला कॉस्ट ऑफ कल्टिवेशन माहिती असायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही प्रत्येक खर्च कुठला खर्च तुम्ही कमी करू शकाल, कमी खर्चात करू शकाल, जेणेकरून जास्तीत जास्त नफा तुम्ही प्रत्येक एकरातून किंवा प्रत्येक क्रॉप मधून तुम्हाला मिळेल. तर नुसतं हे उपजीविकेचं साधन नाही तर तुमचं व्यवसायाचं साधन, नफ्याचं साधन तुम्हाला बनलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला शेतकऱ्यापासून तर शेती उद्योजकापर्यंतचा प्रवास करता येईल. याच्यासाठी आम्ही हे संस्था सुरू केली आणि त्या माध्यमातून आम्ही लोकांना शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायला सुरुवात केली. आणि हे मार्गदर्शन करत असताना आमच्या असं लक्षात आलं की नुसतं मार्गदर्शन करून शेतकरी सक्सेसफुल होणार नाही, म्हणजे मार्गदर्शन करून आता जसं या संदर्भातून आपल्या आकाशवाणीच्या माध्यमातून पण आपण लोकांपर्यंत पोहोचतोय, पण त्याच्यासोबत त्याला तो एक प्लॅटफॉर्म पण द्यायला पाहिजे, ते टूल पण द्यायला पाहिजे. बरेचदा काय करायचं हे सगळ्याच जण करून सांगतात पण ते कसं करायचं कोणी सांगत नाही. म्हणून आम्ही कसं करण्यावरती आम्ही फोकस केला की एक टेक्नॉलॉजी आम्ही डेव्हलप केली ज्याच्यामध्ये शेतकरी जमीन मशागतीपासून तर शेतीच्या सगळ्या संरक्षणापासून तर काढणीपासून तर मार्केटमध्ये विकण्यापर्यंत

त्याचा पूर्ण खर्च त्याच्यामध्ये रेकॉर्ड करू शकतो, त्याची अकाउंटिंग करू शकतो, जसं की एक बिझनेसमॅन करतो. त्याच्यातून प्रत्येक एकराला किंवा प्रत्येक क्विंटलच्या मागे तुम्हाला किती खर्च आला, ज्याला आपण कॉस्ट ऑफ कल्टिवेशन अर्थशास्त्राच्या भाषेमध्ये म्हणतो, ते तुम्ही काढू शकता. आणि ज्यावेळेस तुम्ही विकायला जाल, ज्यावेळेस तुम्ही तुमच्याकडचा कापूस, तुमच्याकडचा सोयाबीन ज्यावेळेस मार्केटला विकायला जाल, त्यावेळेस तुम्हाला एक्झॅक्टली ते टूल, ते ऍप तुम्हाला सांगेल की आज जर तुम्ही मार्केटमध्ये विकतायत तर तुम्हाला किती प्रॉफिट किंवा किती नुकसान त्याच्यामध्ये होत आहे, किंवा आज विकल्यामुळे काही तुम्हाला फायदा होणार आहे की नाही, जेणेकरून कधी विकायचा हा निर्णय या टूलच्या माध्यमातून शेतकरी घेऊ शकतील. अशा प्रकारचं हे टूल मोबाईल ऍप वरती अवेलेबल आहे, जेणेकरून

0: किती नुकसान त्याच्यामध्ये होत आहे, किंवा आज विकल्यामुळे काही तुम्हाला फायदा होणार आहे की नाही, जेणेकरून कधी विकायचा हा निर्णय या टूलच्या माध्यमातून शेतकरी घेऊ शकतील. अशा प्रकारचं एक टूल मोबाईल ऍप वरती अवेलेबल आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना हे वापरताना कुठलीही तांत्रिक अडचण जाऊ नये. शिवाय हे त्याच्या भाषेत पण अवेलेबल आहे, म्हणजे याच्यामध्ये फक्त इंग्लिश त्याच्यासाठी येणं गरजेचं आहे अशा प्रकारचं पण नाही. तुम्ही जर मराठी भाषिक असाल तर तुम्ही मराठीतून ते वापरू शकता, तुम्ही हिंदी भाषिक असाल तर तुम्ही हिंदीमधून वापरू शकता, आणि त्याच्या भाषेत आहे आणि अगदी वापरायला सोपं असं टूल आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी फक्त एक शेतकरी बनून न राहता एक शेती व्यावसायिक बनावं असाच आमचं एक विजन आहे. आम्हाला दोघांनाही असं वाटतं आणि शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे आम्हाला असं वाटतं की ज्या दिवशी आपला शेतकरी आपला शेतीचा माल विकताना त्याच्यावरती प्राईस टॅग लावेल, त्याच्यावरती त्याची किंमत लावेल, त्या दिवशी असं वाटेल की ह्या काम करताना आम्हाला खरंच काहीतरी यश मिळालेलं आहे.
1: निशांत सर, आपल्याला काय सांगायला आवडेल?
2: आता तुम्ही सध्याची परिस्थिती बघत असाल की 2 महिने आधी पण बातम्या नेहमी येत होत्या नाशिकमध्ये कांद्याची जी परिस्थिती होती की कांद्याचे भाव खूप कमी झालेत आणि शेतकरी वर्ग त्यांचं जे उत्पन्न एवढं कांद्याचं भरघोस उत्पन्न झालेलं आहे, पण उत्पन्न होऊन सुद्धा जो अपेक्षित त्यांना पैसा हवा होता की अपेक्षित नफा होता त्यांना मिळाला नाही. आणि आपण न्यूजवर किंवा सोशल मीडियावर पण बघत आलोय की ते कांदा मग रस्त्यावर कुठेतरी टाकून देत आहेत, या सर्व गोष्टी आपल्याला दिसत असतात. पण या गोष्टी कधी ह्या झाल्यानंतर आपल्याला दिसत आहेत, ठीक आहे ना. पण जर आपण असं बघितलं की कांदा या वर्षी पेरतो आपण, मागच्या वर्षी पण आपण कांदाच पेरला आणि पुढच्या वर्षी पण आपण कांदाच पेरत आहोत, ठीक आहे. पण ही परिस्थिती आपल्यावर का ओढावलेली आहे? उत्पन्न तर आपण मेहनत भरपूर केली एक शेतकरी म्हणून, आपल्याला उत्पादन पण भरपूर झालं, पण नफा आपल्याला तो अपेक्षित मिळाला नाही. कुठेतरी कॅल्क्युलेशन कुठेतरी चुकत आहे, आपली प्लॅनिंग कुठेतरी कमी जास्त होत आहे. उदाहरण द्यायचं झालं की पीक पण तेच आहे, बाजारभाव पण कमी जास्त राहत होतो. काही फॅक्टर्स असतात की निसर्गाच्या मारामुळे ह्या गोष्टी होत असतील, पण प्लॅनिंग ही सर्वात महत्वाची आहे की मागच्या वर्षी मी कांदा घेतला, मागच्या वर्षी मला कांद्याला या गोष्टीवर मजुरी म्हणा किंवा खत म्हणा किंवा कीटकनाशकं म्हणा किंवा जो पण खर्च आला तो माझ्याकडे काटेकोरपणे लिहून असला आणि त्यावर आधारित माझ्याकडे उत्पन्न किती झालं हे मला माहीत असलं, तर मागी जे माझ्याकडे माहिती आहे त्याच्या आधारावर मी पुढच्या सीझन मध्ये पण तो निर्णय घेऊ शकेल की मला खरंच मागच्या वर्षी तर मी कांदा पेरला पण मला तेवढं उत्पादन झालं नाही, पण यावर्षी पण मी कांदाच पेरावा का? हा प्रश्न शेतकऱ्यांनी स्वतःला आधी विचारायला हवा. जर मला कांदा नुकसानच होत असेल तर मी कांदा किंवा कोणतेही पीक कशाला मी पेरू, आहे ना, तर मी दुसरं पीक घेईल किंवा आणखी काही मी गोष्टी करेल. तर अशा प्रकारचं एक मॅनेजमेंट आपण शेतकरी म्हणून ते करायला पाहिजे.
1: संपूर्ण शेती क्षेत्राला फायद्याची अशी गोष्ट आपण करत आहात. सचिन सर, एक उत्तर देताना आपण शेतकरी एक उद्योजक म्हणून पुढे यायला पाहिजे किंवा शेतीला बिझनेस म्हणून त्यांनी पाहायला पाहिजे एक आपण मुद्दा मांडला, तर यासाठी आपल्याला काय वाटतं की एक शेतकरी कदाचित जो नवीनही आला असेल किंवा अनुभवी शेतकरी असेल त्यांनी काय काय असे टप्पे पार पाडावे जेणेकरून तो एका साध्या शेतकऱ्यापासून उद्योजकापर्यंत जाईल?
0: थोड्या वेळा आधी निशांत जे आपल्याला उदाहरण देत होता की कांद्याच्या बाबतीत जे झालं, बरेचदा टमाटरच्या बाबतीत होतो कधीतरी भाव 200 जातो कधी 2 रुपये किलो पण नसतो, तर याच्यामध्ये क्लिअरली जे बाकीचे फॅक्टर ज्याला निसर्ग म्हणू आपण किंवा बाकीचे शेतीचे भाव असेल त्याचे फॅक्टर म्हणू हे तर आहेत, पण आपल्याकडे काही ना काहीतरी नियोजनाची कमतरता आहे. ऍज अ शेतकरी म्हणून नियोजनाची कमतरता आहे. आपण बरेचदा पारंपरिक पद्धतीने शेती करतो, जे आपले आजी आजोबा करत होते, आपले आई वडील करतात, तेच आपण करतोय, राईट, पुढेच्या पिढ्या पण ते करेल. पण आपण मार्केट भिमुख म्हणजे बाजारात काय विकल्या जाईल किंवा बाजारात किती डिमांड आहे, कशा प्रकारच्या गोष्टींची डिमांड आहे, एक्सपोर्ट मध्ये काही डिमांड आहे का, अशा अनुषंगाने आपल्या क्रॉपची प्लॅनिंग घेत नाही. दरवर्षी तेच ते क्रॉप त्याच त्या पैशांमध्ये तशाच पद्धतीने केला जातो आणि नवनवीन तंत्रज्ञान कसं स्वीकारायचं आणि ते फिजिबल होईल की नाही आपण असा विचार करतच नाही. तर एक शेतकरी उद्योजक म्हणून जोपर्यंत तुम्ही तुमच्या शेतीचं नियोजन करणार नाही आणि त्याला प्रॉफिट साठी तुम्ही सेट करणार नाही की मला याच्यातून नफाच व्हायला पाहिजे, मला नुकसान नकोच, मग ते मी टमाटर घेऊ की सोयाबीन घेऊ किंवा माझ्या नैसर्गिक परिस्थितीनुसार जे जे पिकं मी घेतल्या जाऊ शकतं त्याच्यामध्ये कुठले रोटेशन आणून म्हणा किंवा त्याचा खर्च कमी करून म्हणा किंवा त्याला नवीन नवीन बाजारपेठेत विकायला घेऊन जाईल म्हणा, जोपर्यंत असे प्रयोग शेतकरी करणार नाही ना तोपर्यंत तो शेती उद्योजकापर्यंत पोहोचणारच नाही किंवा तो एक नफ्याची शेती करणारच नाही. म्हणजे असं म्हणतात, म्हणजे माझे बाबा शेतकरी असल्यामुळे आणि बऱ्याच शेतकऱ्यांशी आम्ही बोलताना असं सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांचा असा समज झालेला आहे की 5 हंगामांपैकी म्हणजे 5 वर्ष शेती केल्यानंतर 2 वर्ष शेती करणं तरी थोडीफार फायद्याची असते, 3 पिकं तर हमखास डुबतात, असा एक लोकांनी ऍक्सेप्ट करून घेतलेलं की असंच का बरं 5-5 आपल्या गोष्टी नफ्याच्या होऊ शकत नाही आणि त्याच्यासाठी गोष्टी केल्या जाऊ शकतात आणि डेटा आधारित म्हणजे मोठमोठ्या जे बिझनेसेस आहेत, एंटरप्राइजेस आहेत, जगभरातले बिझनेस आहे, प्रत्येक निर्णय घेताना डेटाच्या आधारावरती माहितीच्या आधारावरती घेतात. मग आपण शेतीचे निर्णय निर्णय घेताना असा गाफिलका राहतो का? आपण शिकलेलो नाही, आपल्याला माहिती नाही. आपले शेतकरी शिकलेले आहेत, त्यांना अकाउंटिंग करतं. बरेच शेतकरी आम्ही असे बघितलेले आहेत की जे पेन अँड पेपर वरती शेतीचा हिशोब ठेवतात, दरवर्षी त्याच्यामध्ये काय सुधारणा होऊ शकतात ते करतात, कॅटेगराईज करून ठेवतात. तर हे करत असताना आपण लेगसी प्रत्येक नवीन येणाऱ्या शेतकऱ्याला किंवा जुन्या शेतकऱ्यांना पण का शिकवत नाही हो, का आपण त्याच्यापासून वंचित राहतोय? जोपर्यंत आपण डोक्यात फिट करणार नाही ना शेतीतून नफा

0: ला पाहिजे तोपर्यंत नफा होणं शक्यच नाही आहे. त्यासाठी ही पहिली पायरी आहे की शेतकऱ्यांनी शेतीचा हिशोब ठेवणे, प्रॉफिटेबिलिटी कडे लक्ष ठेवणे, त्याच्यानुसार तंत्रज्ञान, त्याच्यानुसार पीक नियोजन करणे हे फार आवश्यक आहे. या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे, एक कुठलं तरी शेतीचं तंत्रज्ञान तुम्ही कमी केलं तरी चालेल, पण शेतीचा हिशोब रोजच्या रोज लिहिणे किंवा जेव्हा होतोय तेव्हा लिहिणे आणि त्या डेटा आधारित शेतीवरचे निर्णय घेणे हे फार आवश्यक आहे. याला दुसरं कुठलाही पर्याय नाही आणि हे आम्ही फार जबाबदारीनं बोलतो आहे. आम्ही स्वतः शेतकरी कुटुंबातला आहे. ज्यावेळेस मी तुमच्याशी आता इथे बोलतोय त्यावेळेस माझा भाऊ, माझे वडील कदाचित शेतीत काम करत असतील, तर तेवढ्या जबाबदारीने आम्ही करतोय. आणि आम्ही बिझनेसेस बघितले जे करोडो रुपयाचे बिझनेसेस मोठे होतात, ते मोठे होताना बघितलंय जे डेटा आधारावर करतात. आपल्या शेतकऱ्यांनी जर डेटा आधारित, अकाउंटिंग आधारित, नफा आधारित शेती जर करायला सुरुवात केली, ऑटोमॅटिकली गोष्टी त्याला कळेल की आपण कुठले निर्णय घ्यायला पाहिजे ज्याच्यातून आपला नफा होईल आणि तो शेती उद्योजक बनेल. एक दिवस अशी येणार नाही की शेती परत उत्तम होते आहे, शेती ही उत्तम, जसं आधी म्हणायचे शेती उत्तम, व्यापार दुय्यम आणि बाकी गोष्टी, अशा आपण एक पद्धती किंवा असा एक नोशन आपल्यामध्ये होता, तशीच शेती उत्तम हा दिवस येईल ज्यावेळेस शेतकरी शेतीला नफ्याचं एक साधन म्हणून किंवा व्यवसाय म्हणून बघेल.
1: सचिनने जे बोललो त्याचाच पाठपुरावा मी इथे करत आहे की आधी आपण म्हणायचो की उत्कृष्ट शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी, पण आता या काळामध्ये ही गोष्ट उलट झालेली आहे. म्हणजे आपला जो पर्याय असतो की आपल्या घरी आपला छोटा भाऊ असेल किंवा आपण स्वतः असेल, तर आपण हा प्रयत्न करतो की सर्वात आधी आपण नोकरी करायला पाहिजे, नाही जमलं तर कुठं छोटा मोठा व्यापार, आणि काही जमलं नाही तर मग एक सरते शेवटी एक शेवटचा निर्णय म्हणून आपण शेती, पण कुठेतरी ही चिंतेची ही बाब आहे. सचिन बोलत असताना डेटा आधारित निर्णय आपण घ्यायला पाहिजे याच्यावर भर देत होते, आणि त्याचं एक खूप सोपं आणि एक ग्लोबल समीकरण आहे की आपल्याला सर्वांना माहिती आहे की जे अर्थकारण आहे, फक्त शेतीचंच अर्थकारण नाही तर तीन गोष्टींवर आधारित असते, मागणी, पुरवठा आणि त्याचे भाव. जर एखाद्या गोष्टीची मागणी जास्त असेल तर त्या गोष्टीचे भाव जास्त असतात, बरोबर, आणि एखाद्या गोष्टीचा पुरवठा जास्त असेल तर त्याचे भाव कमी होतील. तर आपण आता जी शेती करत आहोत तर सहसा काय होते ना आपल्या ग्रामीण भागामध्ये की एखाद्या वर्षी आपल्याला एखाद्या पिकामध्ये खूप जास्त उत्पादन झालेलं, ठीक आहे, तर आपण काय करतो की त्याचंच बघून अरे याला तर खूप जास्त फायदा झाला, यानं तर हे पीक लावलं होतं, तर मग जवळपास त्याच्यासोबत 50-60 आणि 100 लोक आणखी तेच पीक लावतात. आता काय झालेलं आहे ना की पुरवठा जास्त झाला, मागच्या वर्षी भाव भेटला कारण पुरवठा कमी होता, आणि यावर्षी काय झाला, पुरवठा जास्त होता, मागणी कमी झाली, भाव खाली आला, ठीक आहे ना. हे शेतीमध्ये पण होतं, पण आता हा निर्णय आपल्याला किंवा या निर्णयावर आपण कसं जाऊ की कोणतं पीक कधी घ्यायला पाहिजे, कोणत्या सीझन मध्ये घ्यायला पाहिजे, कोणाची मागणी जास्त राहील, तर यासाठी डेटा संकलन किंवा माहिती संकलन ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि माहिती संकलन कशी होईल, जोपर्यंत आपण एक शेतकरी म्हणून आपण जे हिशेब ठेवत आहोत तीच तुमची माहिती आहे, प्राथमिक माहिती, ती प्राथमिक माहिती तुम्ही तंत्रज्ञान, जे ग्राम आयकीचं तंत्रज्ञान आहे किंवा आणखी काही तंत्रज्ञान असेल याच्या तुम्ही संकलन करत राहिले तर तुम्हाला एक विजिबिलिटी येईल उद्या की नाही नाही यावर्षी याला राहू शकते, भाव राहू शकतो, किंवा यावर्षी याला भाव राहू शकत नाही, ती निर्णय क्षमता आपल्या एक शेतकऱ्यांकडे.
0: मला अलर्ट्स पण लोकांना डेव्हलप करता येईल की फॉर एक्झाम्पल आपल्या नागपूरच्या शेजारी कडमेश्वर आहे आणि तिथे जर 100 शेतकरी टमाटर घेत असेल आणि त्याचं सगळं कन्झम्पशन नागपूर शहरामध्ये होणार आहे, म्हणजे टमाटर काही इथून डायरेक्ट आपण काश्मीरमध्ये विकणार नाहीत किंवा हिमाचलमध्ये विकणार नाही, म्हणजे दळणवळणाचे साधनं असल्यामुळे आपण एक्सपोर्ट पण करतो, पण सर्वसाधारण 8% आपला इथेच होईल. तर अशा प्रकारची एक नियोजन पद्धत आणि अलर्ट्स पण आपल्याला देता येईल की आपल्याकडे कन्झम्पशन किती आणि यावर्षी किती लोक ऑलरेडी टमाटर घेत आहेत, तर ते तुम्ही घेईल तर तुम्हाला जो पुरवठा आहे त्याला कसं कंट्रोल करता येईल ओव्हरऑल आपल्या एका क्लस्टरमध्ये, अशा प्रकारचे पण अलर्ट्स किंवा एका प्रकारचा डॅशबोर्ड शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला या माध्यमातून, म्हणजे त्यांची प्राथमिक माहिती आपल्याकडे रेकॉर्ड झाल्यानंतर त्यांना प्रोड्यूस, म्हणजे कलेक्टिव्ह लोकांचा डेटा एकत्रित करून एक अलर्ट सिस्टम किंवा एक डॅशबोर्ड, त्याला मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम, जसं MIS आपण बिझनेसमध्ये वापरतो तशा प्रकारचा एक MIS पण त्या शेतकऱ्यांना देता येईल. बिझनेसची संकल्पना काय आहे, बिझनेसमध्ये एक रॉ मटेरियल येतो, त्याच्यावरती आपण प्रोसेसिंग करतो, फिनिशिंग करतो आणि त्याला एक फिनिश प्रॉडक्ट म्हणून मार्केटमध्ये विकतो, राईट. साधारण सर्वसाधारण बिझनेस अशाच प्रकारचे असतात, एक ट्रेडिंग टाईपचा बिझनेस असतो की आपल्याकडे ज्या वस्तूंची डिमांड आहे ते आपल्याकडे होत नसताना आपण दुसरीकडून कुठून तरी त्याचा सप्लाय तयार करतो आणि आपल्या बाजारात ते विकतो, अशाच प्रकारचे आपण बिझनेस करतो. तेच काम आपला शेतकरी करतोय की शेतकरी बियाणं टाकतो, त्याच्यावरती वर्षभर राबून प्रोसेसिंग करतो आणि त्या बियाण्याला फिनिश प्रॉडक्ट, म्हणजे अगदी आपला घरी बनत असलेली पोळी नसून त्याचे गहू आहेत, राईट, एवढंच आहे फक्त, पण ते फिनिश प्रॉडक्टच तो बनवतोय, म्हणजे प्रोसेसिंग करूनच प्रॉडक्ट बनतो. आपला शेतकरी हा मुळातच व्यावसायिक आहे, फक्त आपण त्याला शेतकरी शेतकरी म्हणून तो कदाचित त्याच्यापासून दूर जातो आहे. मला असं वाटतं जे जुनी संकल्पना आपली आहे किंवा शेतकरी व्यावसायिकच आहे ते परत बिंबवण्याचा प्रयत्न कुठेतरी शेतकऱ्यांमध्ये व्हायला पाहिजे. आणि शेतीचा हिशोब हे कशी आवश्यक गोष्ट आहे किंवा नफाची शेती करणं हे कसे आवश्यक आहे परत परत शेतकऱ्यांना बिंबवलेलं पाहिजे. आपण आकाशवाणीच्या माध्यमातून ते करताय त्याबद्दल आम्हाला खरंच आनंद होतो आहे.
2: सर, खरं तर या विषयाच्या बाबतीत आपण जवळपास सगळीच माहिती आणि शेतकरी मित्रांना जागृत करणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्याच बोलून झाल्या, पण तरी आताची वस्तुस्थिती पाहता, वातावरणाचे बदल पाहता आणि आपण आपल्या शेतकरी मित्रांसोबत संवाद साधत असता, या सगळ्याला पाहून आपण शेतकरी

0: मित्र आहेत आपले बंधू भगिनी, त्यांना काय सल्ला उपदेश किंवा संदेश द्याल?
1: मला असं वाटतं की आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात शेतीचे हे जे दिवस आहेत हे खूप चांगले दिवस येणार आहेत. नवनवीन तंत्रज्ञान म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखं तंत्रज्ञान झालं, किंवा अॅग्रिकल्चर सायन्समध्ये बीटी कॉटन असेल किंवा बाकी वेगळे वेगळे तंत्रज्ञान आहेत, इरिगेशन मध्ये खूप सारे संशोधन चालू आहे, त्याच्यामुळे खूप सारं तंत्रज्ञान शेती क्षेत्रामध्ये येत आहेत. आपली जी नवीन जनरेशन आहे म्हणजे येणाऱ्या लोकांनी पण शेतीला एक व्यवसाय भूमिक किंवा एक व्यवसाय म्हणून आपलं ऑक्युपेशन म्हणून बघून शेतीमध्ये यावं, आणि आहे त्या तंत्रज्ञानाचा उपयोग कसा आपल्याला याच्यामध्ये करता येईल आणि कशी एक शेतीला एक प्रॉफिटेबल व्हेंचर बनवता येईल याच्यासाठी नवीन तरुणांनी सुद्धा यावं.
2: मी असं म्हणेल की शेतीला पर्याय नाही, तुम्ही दुसरी कोणतीही गोष्ट दुसऱ्या गोष्टीला पर्याय आणू शकता, तुम्ही अन्नाला पर्याय आणू शकत नाही, आणि अन्न बनवण्याचं जे शास्त्र आहे ते शेतीशास्त्र आहे, तेव्हा शेतीला हा पर्याय नाही, आणि शेती ही शेवटपर्यंत राहील जोपर्यंत मानव राहील. त्यामुळे भारतात पण शेतीसाठी भरपूर साऱ्या संधी आहेत, आणि सचिनने सांगितल्याप्रमाणे की आपण परंपरागत शेतीचा जो आपला अनुभव आहे त्या अनुभवाला तंत्रज्ञानाची आपण जोड द्यायला पाहिजे. जोड देताना कोणती गोष्ट आपल्या कामाची आणि त्यातून जास्तीत जास्त आपल्याला नफा कसा मिळेल या दृष्टीनंच आपण एक प्रॉफिट ओरिएंटेड शेती करायला पाहिजे असं मला वाटतं.
0: खूप खूप धन्यवाद सर. सर, वेळात वेळ काढून आपण आकाशवाणी नागपूरच्या केंद्रात आलात आणि इतकी महत्वपूर्ण माहिती आमच्या शेतकरी बंधू भगिनींपर्यंत पोहोचवली याबद्दल मनापासून धन्यवाद.
1: खूप खूप धन्यवाद सर, आम्हाला तुमच्या शो मध्ये बोलावल्याबद्दल.
2: धन्यवाद.

तर मंडळी, आर्थिकदृष्ट्या फायदेशीर शेती या महत्वाच्या विषयी आपण माहिती ऐकलीत तज्ज्ञ सचिन फरफड पाटील आणि निशांत बुरनासे यांच्याकडून. मंडळी, पशुपालन करताना त्यांच्या खाद्याकडे आपल्याला विशेष लक्ष दिलं पाहिजे. आपली जनावरं काय खातील यावर ते आपल्याला काय पुरवू शकतात हे अवलंबून असतं. या संदर्भात आजचा पुढला कार्यक्रम ऐकूया, जनावरांच्या खाद्यात जीवनसत्वे आणि खनिज मिश्रणाचे महत्व. या विषयीची माहिती ऐकूया तज्ज्ञ डॉक्टर शायनी जोगी यांच्याकडून.

0: नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आजचा आपला महत्वपूर्ण विषय आहे जनावरांच्या खाद्यात जीवनसत्वे आणि खनिज मिश्रणाचे महत्व. आणि याविषयीची महत्वपूर्ण माहिती देण्याकरता तज्ज्ञ म्हणून आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावर आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर शायनी जोगी, सहयोगी प्राध्यापक, पशुवैद्यकीय जैव रसायनशास्त्र विभाग, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय नागपूर इथून. तर मॅडम, सर्वप्रथम आकाशवाणीच्या नागपूर केंद्राकडून मी आपलं मनापासून स्वागत करतो.
1: नमस्कार. आकाशवाणीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम. सर्वप्रथम आपण हे समजून घेऊया की जीवनसत्व आणि खनिजे म्हणजे नेमकं काय, याबद्दल सांगा.
1: चांगला प्रश्न. आपण जनावरांना हिरवा चारा, सुका चारा, कडवा पशुखाद्य देतो. यातून त्यांना ऊर्जा आणि प्रथिने मिळतात. पण शरीर व्यवस्थित चालवण्यासाठी, वाढीसाठी, रोग प्रतिकार शक्तीसाठी, प्रजननासाठी आणि दूध उत्पादनासाठी काही सूक्ष्म घटकांची गरज असते. यांनाच आपण जीवनसत्वे म्हणजे व्हिटॅमिन्स आणि खनिजे, मिनरल्स असे म्हणतो. ही पोषक तत्वे शरीरातील अनेक एन्झाइम्स आणि जैव रासायनिक क्रियांसाठी आवश्यक असतात. त्यामुळे त्यांना शरीराचे सूक्ष्म पण अत्यावश्यक सहायक असे म्हणता येईल. हे जरी कमी प्रमाणात लागतात तरी त्यांचे कमतरता झाली तर मोठे नुकसान होऊ शकते.
0: मॅडम, यानंतर आम्हाला सांगा की अनेक शेतकरी म्हणतात की आम्ही जनावरांना भरपूर हिरवा चारा, कडबा आणि पशुखाद्य देतो, मग वेगळे खनिज मिश्रण देण्याची गरज काय?
1: अगदी योग्य प्रश्न आहे. शेतकरी बांधवांनो, थोडा मागे जाऊन विचार करूया. पूर्वी जनावरे दिवसभर मोकळ्या रानात चरायला जायची. चरताना ती फक्त एकाच प्रकारची चारा खात नसत, तर वेगवेगळ्या प्रकारची गवत, झाडाची पानं आणि इतर वनस्पती खात असत. कधी माती चाटायची तर कधी खडकामधील क्षारही मिळायचे. म्हणजे निसर्गच त्यांच्या खनिजांची गरज पूर्ण करत होता. पण आज परिस्थिती बदलली आहे. अनेक जनावरे गोठ्यातच राहतात. त्यांना आपण देतो तोच चारा आणि पशुखाद्य मिळतं. त्यामुळे पूर्वीसारखी विविधता त्यांच्या आहारात राहत नाही. परिणामी काही महत्वाचे खनिजांची कमतरता निर्माण होऊ शकते. म्हणूनच जनावरांना केवळ पोटभर खायला देणं पुरेसे नाही. खनिजांचे प्रमाण भागानुसारही बदलत असते. आपल्या भागातील जमिनी आणि चाऱ्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, कॉपर, झिंक, आयोडीन यासारख्या महत्वाची खनिजांची कमतरता असू शकते. तर त्यांच्या शरीराला लागणारी सर्व खनिजे योग्य प्रमाणात मिळत आहेत का हेही तितकंच महत्वाचं आहे. म्हणूनच जनावरांच्या गरजेनुसार संतुलित आणि आपल्या भागासाठी योग्य असलेला खनिज मिश्रण नियमितपणे देणे खूप महत्वाचे आहे. या

0: खनिजांची कमतरता टाळता येते आणि जनावरांचे आरोग्य, उत्पादन आणि प्रजनन क्षमता चांगली राहते.
1: आपण सांगितलं की खनिजांच्या कमतरतेमुळे जनावरांच्या आरोग्यावर आणि उत्पादन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. मग या खनिजांचा दूध उत्पादनावर नेमका कसा परिणाम होतो याबद्दल सांगा.
0: खूप जवळचा संबंध आहे. दूध निर्मिती ही शरीरातील अत्यंत सक्रिय जैव रासायनिक प्रक्रिया आहे आणि त्यासाठी अनेक खनिजे व जीवनसत्वे आवश्यक असतात. विशेषतः कॅल्शियम आणि फॉस्फरस महत्वाचे असतात. खनिज मिश्रण नियमित दिल्यास दूध उत्पादन वाढण्यास मदत होते. दुधातील गुणवत्ता ही सुधारते. जनावरांची भूक चांगली राहते. जनावरांची झीज कमी होते. दूध देण्याची काळात शरीरावर येणारा ताण कमी होतो.
1: मॅडम, आपण सांगितलं की खनिज मिश्रणामुळे दूध उत्पादन वाढण्यास मदत होते आणि जनावरांचं आरोग्यही चांगलं राहतं. पण अनेक शेतकरी अशी तक्रार करतात की गाय किंवा म्हैस वेळेवर माजावर येत नाही किंवा गर्भधारणा होण्यास उशीर होतो. अशा प्रजनन समस्यांमध्येही खनिजांचा काही संबंध असतो का?
0: नक्कीच असतो. खनिजांच्या कमतरता हे वंध्यत्व आणि प्रजनन समस्यांचे एक महत्वाचे कारण असू शकते. उदाहरणार्थ, जनावर वेळेवर माजावर येत नाही, गर्भधारण उशिरा होते, वारंवार रिकामी राहते, गर्भपाताचा धोका वाढू शकतो. तसेच आपण अनेकदा भटक्या गायींना कचरा, प्लास्टिक, कागद, लाकूड, हाडे किंवा खाद्य नसलेला वस्तू खाताना पाहतो. या विकृत खाण्याच्या सवयीला पायका असे म्हणतात. हे बहुधा फॉस्फरस सारख्या महत्वाच्या खनिजांच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. पायकामुळे पोटांचे गंभीर आजार होऊ शकतात आणि काही वेळा जनावरांचा जीवही धोक्यात येऊ शकतो. योग्य खनिज मिश्रण आणि जीवनसत्वांचा पुरवठा केल्यास अशा समस्या कमी होण्यास मदत होते.
1: मॅडम, यानंतर सांगा की लहान वासर, करडे आणि कोकरांसाठी याचं काय महत्व आहे?
0: लहान जनावरांच्या वाढीसाठी खनिजे आणि जीवनसत्वे अत्यंत आवश्यक आहेत. यामुळे हाडे मजबूत बनतात, वाढ योग्य प्रकारे होते, रोग प्रतिकार शक्ती वाढते, वजन वाढ चांगली होते. कमतरता असल्यास वाढ खुंटणे, अशक्तपणा आणि वारंवार आजार होऊ शकतात.
1: खनिजांबद्दल तर आपण जाणून घेतलं, आता जीवनसत्वांबद्दलही थोडस माहिती द्या. त्यांची नेमकी भूमिका काय असते?
0: जसं आपल्या शरीराला जीवनसत्वाची गरज असते तशीच जनावरांनाही असते. उदाहरणार्थ, जीवनसत्व ए हे जनावरांच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी, रोगांशी लढण्याची शक्तीसाठी आणि प्रजनन व्यवस्थित होण्यासाठी महत्वाचं असतं. त्यानंतर जीवनसत्व डी हे शरीरात कॅल्शियमचा योग्य वापर होण्यासाठी मदत करतं. त्यामुळे हाडं आणि दात मजबूत राहतात. आणि जीवनसत्व ई हे स्नायूच्या आरोग्यासाठी, रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि प्रजननाशी संबंधित अनेक कार्यांसाठी उपयुक्त असतं. याशिवाय बी गटातील जीवनसत्वे आणि जीवनसत्व सी ही शरीरातील ऊर्जा निर्मिती, चयापचय प्रक्रिया आणि मज्जा संस्थेच्या कार्यासाठी महत्वाच्या असतात. यापैकी काही जीवनसत्वे जनावरांच्या पोटातील सूक्ष्म जीवांद्वारे तयार होत असली तरी काही परिस्थितीमध्ये त्यांची कमतरता निर्माण होऊ शकते. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर जीवनसत्वे ही जनावरांच्या शरीरातील अनेक महत्वाच्या क्रिया सुरळीत चालू ठेवणारी अदृश्य मदतनीस आहेत. त्यांची कमतरता भासली तर जनावरांच्या आरोग्यावर, वाढीवर आणि उत्पादन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
1: मॅडम, यानंतर शेळी आणि मेंढी पालन करणारे जे शेतकरी बंधू भगिनी आहेत यांना काही विशेष संदेश द्याल का?
0: अनेकांना वाटते की खनिज मिश्रण फक्त दुभत्या गाई म्हशींसाठी असते, पण शेळ्या आणि मेंढ्यांनाही त्यांची गरज असते. त्यामुळे वाढ चांगली होते, रोग प्रतिकार शक्ती वाढते, त्यांची त्वचा निरोगी राहते आणि केस किंवा लोकर चमकदार व दाट राहतात. गळू ज्यांना गोयटर असं म्हणतो, यासारख्या खनिजांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या समस्या टाळण्यास मदत होते.
1: मॅडम, यानंतर कुक्कुट पालकांसाठी याचं काय महत्व आहे हे सांगा.
0: कोंबड्याच्या खाद्यात संतुलित जीवनसत्वे आणि खनिजे असणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे अंड्यांचे उत्पादन वाढते, अंड्याचे टर्फले मजबूत होतात, वाढ चांगली होते, मृत्यूदर कमी होण्यास मदत होते.
1: मॅडम, शेतकरी बांधवांना हे कसं ओळखता येईल की त्यांच्या जनावरांमध्ये जीवनसत्वे किंवा खनिजांची कमतरता आहे?
0: खूप महत्वाचा प्रश्न विचारलात. जनावर आपल्यासारखी बोलून सांगू शकत नाहीत, पण त्यांच्या वागण्यात आणि उत्पादनात काही बदल दिसू लागतात. उदाहरणार्थ, दूध उत्पादन कमी होणे, भूक मंदावणे, वजन घटणे किंवा जनावर वेळेवर माजावर न येणे ही खनिजे आणि जीवनसत्वांचे कमतरतेचे काही सामान्य लक्षण असू शकतात. लहान जनावरांची वाढही अपेक्षाप्रमाणे होत नाही. तसेच अंगावरील केस निस्तेज दिसतात, त्वचेची चमक कमी होते आणि काही जनावरे वारंवार आजारी पडतात. कॅल्शियम, फॉस्फरस किंवा जीवनसत्व ड च्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होऊ शकतात. तसेच दुभत्या जनावरांमध्ये दुग्ध ज्वर यासारख्या समस्या

0: उद्भवू शकतात, अर्थात ही लक्षणे इतर आजारांमुळे ही दिसू शकतात, त्यामुळे अशी चिन्हे आढळल्यास अंदाज बांधण्यापेक्षा पशुवैद्यकांचा सल्ला घेणे अधिक योग्य ठरेल.
1: मॅडम, जनावरांमध्ये जीवनसत्व आणि खनिजांची कमतरता टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी नेमकं काय द्यावं? ही पोषक तत्व कोणत्या स्वरूपात उपलब्ध असतात?
0: आजकाल खनिजे आणि जीवनसत्वे विविध स्वरूपात उपलब्ध आहेत. सर्वात सामान्य म्हणजे खनिज मिश्रण, जे पावडरच्या स्वरूपात मिळते आणि ते पशु खाद्यात किंवा चाऱ्यामध्ये मिसळून देता येते. याशिवाय चाटण वीट देखील उपलब्ध असतात, ज्यातून जनावरे आवश्यकतेनुसार खनिजे मिळवू शकतात. काही विशेष परिस्थितीमध्ये पशुवैद्यकांच्या सल्ल्याने जीवनसत्वे आणि खनिजांचे पूरक आहार किंवा इंजेक्शनही दिले जाऊ शकतात. मात्र कोणते उत्पादन किती प्रमाणात आणि किती काळ द्यायचे आहे, जनावराचे वय, उत्पादनाची अवस्था आणि स्थानिक परिस्थितीनुसार बदलते. यामुळे पशुवैद्यक किंवा पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने योग्य पूरक आहार निवडणे महत्वाचे आहे.
1: मॅडम, या विषयाबाबतीत कोणाला आणखी काही गैरसमज असतील तर तेही दूर करा.
0: हो, काही शेतकरी म्हणतात की जनावर दिसायला ठीक आहे, मग खनिज मिश्रणाची गरज काय? पण कमतरतेचे परिणाम लगेच दिसत नाहीत. हळूहळू दूध कमी होते, प्रजनन बिघडते, वाढ मंदावते आणि आर्थिक नुकसान सुरू होते. केवळ उपचार म्हणून नव्हे तर नियमित पूरक आहार म्हणून खनिज मिश्रण वापरावे.
1: महत्वपूर्ण माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिलीत, याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: तर मंडळी, जनावरांच्या खाद्यात जीवनसत्वे आणि खनिज मिश्रणाचे महत्व याबद्दलची माहिती आपण ऐकलीत डॉक्टर शायनी जोगी यांच्याकडून. तर मंडळी, यासोबत आजचा कृषीविषयक राज्यस्तरीय कार्यक्रम माझा आवार माझा शिवार इथे संपतो आहे. कार्यक्रमाचं निवेदन होतं शंतनू ठेंगडी यांचं, सादर करते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.
2: माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र श्रोतेहो, असे आहेत आमचे उद्या प्रसारित होणारे कार्यक्रम. उद्या सकाळी 6:30 आषाढी वारीनिमित्त विशेष कार्यक्रम आषाढ वारी आनंद वारी, लेखन आणि सहभाग प्राध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी. 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात भाजीपाला पिकासाठी बीज प्रक्रिया याविषयी डॉक्टर मीनाक्षी पाटील यांनी दिलेली माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा यामध्ये चेहऱ्यावरच्या पिंपल्सचे खड्डे याचा भाग 4 डॉक्टर राम चिलगर यांची किरण मातकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. सकाळी 6:50 परिसर यामध्ये पावसाळ्यातील पर्यटन, लेखन प्राध्यापक बाबूराव आंधळे. 6:55 आणि 7:40 इंद्रधनु हा मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल. 8:40 आणि 9:10 सकाळी 10:30

आणि दुपारी 2 वाजता हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घ्याल. सकाळी 10 वाजता ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था. श्रोतेहो, सकाळी 10:30 वाजता संस्कृत सरिता, यामध्ये कृषी विचार याविषयी संध्या कोरठेकर कुलकर्णी यांच्याशी साधलेला संवाद. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम सकाळी 11:05. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये आपुलकी या घरात कौटुंबिक श्रुतिका, लेखिका कोमल कुंभार आणि होमिओपॅथी समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांची मुलाखत आपण ऐकाल. दुपारी 1:40 आणि नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 2:30 आणि विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. श्रोते हो, उद्या सायंकाळी 6:30 अमृत कलश मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि दातांचे उपचार याविषयी आशिष दरवडे यांची मुलाखत. आणि उद्या रात्री 10:30 नभोनाट्य अंताक्षर. तर ही होती रूपरेषा आमच्या उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचे कार्यक्रम.

आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, 8:05 होत आहेत. मराठीतून बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अयोध्या मंदिर दान अपहार प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसा. होर्मुझच्या समुद्रधुनीवर नियंत्रण मिळवल्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. गेल्या तिमाहीत भारताची 232 अब्ज अमेरिकी डॉलर्सची निर्यात आणि लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय. अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचा अपहार झाल्याच्या आरोपांची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला तसंच राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा बजावल्या आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं. दरम्यान या प्रकरणातल्या सर्व 8 आरोपींची न्यायालयीन कोठडी 14 दिवस वाढवायचा निर्णय अयोध्येतल्या एका न्यायालयानं आज दिला. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या परंतु विद्यार्थी नसल्यामुळे बंद असलेल्या महाराष्ट्रातल्या 6 वसतिगृहांना गेली 4 वर्ष 1.5 कोटी रुपयांहून अधिक सरकारी अनुदान मिळाल्याचं कॅग अर्थात नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांच्या अहवालात म्हटलं आहे. यातली 4 वसतिगृह जालना जिल्ह्यात असून 1 लातूर आणि 1 बुलढाणा जिल्ह्यातलं आहे. इतर वसतिगृहांची परिस्थितीही वाईट असून विद्यार्थ्यांना प्राथमिक सोयी सुविधाही मिळत नाही.

असल्याची माहिती अहवालात दिली आहे. स्पर्धा परीक्षांमधल्या कथित गैरव्यवहारांविरोधात दिल्लीत JNU आणि जंतर मंतर परिसरात कॉक्रोच जनता पार्टी आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर पाठिंबा दिला. कोणत्याही राजकीय झेंड्याविना राजकीय मतभेद दूर सारून सर्वच राजकीय पक्षांनी तसंच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केलं. येत्या 20 जुलै रोजी आंदोलकांच्या संसद मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आपला पक्ष महाराष्ट्रातही आंदोलन करणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. पुणे जिल्ह्यात सासवड जेजुरी मार्गावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पुढे जात असलेल्या वारकरी दिंडीच्या ट्रकनं धडक दिल्यामुळे 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात 4 वारकरी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबियांना त्यांनी राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ही घटना दुर्दैवी असून पंढरीच्या वारीमध्ये संपूर्ण सुरक्षितता आणि सावधानतेच्या उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना संबंधित यंत्रणांना दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीवर नियंत्रण मिळवल्याचा दावा करत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कडक इशारा इराणला दिला आहे. इराणनं शस्त्रसंधींचं उल्लंघन केल्याचा आरोप ट्रम्प यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. अमेरिकेनं काल इराणवर हल्ले केले, त्यात इराणचं मोठं नुकसान झाल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एप्रिल ते जून या तिमाहीत भारतानं 232 अब्ज अमेरिकी डॉलर्सची निर्यात केली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या निर्यातीच्या तुलनेत यावेळची निर्यात 11.37% वाढली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. यावर्षीच्या जून महिन्यातली वस्तू आणि सेवांची एकत्रित निर्यात 88.76 अब्ज डॉलर्स इतकी असून ती गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या जून महिन्यात 26% जास्त वाढली आहे. जून महिन्यातल्या निर्यातीत मोठा वाटा रत्न आणि आभूषणं, अभियांत्रिकी वस्तू, सेंद्रिय आणि कृत्रिम रसायनं, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि तांदूळ यांचा होता. लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी सामन्यात भारतानं इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय मिळवला. विजयासाठी भारतानं दिलेल्या 457 धावांच्या आव्हानापुढे यजमान इंग्लंडचा दुसरा डाव आज चौथ्या दिवशीच 186 धावात आटोपला. भारताकडून स्नेह राणानं 4 बळी घेतले तर सायली सातघरे, क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. भारतानं पहिल्या डावात 285 धावा केल्या होत्या आणि इंग्लंडचा पहिला डाव 170 धावात गुंडाळला होता. त्यात गोलंदाज क्रांती गौडन 5 बळी घेतले. काल 7 बाद 341 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केल्यामुळे भारताची सामन्यातली एकूण आघाडी 456 झाली होती. यात यष्टीरक्षक फलंदाज यस्तिका भाटियाच्या 113 धावांचा मोलाचा वाटा होता. यस्तिका ही लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला ठरली. सुप्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट अभिनेते सॅम नील यांचं आज ऑस्ट्रेलियातल्या सिडनी शहरात निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. जुरासिक पार्क, द पियानो अशा चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी ते ओळखले जात होते. 2023 मध्ये त्यांना कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर ते कर्करोगमुक्त झाले होते.
मात्र अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय गुंतागुंतीमुळे त्यांचं निधन झालं.

0: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उद्यम इन्क्युबेशन फाउंडेशनमधले बिलियन कार्बन या स्टार्टअपच्या संस्थापक अंकिता विजयवर्गीय यांना जागतिक स्तरावरचा प्रतिष्ठेचा बेअर फाउंडेशनचा यंदाचा महिला उद्योजक पुरस्कार जाहीर झाला आहे. बिलियन कार्बन हे हवामान बदल, सेंद्रिय कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकास या क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करणारे अग्रगण्य भारतीय क्लायमेट टेक स्टार्टअप आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गेल्या आठवड्याच्या शेवटी अमेरिका आणि इराणनं एकमेकांवर पुन्हा हल्ले सुरू केले. या पार्श्वभूमीवर ऊर्जा पुरवठ्याबाबतची चिंता वाढल्यानं आज जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा दर 3.4% वाढून प्रतिबॅरल 78.59 अमेरिकन डॉलरवर पोहोचला होता. तर वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट कच्च्या तेलाचे दर 3.5% वाढीसह प्रतिबॅरल 73.89 अमेरिकन डॉलर्सवर पोहोचला आहे. किरकोळ चलनफुगवट्याच्या दरानं जून महिन्यात रिझर्व्ह बँकेचं उद्दिष्ट ओलांडलं असून तो 4.38% पोहोचला आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीत ही माहिती दिली आहे. मे महिन्यातल्या 3.93% तुलनेत जूनमध्ये महागाईत वाढ झाली आहे. ग्रामीण भागात महागाईचा दर 4.74%, तर शहरी भागात महागाईचा दर 3.92% इतका आहे. टीईटी पेपर फुटीच्या प्रकरणात भिवंडी न्यायालयानं आज आणखी 2 आरोपींना 24 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणातले सर्व 12 आरोपी आता न्यायालयीन कोठडीत असून टीईटी पेपर फुटीत सामील असलेले इतर संभाव्य आरोपी संपूर्ण जाळं आणि कटाचा पोलीस तपास करत आहेत. उत्तराखंडच्या बद्रीनाथ मंदिरात दान अपहर प्रकरण उघडकीस आलं असून काल रात्री विशेष चौकशी पथकानं बद्री केदार मंदिर समितीच्या अध्यक्षांना डेहराडून इथून चौकशीसाठी ताब्यात घेतलं. बद्रीनाथ मंदिरात 2 जुलै रोजी दानपेटीतल्या रकमेची मोजणी सुरू असताना त्यातले घोटाळे लक्षात आले आणि समितीनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अयोध्या मंदिर दान अपहर प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसा. होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवल्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. गेल्या तिमाहीत भारताची 232 अब्ज अमेरिकी डॉलर्सची निर्यात. आणि लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 आहेत. आता लोकसंगीताचा कार्यक्रम. आजचे कलाकार सय्यप्पा बंडगर आणि सहकारी.

जन पर्वत जीवीना जीवन कळाये भरून सोडल्या मृत्यू लोकात जीवन कळाये भरून सोडल्या मृत्यू लोकात

नंदनवनात दोन्ही भावल्या पाळण्यात घालून।

मुर्दगाच वय झालं 16 सहती अवघात लग्न जोडून आगीच दटकते ती मानव

सय्यप्पा बंडगर आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीतं श्रोते हो आत्ता आपण ऐकलीत. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा अनिरुद्ध जोशी यांना.

येशुदास आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच आजचा भावधारा कार्यक्रम संपला. आता थोड्याच वेळात दिल्लीहून प्रसारित होणारा समाचार संध्या, न्यूज ॲट 9, स्पॉटलाईट, पब्लिक स्पीक हे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत आणि त्यानंतर भेटूया ठीक 10 वाजता नाद ब्रह्म कार्यक्रमात. पण आता आधी समाचार संध्या दिल्लीहून.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे ठीक 10 वाजले आहेत. नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित सतीश व्यास यांनी संतूरवर वाजवलेला राग कौशिक ध्वनी विलंबित आणि द्रुतगत 3 तालामध्ये निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ मुकुंदराज देव यांनी केली आहे. ऐकूया तर संतूरवर वाजवलेला राग कौशिक ध्वनी, कलाकार पंडित सतीश व्यास.

0: नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण पंडित सतीश व्यास यांनी संतूरवर वाजवलेला राग कौशिक ध्वनी ऐकल्यात. त्यांना तबल्याची साथ मुकुंदराज देव यांनी केली होती.
1: कौशल्य विकास किती आणि का महत्वाचा याविषयी जाणून घेऊया इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्सचे संचालक कुंजन सावरटकर यांच्याकडून. अवश्य ऐका बलसागर भारत हो. बुधवार दिनांक 15 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
2: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
3: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं, त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं

0: होतं, आपण ब्रश करतो मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
1: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ.

रात्रीचे 10:30 झाली आहेत. तर नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित विनायकराव पटवर्धन आणि पंडित नारायणराव व्यास यांच्या गायनाची जुगलबंदी राग बागेश्वरी. विलंबित ख्यालातील बंदिश जपताला द्रुत ख्यालातील बंदिश 3 तालात निबद्ध आहे. विलंबित जपतालातील बंदिशीचे बोल आहेत बिनती सुनो मोरी. द्रुत तीन तालामध्ये तराणा निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ श्रीपाद नागेशकर यांनी, सारंगी साथ मसीत खान यांनी केली आहे. ऐकूया तर पंडित विनायकराव पटवर्धन आणि पंडित नारायणराव व्यास यांच्या गायनाची जुगलबंदी राग बागेश्वरी. हे आकाशवाणीच्या संग्रहातील अत्यंत दुर्मिळ ध्वनिमुद्रण 5 ऑगस्ट 1968 सालातलं आहे.

नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण पंडित विनायकराव पटवर्धन आणि पंडित नारायणराव व्यास यांच्या गायन